श्रोत सुप्रभात. एफ एम बँडच्या 102.9 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे. आज सोमवार, भारतीय सौर दिनांक 29 आषाढ़ 1948 अर्थात 20 जुलै 2026. आमच्या प्रसारण सभेत आपल्या सर्वांचं स्वागत. आजच्या प्रसारण सभेला सुरुवात करूयात मंगलधनी.

अक्षतार्थ जपन पारंपरिक दर्शन पाठ स्तोत्र समूह श्राद्धामध्ये आपण ऐकलत मंगल प्रभात या भक्तिगीतांच्या कार्यक्रमात श्रोते ऐकूयात वैशाली सामंत आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील विकास फडके यांची भूपाळी संगीत नियोजन आहे विकास फडके यांचंच

श्रोत्यात आपण वैशाली सामंत आणि सहकाऱ्यांच्या सुरातील भूपळे आपण ऐकलीत. रचना आणि संगीतात विकास फडके यांचं मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आपण ऐकतात आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात विठ्ठल शिंदे आणि सहकाऱ्यांच्या सुरात ग दि माडगूळकर यांची भक्तिगीत रचना. संगीत आहे विठ्ठल शिंदे यांचंच.

श्रोत्यात आपण विठ्ठल शिंदे आणि सहकाऱ्यांच्या सुरातील ग. दि. माडगूळकर यांची भक्तिगीत रचना आपण ऐकलीत. संगीत नियोजन होतं विठ्ठल शिंदे यांचं. मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आपण ऐकतात आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात अण्णा जोशी यांच्या संगीत नियोजनात संत रामदेव महाराजांची भक्तिगीत रचना, स्वर मन्नाडे आणि सहकाऱ्यांचा.

शतात आपण मन्नाडे आणि सहकाऱ्यांच्या स्वरात संत नामदेव महाराजांची भक्तिरचना आपण ऐकलीत. संगीत निजन होतं अण्णा जोशी यांचं. मंगल प्रभात या भक्तिगीतांच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूयात सुधीर फडके यांच्या स्वरातील गौदी माडगूळकर यांची भक्तिगीत रचना. संगीत आहे सुधीर फडके यांचंच.

श्रोतो, आता आपण लता मंगेशकर यांच्या स्वरात संत तुकाराम महाराजांचा अभंग ऐकलात. संगीत नियोजन होतं श्रीनिवास खळे यांचं. मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आपण ऐकतात आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात अजित करकडे यांच्या स्वरातील संत तुकाराम महाराजांचा अभंग. संगीत नियोजन आहे पांडुरंग दीक्षित यांचं.

श्रोत्यात आपण अजित करकरे यांच्या स्वरातील संत तुकाराम महाराजांचा अभंग आपण ऐकलात. संगीत निधन होतं पांडुरंग दीक्षित यांचं. श्रोत मंगल प्रभात या भक्तगीतांच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूयात राणी वर्मा आणि सहकाऱ्यांनी गायलेली ग दि माडगूळकर यांची देशभक्तीपर गीतरचना. संगीत नियोजन आहे सी रामचंद्र यांचं.

स्वतःचा पण राणी वर्मा आणि सहकाऱ्यांच्या स्वरात गजी मारुळकर यांची देशभक्तीपर गीत रचना आपण ऐकलीत. संगीत निजन होतं सी रामचंद्र यांचं. श्रोतो, या देशभक्तीपर गीत रचनेबरोबरच आजचा

0: मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम संपला. मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 6:40 झाले आहेत. श्रोता ऐकूयात कृषीवाणी या दैनंदिन सूचनापत्राच्या कार्यक्रमात कृषी गोदाम व्यवसाय याविषयी दिनेश प्रसाद माकरे यांची संकलित माहिती.
1: राम राम शेतकरी बंधूंनो, कृषी गोदाम व्यवसाय सद्यस्थितीत महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ, विविध कार्यकारी सहकारी संस्था, विविध शेतमाल तारण व्यवस्थापन सेवा पुरवठादार कंपन्या गोदाम व्यवसाय करण्यात व व्यवसाय उभारणीत कार्यरत आहेत. शेतकरी वर्गाची शेती व्यवसायातील जोखीम कमी करण्यासाठी व शाश्वत उत्पन्नाचा मार्ग निर्माण करण्याच्या दृष्टीनं गोदाम पावती हा एक उत्तम मार्ग आहे. केंद्र शासनामार्फत शेतीमध्ये डिजिटायझेशन आणले जात असून त्याची सुरुवात अॅग्रीस्टॅक, डिजिटल कृषी मिशन, ई नाम यासारखे अनेक उपक्रम राबवण्यापासून झाली आहे. यापुढील टप्प्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा AI वापर करण्यासाठी शेतकरी कृषी विज्ञान केंद्र, कृषी विद्यापीठ यांनी सुरुवात केली आहे. कृषी क्षेत्रात समुदाय आधारित संस्था म्हणजे सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक कंपनी व महिला बचत गटांचं फेडरेशन यांच्या मार्फत व्यवसाय उभारणीच्या दृष्टीने विविध पर्याय पुढे येत असून त्यात गोदामे, शीतगृहे यासारख्या पायाभूत सुविधांची उभारणी करण्यात येत असून या विविध पर्यायांपैकी गोदामाशी निगडीत व्यवसायामध्ये गोदाम पावती व्यवसाय भविष्यात महत्वाची भूमिका बजावणार आहे. कृषी आधारित गोदाम व्यवसायात आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात AI वापर होण्यास हळूहळू सुरुवात झाली आहे. आजच्या युगात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंग हे बदलाचं शक्तिशाली माध्यम बनलं आहे. त्यामुळे व्यवसायांच्या रचनेत आणि दैनंदिन जीवनाच्या वाटचालीत मोठे परिवर्तन होत आहे. कृषी क्षेत्रात कापणीनंतरच्या धान्य व्यवस्थापनात गोदामाची अत्यंत महत्वाची भूमिका असते. या क्षेत्रात डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून स्वयंचलित प्रक्रियांचा अवलंब केल्यास पीक सुरक्षिततेत लक्षणीय वाढ होऊ शकते. त्याचप्रमाणे साठवणूक खर्च कमी होऊन साठवलेलं धान्य सुरक्षित राहू शकतं. कृषी क्षेत्राशी निगडीत गोदामांमध्ये ऑटोमेशनमुळे गोदामातील कामकाजात अचूकता वाढून जागेचा जास्तीत जास्त वापर करणे शक्य होऊ शकते. साठवलेल्या वस्तूंच्या सुरक्षिततेत वाढ करता येऊ शकते. कामकाजातील चुका कमी होऊन गोदाम व्यवसायात गुंतवलेल्या पैशांची कार्यक्षमता वाढून उद्योगातील आवश्यक गरजा वेळेत पूर्ण होऊ शकतात. पीक कापणीनंतर असंख्य AI धोरणे अंमलात आणण्यात आली आहेत. यामध्ये पायाभूत सुविधा, सॉफ्टवेअर आणि प्रशिक्षण यासारख्या बाबींचा समावेश होतो. या तंत्रज्ञानाच्या वापरात काही आव्हानंही आहेत. त्यातील महत्वाचं आव्हान म्हणजे यासाठी मोठ्या प्रमाणात लागणाऱ्या पायाभूत निधीची आवश्यकता. यामुळे छोट्या स्तरावर काम करणाऱ्या संस्थांना आजमितीला हे करणं जिकिरीचं आहे. या कारणामुळे या उपायांचा वापर अजून मर्यादित प्रमाणात होताना दिसतो. या तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापरासाठी व त्याच्या अंमलबजावणीसाठी संपूर्ण समज असलेले कुशल मनुष्यबळ अथवा यंत्रणेची आवश्यकता असते. अनेक गोदाम अजूनही पारंपरिक व्यवस्थापन प्रणालींचा वापर करत आहेत. अशा आव्हानांना तोंड देऊन ऑटोमेशनचे फायदे समजून घेऊन कामकाज केल्यास पीक कापणीनंतरच्या व्यवस्थापनात मोठी क्रांती घडू शकते. सुरुवातीला धान्याची माहिती घेण्यासाठी बारकोडेड वेअरहाऊस पावत्या होत्या, परंतु आता ते तंत्रज्ञान ERP आणि तत्सम प्लॅटफॉर्मवर आधारित वेअरहाऊस व्यवस्थापन प्रणालीमध्ये परिवर्तित झाले आहे. तंत्रज्ञानाच्या अशा प्रगतीमुळे अन्नाची नासाडी, चोरी आणि उत्पादनांची गुणवत्ता बिघडणं यासारख्या समस्या कमी होण्यास मदत मिळणार आहे. बरे तर शेतकरी बंधूंनो, आज एवढंच. नमस्कार, धन्यवाद.
0: श्रोत्यांनो, आपण कृषीवाणी या सत्रामध्ये कृषी गोदाम व्यवसाय याविषयी दिनेश प्रसाद माकरे यांची संकलित माहिती आपण ऐकली. याबरोबरचा कृषीवाणी हा कार्यक्रम संपला. कृषीवाणी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 6:45 होत आहेत. सहक्षेप करत आहोत आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आणि त्यानंतर 6:50 परिसर हा कार्यक्रम. श्रोत्या, हे दोन्ही कार्यक्रम आम्ही आता क्रमशः सहक्षेप करत आहोत आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सुरुवातीस ऐकूयात आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून 6:45.
2: आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात थायरॉइड आणि योग उपचार या

0: विषयी प्राध्यापक देवानंद सोनार यांनी दिलेली माहिती ऐकूया.
1: श्रोते हो नमस्कार. हायपरथायरॉईड या विकाराला अवटू अतिक्रियता किंवा अवटू विषाक्तता असेही म्हटले जाते. या रोगामध्ये थायरॉईड ग्रंथीद्वारा अधिक प्रमाणात स्त्रवण होते. हा रोग होण्यामागील कारणे अनेक आहेत. हा रोग पुरुषांपेक्षा महिलांमध्ये अधिक प्रमाणात दिसून येतो. अंतस्त्रावी ग्रंथीमध्ये निर्माण झालेले असंतुलन आणि चयापचयातील बिघाड ही या रोगाची मुख्य कारणे होत. या रोगाची सर्व लक्षणे चयापचयाची क्रिया वाढल्यामुळे शरीरातील सर्व संस्थांवर दिसून पडतो. शरीरातील ऊर्जा अधिक प्रमाणात खर्च होते, त्यामुळे भूकेचे प्रमाण वाढते आणि विशेष म्हणजे भूक जास्त लागल्यामुळे अन्न ग्रहण करूनही रोगी सडपातळ आणि अशक्त झाल्यासारखा भासतो. शरीरातील मांसपेशी प्रमाणापेक्षा अधिक सक्रिय होतात, परिणामी हातपाय थरथरतात. मानसिकतेचा विचार केल्यास या विकारामुळे विचारांची गती वाढते, क्रोध आणि चिडचिडेपणा जाणवतो आणि विक्षिप्ततेचा दौराही पडू शकतो. शरीरातील सर्व अंगांचे चयापचय वाढल्यामुळे हृदयाची धडधड आणि नाडीची गतीही वाढते. आतड्यांच्या अतिक्रियाशीलतेमुळे अतिसार होण्याचीही शक्यता असते. उष्णता वाढते आणि शरीरातील घाम येण्याचे प्रमाणही वाढलेले दिसून येते. महिलांच्या मासिक पाळीमध्ये अनियमितता येणे, थकावट आणि कमजोरी जाणवते. थायरॉईड ग्रंथीच्या या रोगामुळे शरीरातील सर्व अंतस्त्रावी ग्रंथींच्या सूक्ष्म संतुलनामध्ये बिघाड निर्माण होतो. बिघाड झालेले हे सर्व संतुलन व्यवस्थित करण्यासाठी आणि हायपरथायरॉईड रोगाचे निवारण करण्यासाठी योगासने आणि प्राणायामाचा नियमित अभ्यास उपयुक्त ठरतो. योगासनांपैकी सर्वांगासनाचा अभ्यास थायरॉईड ग्रंथीला स्वस्थ ठेवण्यासाठी उपयुक्त आहे. सर्वांगासनासोबतच हलासन, विपरीत करणे यांचाही अभ्यास करावा. सर्वांगासन आणि हलासनाच्या अभ्यासामुळे थायरॉईड ग्रंथीवर ऋणात्मक दाब पडतो. या ग्रंथीजवळ संकुचन निर्माण होते आणि त्यानंतर लगेच मत्स्यासनाचा अभ्यास करावा. यामुळे थायरॉईड ग्रंथींवर पडलेला दाब दूर होऊन ग्रंथीजवळील भागाचे प्रसरण होते. या आकुंचन आणि प्रसरणाच्या परस्पर विरोधी क्रियेमुळे थायरॉईड ग्रंथीच्या कार्यामध्ये सुसूत्रता निर्माण होते. याशिवाय सूर्यनमस्कार, पवनमुक्तासन, योगमुद्रा, सुप्त वज्रासन तसेच कंदरासन, सिंहासन या आसनांच्या अभ्यासाने थायरॉईड ग्रंथीवर सकारात्मक परिणाम होतो आणि थायरॉईड ग्रंथीच्या स्त्रवणामध्ये संतुलन निर्माण होते. सर्व अंतस्त्रावी ग्रंथींचे नियमन करणारी ग्रंथी म्हणजे शीर्षस्थ ग्रंथीच्या कार्यावरही नियंत्रण प्रस्थापित करणे आवश्यक असते. त्यासाठी योगासनांच्या अभ्यासासोबतच उज्जयी प्राणायाम, नाडीशोधन प्राणायाम, शीतली प्राणायाम, शीतकाली प्राणायामाचा आणि ओंकार साधनेच्या अभ्यासामुळे शीर्षस्थ अर्थात पिट्युटरी ग्रंथीचे कार्य सुसूत्रतेने पार पाडण्यासाठी उपयुक्त ठरते. कारण योगासनांमुळे केवळ स्थानिक भागांवर परिणाम केला जातो, तर प्राणायाम आणि ओंकार साधनेच्या अभ्यासाने सर्व अंतस्त्रावी ग्रंथींच्या स्त्रवणामध्ये संतुलितता येते आणि अशा प्रकारच्या विकारापासून रोगी आपला बचाव करू शकतो. हायपरथायरॉईड ग्रंथीच्या या रोगामध्ये योगाभ्यास आदर्श दिनचर्या उपयुक्त ठरते. परंतु हा योगाभ्यास प्रत्येक रोगग्रस्त व्यक्तीने रोगाची तीव्रता आणि आपणास असलेल्या इतर आजारांची लक्षणे यांची काळजी घेऊनच अनुभवी योग चिकित्सकाच्या मार्गदर्शनाखाली करावा.
0: आताच आपण थायरॉईड आणि योग उपचार याविषयी प्राध्यापक देवानंद सोनार यांनी दिलेली माहिती ऐकलीत. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते नरेंद्र कुमार ठाकूर. ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती.

आरोग्यम धनसंपदा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. 6:50 झाली आहेत. ऐकूया परिसर.

श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. आजच्या भागात निसर्ग पुनरुज्जीवन या माहितीचा दुसरा भाग ऐकूया. श्रोतेहो, स्थानिक लोकांकडे बांधकामाविषयीचं आणि इतर अनेक बाबतीतलं एक शहाणपण असतं जे निसर्ग संवर्धनाला पूरक ठरतं. आणि म्हणूनच असा कुठलाही प्रकल्प करताना कुंपण, बंधारा या गोष्टी स्थानिक लोकांशी बोलून आपण त्यांच्याकडूनच त्यांच्या पद्धतीनं त्या करून घेणं खूप आवश्यक आहे. त्यामुळं त्या पक्क्या होतात. आज आपली जीवनशैली जसजशी बदलतीये तसतसं हे ज्ञान मागे पडत चाललंय आणि म्हणूनच त्याचं संकलन होणं तेही खूप गरजेचं आहे. झाडं लावताना स्थानिक झाडांची निवड हेही खूप महत्वाचं. त्याची कारणे आहेत बरं का? आपल्या भारतात गेल्या काही दशकांमध्ये जे वनीकरण केलं गेलं त्यात निलगिरी, सुबाभूळ, अकेशिया, सुरू, गिरीपुष्प अशा ठराविक विदेशी वृक्षांचीच मोठ्या प्रमाणावर लागवड झाली. हे झाडं स्थानिक नसल्यामुळं निसर्ग चक्राचा भाग होत नाही. जसं आकेशियाची किंवा सुरूची पानं जमिनीवर पडली तर ती कुजवणारे जीवाणूच आपल्या जमिनीत नाही आहेत, त्यामुळं ती वर्षानुवर्ष तशीच पडून राहतात. सुबाभळी सारख्या वनस्पती आता उन्हात पसरतात आणि बाकी कशालाही वाढू देत नाहीत. विदेशी वनस्पती इथल्या सृष्टीचक्राचा भाग नसल्यामुळं आक्रमक होण्याचा धोका असतो. म्हणून हे असे धोके आपण पत्करायचे नाही बरं का. आपल्या भारतात सुमारे 18,500 इतक्या फुलणाऱ्या देशी वनस्पती आहेत. जर आपण स्थानिक जातींची निवड केली तर ही परिसंस्था अधिकाधिक भक्कम होईल. आपण जेव्हा वृक्ष लागवड करू तेव्हा स्थानिक जाती लावायच्या हे ठरवू. त्यासाठी आपण आग्रही राहायला हवं. आता स्थानिक म्हणजे केवळ स्वदेशी नाही. हं, कोकणातलं झाड हे विदर्भात अस्थानिकच, त्यामुळं त्या त्या जैवभौगोलिक प्रदेशानुसार आपण प्रजातींची निवड लागवडीसाठी करायला हवी. त्यासोबत अधिवास जपणाऱ्या लागवडी व्हायला हव्यात. त्यामध्ये स्थानिक वन्यजीवांसाठी खाद्य वनस्पती, कीटक, फुलपाखरू आकर्षित करणारी झाडं ती लावण्यावर आपण भर देणं गरजेचं आहे. आपल्याकडे सुमारे 27-28% जमीन पडीक आहे. तिच्यावर जर निसर्ग पुनरुज्जीवन प्रकल्प केला तर त्यातून भरपूर रोजगार निर्मितीही होऊ शकते. एक उदाहरण आहे, धुळे जिल्ह्यातल्या लांबकानी गावात आपल्याला ते बघायला मिळतं. तिथे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून गवताळ कुरणाच्या संवर्धनाचा प्रकल्प करण्यात आलाय. चराईचं सुयोग्य व्यवस्थापन केल्यामुळं तिथं पोवण्या, मार्वेल या प्रकाराची सकस दर्जाची गवतच चांगली वाढू लागली आणि त्यामुळं त्या गावातला दुष्काळही संपलाय. गावागावांमध्ये रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून जंगल निर्मितीचा किंवा परिसर संवर्धनाचा प्रकल्प आपण नक्कीच राबवू शकतो आणि त्यातून निसर्ग पुनरुज्जीवनही करू शकतो. निसर्ग पुनरुज्जीवन या माहितीचा दुसरा भाग आपण ऐकलात आणि आता परिसर कार्यक्रम समाप्त करीत आहोत. पुन्हा भेटूया. नमस्कार. निवेदन सारिका दांडगे यांचं. कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार. ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती.

0: પરિસર કાર્યક્રમ આપણે
1: आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून बोलत आहोत. श्रोतो, सकाळचे ठीक 6:55 झाले आहेत. ऐकूयात आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा, पण तत्पूर्वी जाहिरात संदेश.
2: सचिन ज्वेलर्स, ना तर सोनेरी ना तर विश्वासाचं. अहो, खास दिवस असो वा कोणताही सण, हौसेला मोल नसतं असंच म्हणतो की आपण. तेव्हा साजरे करा अनमोल क्षण. सोन्या चांदीचे दागिने खरेदी करा फक्त सचिन ज्वेलर्स मधून. हातरीने खरेदी करा आणि आनंदाने शृंगार करा. ग्राहकांची पसंती आणि विश्वास हीच आमची ओळख. सचिन ज्वेलर्स, कारंजा रोड, पिंगळगल्ली, बीड. गुडघे दुखी, गुडघ्यामध्ये पाणी होणे, मणका विकार, साइटिका, लिगामेंट टियर, फ्रोजन शो.

0: उपायांना मुंजून घेणे, पॅरालिसिस, एव्हीएन, गाऊ, चिकनगुनिया यांसारखे आजार, तसेच सर्व प्रकारच्या सांधेदुखी पासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी डॉक्टर परीक्षित ठेगडे यांच्या सिद्धिविनायक क्लिनिकची कार्टिलेज रिजनरेशन उपचार पद्धती निवडा. सांधेदुखी मुक्त बनण्यासाठी आजच फोन करा 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
1: पीएम जय, अब गरीबों की जय बन गई है.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ऍप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: 12वी सायन्स उत्तीर्ण विद्यार्थ्यांना नोकरीच्या 100% संधी असणाऱ्या बीटेक, फूलटेक आणि बीएससी ऑनर्स ऍग्री पदवी प्रवेशासाठी बीडच्या सौ केशवबाई सोनाजीराव क्षीरसागर KSK काकू कॉलेज ऑफ फूड टेक्नॉलॉजी आणि ऍग्रीकल्चर कॉलेजला त्वरित संपर्क करा. 12वी सायन्स उत्तीर्ण विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गासाठी 45% आणि मागास प्रवर्गासाठी 40% किमान गुण आवश्यक. प्रवेश फॉर्म भरण्याची अंतिम तारीख 25 जुलै. अधिक माहितीसाठी संपर्क सागर हाईट बस स्टँड समोर बीड. कॉल 94-200-25-052 आणि 99-70-84-20-14.
2: काका, तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का?
3: हो मा, पूर्ण गुडघा बदलावा लागला.
4: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
2: का बरं?
4: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
2: पण कुठे?
4: मॅक केअर हॉस्पिटल सांधे रोपण विभाग सावेडी अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स उपलब्ध आहे.
2: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 98-23-852-852.

0: మసాలా, స్పెషల్ కవా మసాలా, చికెన్ బిర్యానీ మసాలా, సాంబార్ మసాలా, పన్నీర్ మసాలా, చికెన్ మటన్ మసాలా.
1: మగ ఆజచ వాపరా స్వాదిష్ట అని కెమికల్ విరహిత ప్రథమేష్ మసాలి.
2: अपघातामध्ये डोक्याला किंवा मडक्याला जबर मार लागणे, तसेच ब्रेन ट्यूमर, मेंदूतील रक्तस्राव, मडक्यातील गादी सरकणे, स्पाइन ट्यूमर, हातापायाला मुंगी येणं, मडक्याचं कॅन्सर,
1: या आणि अशा कित्येक प्रकारच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे करणारे, तसेच मेंदू आणि मडक्याच्या कित्येक गुंतागुंतीच्या ऑपरेशनचा अनुभव असलेले तज्ञ डॉक्टर अमोल कासवा पूर्णवेळ उपलब्ध.
2: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, चारडी नाका, अहमदनगर.
3: श्रोता ऐकूयात आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. श्रोतो या रूपरेषेला ठीक 7 वाजता नमस्कार बीड हा कार्यक्रम 7:40 भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. 8:40 पायवारी पंढरेची हा पालखी सोहळा आधारित आकाशवाणी वृत्तांत आम्ही सहक्षित करू आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोतो सकाळी ठीक 10:30 पाऊलवाटा या ज्येष्ठ नागरिकांच्या कार्यक्रमात सुधाकरराव बाबासाहेब सानप यांची डॉक्टर श्रीधर आगाव यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल. निवेदन असेल डॉक्टर श्रीधर आगाव यांचं, तर सादरकते असतील योगीराज बच्चे. 11:00 गातार आहे मेरा दिल हा कार्यक्रम. दुपारी ठीक 12:00 महिला भगिनी मंडळाचा कार्यक्रम वनिता मंडळ आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारी 1:00 विविध भारती राष्ट्रीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम आम्ही सहक्षित करू. सायंकाळी ठीक 5:30 आमच्या युवक मित्रांसाठीचा कार्यक्रम युवावाणी आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. 7:30 कृषी विषयक कार्यक्रम माझा आवार माझा शिवार आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. रात्री 9:15 विविध भारती राष्ट्रीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम आम्ही सहक्षित करू. तसेच आता आपण आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकली. तसंच आमची नेहमीची बातमीपत्र नेहमीच्या वेळेत आकाशवाणी दिल्ली केंद्र, आकाशवाणी मुंबई केंद्र आणि आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही सहक्षित करू. आकाशवाणी बीड केंद्र सकाळचे ठीक

नमस्कार, मी या विशेष कार्यक्रमामध्ये मी गोपाल ठाकूर आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे. सुरुवातीला ऐकूयात आजच्या ठळक घडामोडी. सध्या बीड जिल्ह्यामध्ये 4 ठिकाणी वनपर्यटन स्थळांचा विकास होणार. बीड जिल्हा रुग्णालयाजवळ प्रवाशांसाठी एसटी बसचा अधिकृत थांबा. केज तालुक्यातील जवळबन इथं संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या पालखीचं उत्साहात स्वागत. आणि वनमहोत्सव अंतर्गत सवलतीच्या दरामध्ये झाडांची रोपे उपलब्ध. सहभागी होण्याचं जिल्हाधिकाऱ्यांचं

या विशेष कार्यक्रमामध्ये मी गोपाल ठाकूर आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे. सुरुवातीला ऐकूयात आजच्या ठळक घडामोडी. सध्या बीड जिल्ह्यामध्ये 4 ठिकाणी वनपर्यटन स्थळांचा विकास होणार. बीड जिल्हा रुग्णालयाजवळ प्रवाशांसाठी एसटी बसचा अधिकृत थांबा. केज तालुक्यातील जवळबन इथं संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या पालखीचं उत्साहात स्वागत. आणि वनमहोत्सव अंतर्गत सवलतीच्या दरामध्ये झाडांची रोपे उपलब्ध. सहभागी होण्याचं जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन. आता घडामोडी विस्तारानं. श्रोता, बीड जिल्ह्यामध्ये वन विभागाच्या वतीनं पाटोदा तालुक्यातील सौतडा इथं वन उद्यान, अंबाजोगाई लँड सफारी प्रकल्प, युवा शांतीवन प्रकल्प, तर धारूर तालुक्यातील धुमकेश्वर येथील वन उद्यान विकसित केलं जाणार आहे. यामुळे या परिसरामध्ये पर्यावरणपूरक पर्यटनाला चालना मिळणार आहे. अंबाजोगाई शहरालगत वन विभागाच्या डोंगराळ जमिनीवर ग्रासलँड सफारी विकसित केली जाणार आहे. याबरोबरच सौतडा धबधबा परिसरामध्ये वन उद्यान विकसित केलं जाणार आहे. यामुळे या ठिकाणी पर्यटनास चालना मिळू शकणार असल्याची माहिती वन विभागाच्या वतीने देण्यात आली. शेतात बीड जिल्हा रुग्णालयामध्ये जिल्हाभरातून उपचारासाठी येणाऱ्या रुग्ण आणि नातेवाईकांची मोठी गर्दी असते. या सर्वांच्या सोयीसाठी एसटी महामंडळाच्या वतीनं शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या लगत एसटीचा अधिकृत थांबा देण्यात आला आहे. या ठिकाणी एका वाहतूक नियंत्रकाची देखील नेमणूक करण्यात आली असून राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व बसेस या ठिकाणी आता थांबणार आहेत. त्यामुळे रुग्णालय आणि परिसरातील प्रवाशांना सहजपणे बस उपलब्ध होऊ शकणार आहे. शतो आषाढी एकादशीनिमित्त मोठ्या प्रमाणात पालखी सोहळे पंढरपूरकडे मार्गस्थ होत आहेत. हिंगोली जिल्ह्यातील नरसी येथील संत शिरोमणी नामदेव महाराजांचा पालखी सोहळा केज तालुक्यातील जवळबन इथं दाखल झाला होता. या निमित्तानं गावकऱ्यांच्या वतीनं मोठ्या उत्साहात या पालखी सोहळ्याचं स्वागत करण्यात आलं. या ठिकाणी पालखीचा अश्वलिंगन सोहळा देखील पार पडला. यामध्ये वारकऱ्यांसह ग्रामस्थ देखील सहभागी झाले होते. या पालखीचा युसुफ वडगाव इथे मुक्काम होता. त्यानंतर पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली. श्रोता, वन महोत्सव अंतर्गत बीड सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीनं जिल्हाभरामध्ये सवलतीच्या दरामध्ये रोप विक्रीला प्रारंभ करण्यात आला आहे. नागरिकांनी सवलतीच्या दरामध्ये रोपांचा लाभ घेऊन मोठ्या प्रमाणामध्ये वृक्ष लागवड करावी, त्यांचं संवर्धन करावं, असं आवाहन माननीय जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी केलं आहे. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरामध्ये रोप विक्री केंद्राचं उद्घाटन माननीय जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे, विभागीय वन अधिकारी श्रीनिवास लखमावार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये करण्यात आलं. बीडसह 11 तालुक्यांच्या मुख्यालयाच्या ठिकाणी असं रोप विक्री केंद्र सुरू करण्यात आलं आहे. आता आजचे ठळक दिनविशेष. श्रोतो, आज 20 जुलै. 20 जुलै हा दिवस जगभरामध्ये आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिन म्हणून साजरा केला जातो. 1924 मध्ये पॅरिस इथे इंटरनॅशनल चेस फेडरेशनची स्थापना करण्यात आली होती. त्यानिमित्तानं हा दिवस निवडण्यात आला. जगभरामध्ये बुद्धिबळ या बुद्धीला चालना देणाऱ्या खेळाचा प्रसार आणि प्रचार करणं, वेगवेगळ्या संस्कृती आणि देशांमधील लोकांना या खेळाच्या माध्यमातून एकत्र आणणं हा या दिनाच्या पाठीमागचा उद्देश आहे. आम्ही सर्व एक कुटुंब आहोत असं दृढ वाक्य या खेळाच्या माध्यमातून रुजवण्यात आलं आहे. भारतात देखील विश्वनाथन आनंद यांच्यापासून सुरू झालेली बुद्धिबळ ग्रँड मास्टरची परंपरा आता आर प्रज्ञानंद डी गुकेश यांनी पुढे चालवलेली आहे. श्रोतो, याबरोबरच आजचा नमस्कार बीड हा कार्यक्रम आम्ही इथेच संपवतो. मी गोपाळ ठाकूर आपला निरोप घेतो. नमस्कार. लेखन सौजन्य उदय नागरगोसे आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते योगीराज बच्चे.

आयुष्याच्या निवांत क्षणी आठवणींचा पडतो पाऊस. आयुष्याच्या निवांत क्षणी आठवणींचा पडतो पाऊस. त्यातही मटले चिंब विजावे, त्यातही मटले चिंब विजावे, समर्पित करुणी याती ओंजळ, समर्पित करुणी याती ओंजळ. पावलांना आकार देण्याचं आणि पंखात बळ देण्याचं काम करते ती ही पाऊलवाट. ज्येष्ठ श्रेष्ठांच्या सुंदर आठवणींच्या हिंदोळ्यावरचा प्रवास म्हणजे पाऊलवाटा हा कार्यक्रम. ऐकूयात दर सोमवारी सकाळी 10:30

0: श्रोत्यांना नमस्कार. बीड हा कार्यक्रम ऐकलात. नमस्कार बीड हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे ठीक 7:05 झाले आहेत.
1: माहिती ज्ञान आणि मनोरंजनाचा खजिना आकाशवाणी बीड केंद्र FM 102.9 MHz वर ऐकत राहा आपला आकाशवाणी केंद्र बीड.

यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता। स्त्री शक्तीची पूजा करणारी भारतीय संस्कृती। मग स्त्री भ्रूण हत्या होतेच कशी?

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. संसदेचं आजपासून पावसाळी अधिवेशन. 25 दिवसांच्या अधिवेशनात 19 सत्रांचं आयोजन. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांना खासगी रुग्णालयात हलवण्याची परवानगी देण्यासाठी अंतरिम आदेश द्यायला दिल्ली उच्च न्यायालयाचा नकार. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपूर इथं घेतला पूर्वतयारीचा आढावा. पुढील 5 दिवस राज्याच्या विविध भागात मेघगर्जनेसह पावसाचा हवामान विभागाचा अंदाज. आणि आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र ऑलिम्पियाड स्पर्धेत भारतीय विद्यार्थ्यांनी पटकावली सुवर्ण पदकं. आता सविस्तर बातम्या.

0: संसदेचं पावसाळी अधिवेशन आज सुरू होत आहे. 13 ऑगस्टपर्यंत चालणाऱ्या या अधिवेशनात 19 सत्रं होणार असून महत्वाच्या विधेयकांवर आणि राष्ट्रीय प्रश्नांवर चर्चा अपेक्षित आहे. दरम्यान अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारनं काल सर्वपक्षीय बैठक घेतली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज सुरळीत चालण्यासाठी सर्व राजकीय पक्षांना सहकार्य करण्याचं आवाहन करण्यात आलं. शिवसेना आणि तृणमूल काँग्रेसच्या फुटीर खासदारांना बैठकीला आमंत्रित केल्याच्या निषेधार्थ विरोधी पक्षाच्या खासदारांनी बैठकीचा त्याग केला. मात्र निषेध नोंदवल्यानंतर सुमारे 50 खासदार बैठकीत सहभागी झाले. संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनीही अधिवेशनाचं कामकाज सुरळीत चालण्यासाठी विरोधी पक्षांना सहकार्य करण्याचं आवाहन केलं. संसद जितक्या अधिक कार्यक्षमतेनं चालेल तितकं ते देशासाठी अधिक चांगलं ठरेल. सततच्या गोंधळामुळे यापूर्वी संसद चालवणं खूप कठीण झालं होतं याची आठवण त्यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांना करून दिली. सरकार विरोधी पक्षाचं म्हणणं ऐकण्यास तयार आहे आणि त्यांनीही सरकारचं म्हणणं ऐकावं अशी अपेक्षा रिजिजू यांनी व्यक्त केली. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना सफदरजंग रुग्णालयातून खासगी रुग्णालयात हलवण्याची परवानगी देण्यासाठी अंतरिम आदेश द्यायला दिल्ली उच्च न्यायालयानं नकार दिला. या मागणीसाठी वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली यांनी केलेल्या याचिकेवर काल न्यायालयात सुनावणी झाली. सफदरजंग रुग्णालयानं सोनम यांच्यावर केलेल्या वैद्यकीय उपचारांबाबत गुप्तता आणि अपारदर्शकता बाळगल्याचा दावा गीतांजली यांनी आपल्या याचिकेत केला होता. वांगचुक यांनी प्रकृती खालावलेली असतानाही स्वतःहून रुग्णालयात दाखल होण्यास नकार दिला होता, त्यामुळे अशा परिस्थितीत हस्तक्षेप करण्याचा अधिकार सरकारला आहे. आरोग्याच्या कारणावरून वांगचुक यांना रुग्णालयात हलवण्याचा सरकारचा निर्णय मनमानी नव्हता असं न्यायालयानं म्हटलं आहे. वांगचुक यांचे वैद्यकीय अहवाल त्यांच्या कुटुंबियांना उपलब्ध करून देण्याचे निर्देशही न्यायालयानं यावेळी दिले. या प्रकरणाची पुढची सुनावणी येत्या 24 जुलैला होणार आहे. दिल्लीत जंतर मंतरवर काँग्रेस जनता पक्ष आणि सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी आणि विविध मागण्यांसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं काल मुंबईत शिवाजी पार्क इथं आंदोलन केलं. हे सरकार बदलण्यासाठी लढा सुरू व्हायला हवा असं पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. देशाच्या भविष्यासाठी सर्व मतभेद सोडून सगळ्यांनी एकत्र यायला हवं असं आवाहन आदित्य ठाकरे यांनी केलं. विविध मुद्द्यांवरून त्यांनी सरकारला लक्ष्य केलं, तसंच शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली. आगामी आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल पंढरपूर इथं पूर्वतयारीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी वारकऱ्यांना सुलभ आणि जलद दर्शन मिळावं यासाठी दर्शन व्यवस्थेची तसंच मंदिर संवर्धनाच्या कामांची पाहणी केली. वारकऱ्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी शासन आणि प्रशासन 24 तास सज्ज असल्याची माहिती त्यांनी दिली. पंढरपूर कॉरिडॉर प्रकल्पाबाबत बोलताना स्थानिक व्यापारी आणि पिढ्यानपिढ्या व्यवसाय करणाऱ्या नागरिकांवर कोणतीही जबरदस्ती केली जाणार नसून सर्वांना विश्वासात घेऊनच प्रकल्प राबवला जाईल असं त्यांनी स्पष्ट केलं. वारीच्या काळात आरोग्य शिबिरांची संख्या वाढवण्याचे निर्देशही शिंदे यांनी दिले. दरम्यान श्रीसंत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं काल सोलापूर जिल्ह्यात धर्मपुरी इथं उत्स्फूर्त स्वागत करण्यात आलं. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी जिल्हा प्रशासनाच्या वतीनं पालखीचं दर्शन घेऊन पुष्पहार अर्पण केला, तसंच सोलापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीनं पालखी रथावर आकर्षक पुष्पवृष्टी करण्यात आली.
1: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
0: नीट यूजी पेपरफुटी प्रकरणाच्या तपासात केंद्रीय अन्वेषण विभागानं काल दुसऱ्या दिवशीही आरोपी शिवराज मोटेगावकर यांच्या आरसीसी क्लासेसची चौकशी केली. 2 महिन्याच्या खंडानंतर कालपासून सीबीआयच्या पथकाकडून पुन्हा एकदा ही चौकशी करण्यात येत आहे. छत्रपती संभाजीनगरच्या सिद्धार्थ उद्यानातलं प्राणी संग्रहालय दिवाळीनंतर मिटमिटा इथल्या नव्या जागेत स्थलांतरित करण्याच्या उद्देशानं तयारी करण्याच्या सूचना महापालिका आयुक्त अमोल येडगे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. स्मार्ट सिटीच्या माध्यमातून मिटमिटा इथं 100 एकर जागेत हे प्राणी संग्रहालय उभारण्यात येत आहे. या ठिकाणी प्राण्यांसाठी नैसर्गिक वातावरण तयार केलं जात असून आतापर्यंत 8000 झाडांची लागवड करण्यात आली आहे. वन्यजीव स्थलांतर परवानगी घेण्यासाठी या महिन्याअखेरीस केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाला

0: ला अर्ज करण्यात येणार असल्याचंही आयुक्त येडगे यांनी सांगितलं. प्रहार जनशक्ती पक्षानं काल छत्रपती संभाजीनगर इथं एका बियाणे निर्मिती खासगी कंपनीसमोर मशाल आंदोलन केलं. या कंपनीच्या निकृष्ट दर्जाच्या सोयाबीन बियाण्यांमुळे शेतकऱ्यांचं नुकसान झाल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी यावेळी केला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात गरीब कुटुंबांना घरकुल मंजूर होऊनही स्वतःच्या मालकीची जागा नसलेल्या 34 गावातल्या 1020 लाभार्थ्यांना जिल्हा प्रशासन जागा उपलब्ध करून देणार असल्याची माहिती शासनातर्फे देण्यात आली आहे. ही प्रक्रिया 8 दिवसात पूर्ण करण्यात येणार असून त्यानंतर राजस्व अभियानात या लाभार्थ्यांना जागा वाटपाचं पत्र देण्यात येणार असल्याचं निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते यांनी सांगितलं. बीड शहरातल्या बार्शीनाका परिसरात बिंदुसरा नदीवरील पूल बंधारा कामाची खासदार बजरंग सोनवणे यांनी काल पाहणी केली. त्यांनी यावेळी संबंधित यंत्रणेकडून कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला, तसंच काम नियोजनानुसार आणि आवश्यक दर्जा राखून पूर्ण करण्याबाबत सूचना केल्या. जालना जिल्ह्यात अंबड शहरातल्या छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात काल सायंकाळी भीषण आग लागून 7 दुकानं जळून खाक झाली. या आगीत लाखो रुपयांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. आगीचं नेमकं कारण अद्याप समजू शकलं नाही. हिंगोली जिल्ह्यात तब्बल 20 दिवसांच्या खंडानंतर गेल्या 2 दिवसांपासून पावसानं हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांवरचं दुबार पेरणीचं संकट टळलं आहे. याबाबत अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर.
1: जिल्ह्यातील खरीपच्या एकूण प्रस्तावित क्षेत्रापैकी 3,12,774 हेक्टर क्षेत्रावर पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. जिल्ह्यात एकूण 88.37% पेरण्या पूर्ण झाल्या. यात सोयाबीनची सर्वाधिक 2,58,609 हेक्टर क्षेत्रावर ती पेरणी पूर्ण झाली. कापूस, ज्वारी, मूग, उडीद, तूर, तीळ या पिकांच्या लागवडीचे प्रमाण मात्र घटले आहे. तूर्तास पिके वाचली असली तरी बळीराजा दमदार पावसाचे प्रतीक्षेत आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी रमेश कदम, हिंगोली.
0: पुढील 5 दिवस राज्याच्या विविध भागात मेघगर्जनेसह पाऊस, विजांचा कडकडाट आणि ताशी 30-40 किलोमीटर वेगानं वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. बंगालच्या उपसागरातील हवामान प्रणालीमुळे राज्यात पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाल्याची माहिती विभागानं दिली आहे. आज पुणे आणि सातारा घाट परिसरात, त्यानंतर रायगड आणि पुणे घाट परिसरात, तर उद्या मंगळवारी छत्रपती संभाजीनगरच्या घाट परिसरासह कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि खान्देशात पावसाची शक्यता आहे. उझबेकिस्तानमधील ताशकंद इथं झालेल्या 58 आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र ऑलिम्पियाड 2026 स्पर्धेत भारतीय विद्यार्थ्यांनी ऐतिहासिक कामगिरी करत 4 सुवर्णपदकं पटकावली. ओडिशाचा देवदत्त प्रियदर्शी, पंजाबचा हर्षित सिंगला, दिल्लीचा कबीर चिल्लर आणि तेलंगणाचा संदीप कुची यांचा यात समावेश आहे. दरम्यान लिथुआनियातील विल्सियन इथं झालेल्या 37 आंतरराष्ट्रीय जीवशास्त्र ऑलिम्पियाड 2026 स्पर्धेतही भारतीय संघानं 1 सुवर्ण आणि 3 रौप्य पदकं पटकावली. स्पेननं फिफा फुटबॉल विश्वचषक जिंकला आहे. न्यूयॉर्क इथं काल झालेल्या अंतिम सामन्यात स्पेननं अर्जेंटिनाचा 1-0 असा पराभव केला. स्पेननं दुसऱ्यांदा फुटबॉल विश्वचषक जिंकला आहे. भारताची बॅडमिंटनपटू PV सिंधूनं जपान खुल्या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. काल झालेल्या अंतिम सामन्यात सिंधूनं जपानच्या अकाने यामागुची हिचा 21-17 असा पराभव केला. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. संसदेचं आजपासून पावसाळी अधिवेशन. 25 दिवसांच्या अधिवेशनात 19 सत्रांचं आयोजन. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपूर इथं घेतला पूर्वतयारीचा आढावा. आणि पुढील 5 दिवस राज्याच्या विविध भागात मेघगर्जनेसह पावसाचा हवामान विभागाचा अंदाज. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.
2: आकाशवाणी बीड केंद्र सकाळचे ठीक 7:20 झाले आहेत. ऐकूयात काही जाहिरात संदेश.
3: 12वी सायन्स उत्तीर्ण विद्यार्थ्यांना नोकरीच्या 100% संधी असणाऱ्या बीटेक, फूडटेक आणि बीएससी ऑनर्स अॅग्री पदवी प्रवेशासाठी बीडच्या सौ केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर KSK काको कॉलेज ऑफ फूड टेक्नॉलॉजी आणि अॅग्रिकल्चर कॉलेजला त्वरित संपर्क करा. 12वी सायन्स उत्तीर्ण विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गासाठी 45% आणि मागास प्रवर्गासाठी 40% किमान गुण आवश्यक. प्रवेश फॉर्म भरण्याची अंतिम तारीख 25 जुलै. अधिक माहितीसाठी संपर्क सागर हाईट्स

0: बँक समोर बीड। कॉल 94-200-2552 आणि 99-70-84-20-14।
1: पीएम जय अब गरीबों की जय बन गई है।

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ऍप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 1455 वर कॉल करा.
1: अपघातामध्ये डोक्याला किंवा मणक्याला जबर मार लागणे, तसंच ब्रेन ट्युमर, मेंदूतील रक्तस्त्राव, मणक्यातील गादी सरकणे, स्पाइन ट्युमर, हातापायाला मुंगी येणं, मणक्याचं कॅन्सर,
2: या आणि अशा कित्येक प्रकारच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे करणारे, तसंच मेंदू आणि मणक्याच्या कित्येक गुंतागुंतीच्या ऑपरेशनचा अनुभव असलेले तज्ञ डॉक्टर अमोल कासवा पूर्णवेळ उपलब्ध.
1: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सारडी नाका, अहमदनगर. काका, तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का?
3: हो मां,
1: पूर्ण गुडघा बदलावा लागला.
3: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
1: का बरं?
3: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
1: पण कुठे?
3: मॅक केअर हॉस्पिटल, सांधे रोपण विभाग, सावेडी, अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे.
1: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 98238552852.
4: सचिन ज्वेलर्स, नातं सोनेरी नातं विश्वासाचं. अहो, खास दिवस असो वा कोणताही सण, हौसेला मोल नसतं असंच म्हणतो की आपण, तेव्हा साजरे करा अनमोल क्षण. सोन्या चांदीचे दागिने खरेदी करा फक्त सचिन ज्वेलर्स मधून. खात्रीने खरेदी करा आणि आनंदाने शृंगार करा. ग्राहकांची पसंती आणि विश्वास हीच आमची ओळख. सचिन ज्वेलर्स, कारंजा रोड, पिंगळे गल्ली, बीड.
5: गुडघेदुखी, गुडघ्यामध्ये पाणी होणे, मणका विकार, साइटिका, लिगामेंट टियर, फ्रोझन शोल्डर, आमवाद, संधिवात, हातापायांना मुंग्या येणे, पॅरालिसिस, एव्हीएन, गाऊट, चिकनगुनिया यांसारखे आजार, तसेच सर्व प्रकारच्या सांधेदुखी पासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी डॉक्टर परीक्षित ठेगडे यांच्या सिद्धिविनायक क्लिनिकची कार्टिलेज रिजनरेशन उपचार पद्धती निवडा. सांधेदुखी मुक्त बनण्यासाठी आजच फोन करा 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
6: आकाशवाणी बीड केंद्र, सकाळचे ठीक 7:45 होत आहेत. श्रोते, सहक्षित करत आहोत माहिती आणि जनसंपर्क विभागाचा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास हा

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, लाखो वारकरी एकाच वेळी मार्गस्थ होत असताना सुरक्षितता हा प्रशासनासमोरील सर्वात महत्वाचा विषय असतो. वाहतूक नियंत्रण, पोलीस बंदोबस्त, गर्दी व्यवस्थापन, आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी नियंत्रण कक्ष आणि तातडीच्या प्रतिसादाची यंत्रणा सज्ज ठेवली जाते. वारकऱ्यांचा प्रवास सुरक्षित आणि अडथळेमुक्त व्हावा यासाठी प्रशासन विविध स्तरांवरून काम करतं. प्रशासन, पोलीस यंत्रणा, आरोग्य विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था आणि विविध विभाग एकत्रितपणे या नियोजनात सहभागी होतात. या संपूर्ण नियोजन प्रक्रियेबाबत आजच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपण पुन्हा एकदा संवाद साधणार आहोत आणि आपल्या सोबत आहेत पुण्याचे माजी जिल्हाधिकारी आणि यशदाचे महासंचालक डॉक्टर सुहास दिवसे. सर, सर नमस्कार. दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत.
1: धन्यवाद. पालखी मार्गावर एवढ्या मोठ्या प्रमाणात जे वारकरी येतात त्यांच्यासाठी पिण्याचं पाणी पुरवणं हे एक मोठं चॅलेंज आहे आणि त्यासाठी मग ग्रामीण भागामध्ये जिल्हा परिषद, शहरी भागामध्ये नगरपालिका, महानगरपालिका यांच्या माध्यमातून याची व्यवस्था केली जाते. पूर्ण मार्गावर कोणत्या ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी आवश्यक विहिरी आहेत अशा विहिरी अगोदरच मॅप केल्या जातात. याच्यासाठी किती टँकर लागणार आहेत त्याचं पण व्यवस्थापन केलं जातं. हे टँकर कोण पुरवणार त्याचं पण व्यवस्थापन केलं जातं. आणि मग एकदा का या पिण्याच्या पाण्याचे स्रोत निश्चित केले गेले, शहरामध्ये पालखी मुक्काम करते, पुण्यामध्ये पालखी मुक्काम करते, त्या ठिकाणी महानगरपालिकेद्वारे कुठं कुठं वारकरी मुक्काम करतात, कोणत्या ठिकाणी त्यांची पिण्याची पाण्याची व्यवस्था कशाप्रकारे करणार, त्याला किती टँकर लागणार, किती खेपा होणार, याचं एकदम बारीक नियोजन केलं जातं. आणि मग या आणि त्या पाण्याबरोबरच पाण्याचं निर्जंतीकरण करण्यासाठीची जी यंत्रणा आहे ती पण काम करू लागते. प्रत्येक पाण्याच्या प्रत्येक विहिरीमधलं पाणी असेल किंवा इतर कुठल्या स्रोतामधलं पाणी असेल त्या पाण्याची तपासणी दैनंदिन केली जाते. या तपासणीच्या नंतर त्याच्यात जी काही औषधं टाकावी लागतील, निर्जंतुकरण त्याचं करावं लागेल, ती पण यंत्रणा त्यानुसार काम केली करते आणि मग हे निर्जंतुक पाण्याची वाहतूक टँकरद्वारे केली जाते. आता हे दिसताना अगदी किंवा सांगताना खूप सोपं जरी वाटत असलं तरी त्या त्या ठिकाणी वेळेत तो टँकर पोहोचणं, त्यापूर्वी ते निर्जंतुक झाले का नाही याची तपासणी होणं आणि टँकर पोहोचल्यानंतर ते वारकऱ्यांना मिळते का नाही याचं नियोजन हा फार मोठा अत्यंत क्लिष्ट असा विषय असतो. स्वच्छतागृहांच्या बाबतीमध्ये तसंच म्हणता येईल. मुक्कामाच्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी पालखी मुक्काम करणार आहे त्या ठिकाणी टॉयलेट, फिरते टॉयलेट्सचा पुरवठा केला जातो किंवा तिथे टेम्पररी टॉयलेट्सची निर्मिती केली जाते किंवा त्याही पलीकडे एक अत्यंत स्तुत्य आणि ज्याला म्हणूयात की चांगला उपक्रम हाती घेतला त्याच्याबद्दल आपण बोलूया स्वच्छतागृहांच्या. परंतु हे सर्व करताना पुन्हा निर्जंतुकरण करणं, स्वच्छता राखणं आणि जास्तीत जास्त लोकांना टॉयलेटचा वापर कसा करता येईल याच्यासाठी नियोजन आणि मग जेव्हा पालखी एखाद्या ठिकाणून हलते त्यावेळेला पुढचा मुक्काम ज्यावेळेला त्याचा तिथं असतो त्याच्यापूर्वी तिथं टॉयलेट पोचली पाहिजेत. म्हणजे एका वेळेला 15 लाख ज्यावेळेला वारकरी चालू असतात, चालत असतात रस्त्यानी, त्यावेळेला यांची वाहतूक करणं, मोबाईल टॉयलेटची वाहतूक करणं हा एक चॅलेंज असतं. आणि मग ते करण्यासाठी पर्यायी मार्गाचा वापर किंवा त्याच्यामध्ये थोडंसं टाईम मॅनेजमेंट की अगोदर कसे पोचतील जेणेकरून वारकरी तिथं पोचल्यानंतर ती त्यांना जी काही सोय ती उपलब्ध असेल याचं खूप सूक्ष्म नियोजन हे संबंधित यंत्रणा करतात. आणि जेवढं नियोजन सूक्ष्म असेल त्याच्यातनंच त्याला जास्तीत जास्त आपल्याला सेवा ज्या आहेत किंवा याच्या ज्या काही आपण उपाययोजना करतो त्या जास्तीत जास्त चांगल्या दिल्या जातात. तर याच्यासाठी आपण आपत्ती व्यवस्थापनामधलं इन्सिडेंट रिस्पॉन्स सिस्टीम ही प्रणाली वापरतो. एकूणच वारीचं व्यवस्थापन हे एक शास्त्र पण आहे आणि एक कला पण आहे. आणि व्यवस्थापनामधले वेगवेगळे विषय जसे मी आत्ता म्हणालो की कुठल्याही म्हणजे वारी पोचण्याच्या अगोदर त्या ठिकाणी शौचालय टेम्पररी जाणं किंवा वारी पोचण्याच्या अगोदरच पिण्याच्या पाण्याच्या बाबतीमध्ये ही सर्व नियोजन करणं, त्याचं वेळापत्रक आखणं, त्या वेळापत्रकाप्रमाणे प्रत्येक जणांनी काम करणं आणि त्या वेळेला त्या ती सोय त्यांना उपलब्ध करून देणं याच्यासाठी खूप मनुष्यबळ, खूप मोठ्या प्रमाणात नियोजन करणं गरजेचं असतं. आता हे सर्व करताना आपत्ती व्यवस्थापनाचा याच्यामध्ये कसा संबंध येतो? आपत्ती व्यवस्थापनामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर जेव्हा गर्दी होते त्यावेळेला छोटी छोटी गोष्टीमधनं सुद्धा आपत्तीजन्य परिस्थिती

होऊ शकते. उदाहरणार्थ एखाद्या विहिरीचं पाणी जर दूषित झालं आणि असं विषाणूजन्य पाणी जर वारकरी प्याले तर त्याच्यामधून अनेक साथीचे रोग किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या शारीरिक व्याधी उपलब्ध होऊ शकतात. आणि मग एवढ्या मोठ्या प्रमाणावर जर त्या झाल्या काही हजार काही लोकांना, तर मग त्याच्यासाठी औषध पुरवठा, त्याच्यासाठी आवश्यक असणारी यंत्रणा, हे सर्व गोष्टी कराव्याच लागतात. मग याला आपत्ती व्यवस्थापनामध्ये मिटिगेशन किंवा प्रिव्हेन्शन म्हणजे ते होऊच नाही म्हणून त्याच्यासाठी उपाययोजना, आणि झाल्या तर तात्काळ करण्याची उपाययोजना, याच्यासाठी ह्या सर्व गोष्टी केल्या जातात. आणि मग आपत्ती व्यवस्थापनामधला सगळ्यात महत्त्वाचा जो घटक असतो तो युनिटी ऑफ कमांड, म्हणजे एकच व्यक्ती किंवा एकच इन्स्टिट्यूशन किंवा संस्था, या व्यक्तीकडून किंवा संस्थेकडूनच निर्देश दिले जातात आणि ते निर्देश वरपासून खालपर्यंत ही जी काही साखळी निर्माण केली आहे प्रशासनामधली, त्या सर्वांनी ते निर्देश पाळणं गरजेचं असतं. आणि याच्यासाठी प्रत्येक ठिकाणी, उदाहरणार्थ तहसीलमध्ये तहसीलदार हा इन्सिडेंट कमांडर असतो, म्हणजे तहसीलदाराच्या नियंत्रणाखाली सर्व यंत्रणा कामकाज करतात आणि सर्व यंत्रणांमधले समन्वय ठेवण्याचे अधिकार तहसीलदार करतात. आणि मग कुठल्याही बाबतीमध्ये एखादी सूचना, एखादा निर्णय, एखादा त्याच्यामध्ये एखादी घटना घडल्यानंतर त्याच्यात काय करायचं, ही जी काही गोष्ट आहे ही संबंधित इन्सिडेंट कमांडर सांगतो. आणि ती एकदा समजा उदाहरणार्थ एखाद्या विहिरीमध्ये पाणी दूषित झालं तर त्याला जबाबदार कोण अधिकारी आहे ते पण ठरलेलं असतं. मग ती जबाबदारी निश्चित केल्यानंतर एखादं पाणी, समजा एखाद्या पाण्यामध्ये दूषित विहिरीचं पाणी झाल्यानंतर कोणी काय करायचं, कसं करायचं, कधी करायचं आणि केल्यानंतर त्याचा अहवाल कोणाला द्यायचा, हे सर्व निश्चित केलेलं असतं. आणि त्यामुळं मग जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी इन्सिडेंट कमांडर असतात, उपविभागीय स्तरावर हे प्रांताधिकारी इन्सिडेंट कमांडर असतात आणि तहसील स्तरावर हे तहसीलदार इन्सिडेंट कमांडर म्हणून काम करतात. पण त्याच्यातलं मायक्रो म्हणजे त्याच्यामधलं सूक्ष्म नियोजन, उदाहरणार्थ एखाद्या गावामध्ये पालखी मुक्कामाला येणार आहे तर त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचं व्यवस्थापन करण्यासाठी सुद्धा एक इन्सिडेंट कमांडर असतो जो तहसीलदार किंवा बीडीओच्या अध्यक्षतेखाली किंवा नियंत्रणाखाली काम करतो. मग त्याची जबाबदारी असते की त्या विहिरीमध्ये कोणता टँकर जाणार, तो टँकर किती वाजता तिथं पोहोचणार, त्याच्या पूर्वी विहिरीच्या पाण्याचं निर्जंतुकरण झालेलं आहे, तिथं पाणी भरण्यासाठी मोटार उपलब्ध आहे का, नसेल तर कशा पद्धतीने ते पाणी भरणार, ते टँकर किती वाजता निघणार, कुठं पोहोचणार, कुठं ते खाली होणार, तिथं काय व्यवस्था आहे, ह्या सर्वाचं नियंत्रण, सर्वाचं नियोजन हे संबंधित इन्सिडेंट कमांडर पाण्यासाठी निश्चित जबाबदारी ज्याची आहे अशा अधिकाऱ्याच्या नियंत्रणाखाली तो नियंत्रक अधिकारी म्हणून ते काम करतो. अशा प्रकारे वेगवेगळ्या ज्या काही गोष्टी, मग त्याच्यामध्ये पोलीस बंदोबस्तापासून आरोग्य, पिण्याचं पाण्याचं व्यवस्थापन, स्वच्छता, या सर्व गोष्टींसाठी हे वेगवेगळे अधिकारी नियंत्रक अधिकारी म्हणून काम करतात. आणि ह्या मी जसं म्हणालो त्याप्रमाणे इन्सिडेंट रिस्पॉन्स सिस्टीम या आपत्ती व्यवस्थापनाच्या प्रणालीचा वापर करून ही सर्व मंडळी त्यामध्ये काम करत असतात. तर कुठल्याही आपत्ती व्यवस्थापनामध्ये किंवा कुठल्याही अशा मोठ्या जो काही कार्यक्रम असतो त्याच्या व्यवस्थापनामध्ये सगळ्या तीन महत्त्वाच्या गोष्टी असतात. एक तर सहकार्य म्हणजे कोऑपरेशन, एकमेकांचं सहकार्य असणं आणि त्या सहकार्याच्या भावनेतून सर्वांनी काम करणं हा त्यातला एक महत्त्वाचा घटक असतो. दुसरा कोऑर्डिनेशन, ज्याच्यामध्ये समन्वय, की एक प्रत्येक यंत्रणेचा इतर यंत्रणेबरोबर समन्वय कसा होतो त्याच्यावर त्या पूर्ण व्यवस्थापनाचं यश अपयश अवलंबून असतं. आणि तिसरा जो विषय आहे तो संवाद, कम्युनिकेशन, ज्याच्यामध्ये जे काही निर्णय होतात ते अत्यंत सुस्पष्ट पद्धतीनं, अत्यंत सोप्या पद्धतीनं शेवटातला जो माणूस असतो, जो प्रत्यक्ष काम करत असतो, त्याच्यापर्यंत ते पोचणं आणि ते तो जे काय त्याच्या अडचणी सांगतो किंवा त्याच्यामध्ये काही निर्माण होणारे काही संवाद असतील तर ते प्रश्न किंवा तो जो काही सांगतो त्या गोष्टी पुन्हा मुख्य जो व्यवस्थापक किंवा इन्सिडेंट कमांडर असतो त्याच्यापर्यंत पोचणं हे पण खूप महत्त्वाचं. आणि हे जो म्हणजे संवाद, समन्वय आणि सहकार, या तीन गोष्टीमधून या प्रचंड मोठी ही यंत्रणा काम करत असते. आणि याच्यामध्ये सगळ्यात जो रोल महत्त्वाचा असतो तो जिल्हाधिकाऱ्यांचा असतो. त्यामुळे जिल्हाधिकारी हे आपत्ती व्यवस्थापनाच्या कायद्यामध्ये सुद्धा जिल्हाधिकारी आपत्ती व्यवस्थापनाचे प्रमुख असतात जिल्ह्यामध्ये, आणि त्यामुळं त्याच्याशी अनुषंगिक असणारे जे काही प्रशासकीय अधिकार वापरून, आपत्ती व्यवस्थापनाच्या कायद्यामधले अधिकार वापरून जिल्हाधिकारी ह्या इन्सिडेंट कमांडरची नेमणूक करतात. त्याच्यानुसारच प्रत्येक गोष्टीसाठी कुणी काय करावं याची जबाबदारी निश्चित करून तशा प्रकारचे आदेश निश्चित करतात.
आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या तरतुदीनुसार संबंधित ज्यांची नियुक्ती झालेली आहे

0: या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ती ती कामं त्या त्या पद्धतीने करणं अपेक्षित असतं आणि त्यानुसारच ही कामकाज चालतं.
1: श्रोते हो, अशा पद्धतीनं वारीमध्ये सहभागी होणाऱ्या लाखो वारकऱ्यांसाठी आरोग्य सुविधा, पिण्याचं पाणी, स्वच्छता व्यवस्था आणि निवासाच्या सुविधा उपलब्ध करून देणं हे प्रशासनाचं मोठं आव्हान असतं. आरोग्य पथकं, वैद्यकीय केंद्र, रुग्णवाहिका, स्वच्छता कर्मचारी आणि पाणी पुरवठा व्यवस्था यांचं नियोजन अगदी आधीपासून केलं जातं. वारकऱ्यांच्या सेवेसाठी प्रशासन अशा पद्धतीनं सज्ज राहतं आणि याच विषयी अगदी विस्तृत माहिती आपण आपल्या दिलखुलास कार्यक्रमातनं जाणून घेतोय आणि ही माहिती आपल्याला देत आहेत पुण्याचे माजी जिल्हाधिकारी आणि यशदाचे महासंचालक डॉक्टर सुहास दिवसे सर. मात्र विषयाची व्याप्ती पाहता हा संवाद पुढील कार्यक्रमासुद्धा असाच सुरू राहणार आहे. तेव्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमामध्ये सकाळी ठीक 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी सुषमा जाधव आपला निरोप घेते. नमस्कार.

0: दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: 64 चौरसांमध्ये 16 सोंगट्यांची नियमानुसार हालचाल करत मात देण्याचा खेळ म्हणजे बुद्धिबळ. या खेळाला आज ग्लॅमर आलंय. अनेक स्पर्धा वर्षभर आयोजित होतात. यामध्ये यश कसं मिळवता येतं, या खेळाचे फायदे याविषयी सांगणार आहेत पहिल्या भारतीय महिला ग्रँडमास्टर बुद्धिबळपटू भाग्यश्री टिपसे.
2: बुद्धिबळच्या पटावरती काय असते की तुम्हाला निर्णय क्षमता तुमची चांगली होऊ शकते, कारण तुम्हाला ठराविक वेळेत निर्णय घ्यायचा असतो. अभ्यासाला पोषक असे गुण जे म्हणता येतील ते ऍबिलिटी टू कॅल्क्युलेट, म्हणजे कॅल्क्युलेट करायची जी वृत्ती आहे, अनालाइज सिच्युएशन करायची वृत्ती आहे, पेशन्स, तर्कशुद्ध पद्धतीनं विचार करायची वृत्ती, तर ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यासात नक्कीच फायदा होतो.
1: भाग्यश्री ठिपसे यांची मधुरिका नेरुरकर हिने घेतलेली मुलाखत अवश्य ऐका सोमवारी 20 जुलै रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर आणि वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवरही बुद्धिबळाच्या पटावर.
3: श्रोतेहो, शरीर कार्यक्षम राहावं यासाठी चालणं, धावणं, योग, जिम असे वेगवेगळे व्यायाम आपण करतो, पण या सगळ्या अवयवांना कार्यरत ठेवण्यासाठी सूचना देणारा मेंदू, त्याची साथ अतिशय आवश्यक असते. मेंदूच्या आरोग्यासाठी खास व्यायाम असतात का? तर होय, स्मृतीवर्धन या उपक्रमाविषयी 4 भागात या संदर्भात माहिती देणार आहेत अलकनंदा पाध्ये.
4: ज्येष्ठांच्या मानसिक आरोग्यासाठी स्टिम्युलायझेशन अँड सोशलायझेशन, म्हणजेच मेंदूला सतत काहीतरी कामात ठेवायचं, नाहीतर मग यूज और लूज अशी त्या मेंदूची अवस्था होऊ शकते.
3: स्मृतीवर्धनची पार्श्वभूमी सांगणारी अलकनंदा पाध्ये यांची मुलाखत अवश्य ऐका सोमवार दिनांक 20 जुलै रोजी वनिता मंडळ कार्यक्रमात दुपारी 12 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. वनिता मंडळ.
5: आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून बोलत आहोत. श्रोतो, सकाळचे ठीक 7:40 झाले आहेत. प्रसारित भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमात श्रोते ऐकूयात सुधीर फडके यांच्या स्वरातील कवी सुधीर मोघे यांची गीतरचना. संगीत आहे राम फाटक यांचं.

0: डोसल्याला मणक्याला जबर मार लागणे तसेच ब्रेन ट्यूमर मेंदूतील रक्तस्राव मणक्यातील गादी सरकणे स्पाइन ट्यूमर हातापायाला मुंग येणं मणक्याचं कॅन्सर
1: या आणि अशा कित्येक प्रकारच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे करणारे तसंच मेंदू आणि मणक्याच्या कित्येक गुंतागुंतीच्या ऑपरेशनचा अनुभव असलेले तज्ञ डॉक्टर अमोल कासवा पूर्ण वेळ उपलब्ध
0: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल सारडी नाका अहमदनगर
2: सचिन ज्वेलर्स ना तर सोनेरी ना तर विश्वासाचं अहो खास दिवस असो वा कोणताही सण हौसेला मोल नसतं असंच म्हणतो की आपण तेव्हा साजरे करा अनमोल क्षण सोन्या चांदीचे दागिने खरेदी करा फक्त सचिन ज्वेलर्स मधून खात्रीने खरेदी करा आणि आनंदाने शृंगार करा ग्राहकांची पसंती आणि विश्वास हीच आमची ओळख सचिन ज्वेलर्स कारंजा रोड पिंगळे गल्ली बीड
0: गुडघे दुखी गुडघ्यामध्ये पाणी होणे मणका विकार साइटिका लिगामेंट टियर फ्रोझन शोल्डर आमवाद संधिवात हातापायांना मुंग्या येणे पॅरालिसिस एव्हीएन गाऊट चिकनगुनिया यांसारखे आजार तसेच सर्व प्रकारच्या सांधेदुखी पासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी डॉक्टर परीक्षित ठेगडे यांच्या सिद्धिविनायक क्लिनिकची कार्टिलेज रिजनरेशन उपचार पद्धती निवडा सांधेदुखी मुक्त बनण्यासाठी आजच फोन करा 95 95 24 25 59 डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड संपर्क 95 95 24 25 59
3: श्रोत्यांचा आवडता फोन इन कार्यक्रम हॅलो गीतमाला दर मंगळवारी आणि शनिवारी सकाळी 10 वाजता आपल्या आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून हिंदी गीतांसाठी हॅलो गीतमालाची रेकॉर्डिंग सोमवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत आणि मराठी गीतांसाठी हॅलो गीतमालाची रेकॉर्डिंग शुक्रवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत सहभागी होण्यासाठी दूरध्वनी क्रमांक 024-42-29-59-01 फोन नंबर पुन्हा एकदा ऐका 024-42-29-59-01 तेव्हा अवश्य फोन करा कार्यक्रम हॅलो गीतमाला

सोबत करती सुख दुःखांच्या वळण वाटा अनुभव आणि विचार घेऊन पुढच्या शोधू पाऊल वाटा पुढच्या शोधू पाऊल वाटा श्रोतो पाऊल वाटा आमचा ज्येष्ठ नागरिकांसाठीचा कार्यक्रम ऐकायला विसरू नका. दर सोमवारी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत आपल्या आकाशवाणीच्या भीड केंद्रावरून.

एकोणीसशे पंचवीस शून्य बावन्न आणि नव्याण्णव सत्तर चौऱ्याऐंशी वीस चौदा. आयुष्याच्या निवांत क्षणी आठवणींचा पडतो पाऊस. आयुष्याच्या निवांत क्षणी आठवणींचा पडतो पाऊस. त्यातही मटले चिंब विजावे, त्यातही मटले चिंब विजावे. समर्पित करुणी याती ओंजळ, समर्पित करुणी याती ओंजळ. पावलांना आकार देण्याचं आणि पंखात बळ देण्याचं काम करते ती हीच पाऊलवाट. ज्येष्ठ श्रेष्ठांच्या सुंदर आठवणींच्या हिंदोळ्यावरचा प्रवास म्हणजे पाऊलवाटा हा कार्यक्रम. ऐकूयात दर सोमवारी सकाळी 10:30 आपल्या आकाश

0: मग पूर्ण गुडघा बदलावा लागला.
1: मुळीच नाही, जेवढा सांडा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
0: का बरं?
1: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीनं केलं बरं का?
0: पण कुठे?
1: मॅक केअर हॉस्पिटल सांधे रोपण विभाग सावेडी अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथं आहे.
0: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 98 23 852 852.
2: श्रोत भावनारा या सुगम गीतांच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूयात पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या सुरातील गीतरचना. रचना आहे शंकर रामाणी यांची, तर संगीत आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांचंच.

शतकातूच आपण पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या स्वरात कवी शंकर रामाणी यांची गीतरचना आपण ऐकलीत. संगीत नियोजन होतं पंडित जितेंद्र अभिषेकी यांचंच. श्रोतो, या गीतरचनेबरोबरच आजचा भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम संपला. भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे ठीक 8 वाजता आहेत. सहक्षेप करत आहोत समाचार प्रभात. 8:15 मॉर्निंग न्यूज आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून आणि त्यानंतर 8:30 आपण ऐकू शकाल मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. 8:40 आषाढी पालखी सोहळा पायवारी पंढरीची हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपकृत आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. 9:00 विविध भारती राष्ट्रीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम. तसेच सुरू असा ठीक 8:00 समाचार प्रभात आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 8:30 आणि 19 सेकंद झालेत. प्रसारित करीत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी सविता मुस्कर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात. रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र ऑलिम्पियाड स्पर्धेत भारतीय विद्यार्थ्यांची सुवर्ण कामगिरी. जम्मू काश्मीर आणि नागालँडमध्ये मुसळधार पावसामुळे जीवितहानी. आणि फुटबॉल विश्वचषकावर स्पेननं कोरलं नाव. अंतिम सामन्यात स्पेनचा अर्जेंटिनावर ऐतिहासिक विजय. आता सविस्तर बातम्या. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत आहे. 13 ऑगस्टपर्यंत चालणाऱ्या या अधिवेशनादरम्यान अनेक महत्वाची विधेयकं चर्चेसाठी आणि संमतीसाठी मांडली जाणार आहेत. 25 दिवस चालणाऱ्या या अधिवेशनात सरकारच्या 19 बैठका होणार आहेत. आज लोकसभेत सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या संख्यादुरुस्ती विधेयकावर तर राज्यसभेत राष्ट्रीय सन्मानांचा अपमान रोखण्यासाठीच्या दुरुस्ती विधेयकावर चर्चा अपेक्षित आहे. या विधेयकांव्यतिरिक्त जन्म आणि मृत्यू नोंदणी दुरुस्ती विधेयक, प्राप्तीकर दुरुस्ती विधेयक, सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग विकास दुरुस्ती विधेयकांवरही या अधिवेशनात चर्चा होण्याची शक्यता आहे. दरम्यान पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारनं काल सर्वपक्षीय

0: बैठक बोलावली होती. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला 40 राजकीय पक्षांमधील 50 अधिक नेते उपस्थित होते. बैठक सुरू होताच नॅशनल सिटिझन्स पार्टी ऑफ इंडियाच्या सहभागावरून विरोधी पक्षांनी बैठकीतून प्रतिकात्मक सभात्याग केला. त्यानंतर विरोधी पक्षाचे सदस्य बैठकीला उपस्थित राहिले. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी सर्व राजकीय पक्षांना संसदेचं कामकाज सुरळीत चालण्यासाठी सहकार्य करण्याचं आणि महत्वाच्या मुद्द्यांवर विधायक चर्चा करण्याचं आवाहन केलं. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्या अध्यक्षतेखाली काल लोकसभेच्या कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली. बैठकीदरम्यान सरकारचं प्रतिनिधित्व करणारे सदस्य तसंच विविध राजकीय पक्षांनी प्रस्तावित कायदेविषयक आणि इतर कामकाजावर विचारविनिमय केला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू काल मॉल्दोवा, उत्तर मॅसेडोनिया आणि रोमानिया या 3 देशांच्या दौऱ्यावर रवाना झाल्या. या दौऱ्यामुळे या 3 देशांसोबतच्या द्विपक्षीय संबंधांना नव्यानं गती मिळेल तसंच व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, नवोन्मेष, शिक्षण आणि लोकांमधील आदानप्रदान या क्षेत्रात सहकार्य अधिक वृद्धिंगत होईल अशी अपेक्षा आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा मॉल्दोवा आणि रुमानियाचा दौरा ऐतिहासिक असल्याचं मॉल्दोवा आणि रुमानियाचे राजदूत डॉ मनोज कुमार मोहपात्रा यांनी म्हटलं आहे. केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या हस्ते काल पश्चिम बंगालच्या हावडा जिल्ह्यातल्या संक्रैल इथं अमूल बंगाल डेअरीच्या दही निर्मिती प्रकल्पाची पायाभरणी दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आली. दही उत्पादनाचा हा जगातला सर्वात मोठा प्रकल्प आहे. याचबरोबर राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत 9 जिल्ह्यात उभारण्यात येणाऱ्या प्रत्येकी 1400 मेट्रिक टन क्षमतेच्या 14 गोदामांची पायाभरणी आणि 2 गोदामांचं उद्घाटनही शहा यांच्या हस्ते करण्यात आलं. याशिवाय प्रवासी टॅक्सी चालकांना सक्षम करणाऱ्या भारत टॅक्सी योजनेच्या अंमलबजावणीसाठी केंद्र सरकार आणि पश्चिम बंगाल सरकार यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. मध्य प्रदेशच्या विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत आहे. या अधिवेशनात समान नागरी कायदा विधेयक मांडण्यात येणार आहे. मध्य प्रदेश मंत्रिमंडळानं काल झालेल्या विशेष बैठकीत या विधेयकाला मंजुरी दिली आहे. आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये प्रथमच 4 सुवर्णपदकं पटकावत भारतानं इतिहास घडवला आहे. उझबेकिस्तानमधील ताश्कंद इथे 10 ते 19 जुलै दरम्यान झालेल्या 58व्या रसायनशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये ओडिशाचा देवदत्त प्रियदर्शी, पंजाबचा हर्षित सिंगला, दिल्लीचा कबीर छिल्लर आणि तेलंगणचा सदीप कुंची यांनी कामगिरी केली आहे. आयसरच्या पुण्यातील शैक्षणिक तांत्रिक अधिकारी आणि या स्पर्धेसाठीच्या प्रशिक्षक चमूतील प्रशिक्षक नीरजा दशपुत्रे यांनी याविषयी बोलताना सांगितलं.
1: ह्या वर्षी 93 देशातनं 363 विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले होते. भारतीय संघाला होमी बाबा सेंटर फॉर सायन्स एज्युकेशन TIFR मुंबई ह्या संस्थेने प्रशिक्षण दिले होते. परीक्षेचे स्वरूप साधारण असे असते की त्यामध्ये मुलांना प्रयोग करायला लागतात आणि लिखित परीक्षा असते. ह्या वर्षी 9 लिखित प्रश्न होते आणि 3 वेगवेगळे प्रयोग विद्यार्थ्यांना करायचे होते. भारताची ह्या स्पर्धेत सहभागी होण्याची ही 27वी वेळ आहे आणि पहिल्यांदाच आपण जागतिक क्रमवारीत पहिले आलो आहोत.
0: 37व्या आंतरराष्ट्रीय जीवशास्त्र ऑलिम्पियाड स्पर्धेतही भारतानं 1 सुवर्ण आणि 3 रौप्य पदकं पटकावली आहेत. लिथुआनियात झालेल्या या स्पर्धेत हरियाणाच्या भाव्या गुनवालनं सुवर्ण पदक मिळवलं तर पश्चिम बंगालचा सौमित मैती, राजस्थानचा निशित कलानी आणि पंजाबचा अनमोल कुमार यांनी रौप्य पदक मिळवलं. या स्पर्धेत 78 देशातील 307 विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. या दोनही प्रतिष्ठित जागतिक स्पर्धेत भारताची ही आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी असून संघाची प्रतिभा, समर्पण आणि विज्ञानाप्रती उत्कटतेनं संपूर्ण देशाची मान अभिमानानं उंचावली आहे असं पंतप्रधानांनी समाजमाध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. नवी दिल्लीतील जंतर मंतर इथे प्राणांतिक उपोषणाला बसलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्यावर दिल्लीतील सफदरगंज रुग्णालयात सुरू असलेल्या उपचारात हस्तक्षेप करण्यास काल दिल्ली उच्च न्यायालयानं नकार दिला. वांगचुक यांना जंतर मंतरवरून रुग्णालयात हलवण्याच्या सरकारच्या निर्णयाला मनमानी म्हणता येणार नाही असं न्यायालयानं नमूद केलं. वांगचूक डॉक्टरांच्या देखरेखीखाली असून त्यांच्या संमतीनंच उपचार केले जात आहेत हे लक्षात घेऊन त्यांना खासगी रुग्णालयात हलवण्याबाबत कोणताही तत्काळ आदेश देण्याची गरज नाही असं न्यायमूर्ती मिनी पुष्कर्णा

यांनी स्पष्ट केलं. वांगचूक यांच्या पत्नी गीतांजली अंगमो यांनी वांगचूक यांना खासगी रुग्णालयात हलवण्याची मागणी करणारी याचिका दाखल केली होती, त्यावर न्यायालयानं हे मत नोंदवलं. दरम्यान वांगचूक यांच्या समर्थनार्थ महाराष्ट्रातील मुंबई आणि पुण्यासह गडचिरोली आणि नाशिक इथे काल आंदोलनं करण्यात आली. जम्मू काश्मीरमधल्या पूंछ आणि राजौरी जिल्ह्यांच्या सीमावर्ती भागात काल सकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे आलेला पूर आणि भूस्खलनात किमान 11 लोकांचा मृत्यू झाला असून 8 अन्य जण बेपत्ता झाले आहेत. पूंछ जिल्ह्यातल्या सुराणकोट भागात जास्त हानी झाली असल्याचं वृत्त आहे. आपत्ती निवारण दल आणि अन्य बचाव पथकांच्या सहकार्यानं बेपत्ता व्यक्तींचं शोधकार्य युद्धपातळीवर हाती घेण्यात आलं आहे. नागालँडमधील अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे आलेला पूर आणि भूस्खलनामुळे मोठ्या प्रमाणात मालमत्तेचं नुकसान तसंच जीवितहानी झाली आहे. मोन जिल्ह्यात पूर आणि भूस्खलनामुळे घरं वाहून गेल्यानं 9 जणांचा मृत्यू झाला आहे. मुख्यमंत्री नेफ्यू रियो यांनी मृतांप्रती शोक व्यक्त केला असून प्रत्येक मृताच्या नातेवाईकांना 4 लाख रुपये आणि जखमींना 74,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. भारतीय बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधूनं जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीचं विजेतेपद पटकावलं आहे. सिंधूनं 3 वेळा विश्वविजेत्या अकाने यामागुची हिचा 21-17, 21-17 अशा सरळ डावांमध्ये पराभव केला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांनी या ऐतिहासिक कामगिरीबद्दल सिंधूचं अभिनंदन केलं आहे. लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर काल रात्री झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात इंग्लंडनं भारताचा 27 धावांनी पराभव केला आणि 2-1 अशा फरकानं मालिका जिंकली. प्रथम फलंदाजीचा निर्णय घेत इंग्लंडनं भारतासमोर विजयासाठी 388 धावांचं लक्ष ठेवलं होतं. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाला 50 षटकात 7 बाद 360 धावाच करता आल्या. जेकब बेथेलला सामनावीर तर जो रूटला मालिकावीर म्हणून गौरवण्यात आलं. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या काल झालेल्या अंतिम सामन्यात स्पेन संघानं गतविजेत्या अर्जेंटिनाचा 1-0 असा पराभव करून 2026 विश्वचषक स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. न्यूयॉर्कमधल्या न्यू जर्सी स्टेडियमवर काल रात्री झालेल्या अत्यंत चुरशीच्या सामन्यात 90 मिनिटांच्या खेळात एकही संघ गोल करू शकला नाही. खेळ बरोबरीत सुटल्यानंतर अतिरिक्त वेळेत स्पेनचा बदली खेळाडू फेरान टोरेसनं 106व्या मिनिटाला गोल करत कोंडी फोडली आणि तब्बल 16 वर्षांनंतर स्पेननं ऐतिहासिक विजय मिळवला. अर्जेंटिना संघाला हा सामना जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार मानलं जात होतं, मात्र स्पेननं अंतिम सामना जिंकल्यामुळे अर्जेंटिनाचं लागोपाठ दुसऱ्यांदा फिफा विश्वचषक स्पर्धेचं जेतेपदाचं स्वप्न भंग पावलं. या विजयासह पुरुष आणि महिला फुटबॉल अशा दोन्ही प्रकारात एकाच वेळी विश्वचषक विजेतेपद आपल्या नावावर कोरणारा स्पेन हा पहिला देश ठरला आहे. हवामान विभागानं पुढील 2 दिवसांसाठी हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि जम्मू काश्मीरसह उत्तरेकडील राज्य, आसाम, मेघालय आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात. रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र ऑलिम्पियाड स्पर्धेत भारतीय विद्यार्थ्यांची सुवर्ण कामगिरी. जम्मू काश्मीर आणि नागालँडमध्ये मुसळधार पावसामुळे जीवितहानी आणि फुटबॉल विश्वचषकावर स्पेननं कोरलं नाव. अंतिम सामन्यात स्पेनचा अर्जेंटिनावर ऐतिहासिक विजय. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. सकाळचे 8:41 झाली आहेत. आता ऐकूया आषाढी वारी सोहळ्यावर आधारित कार्यक्रम.
1: आकाशवाणी प्रसारित करत आहोत पायी वारी पंढरीची हा आषाढी वारी सोहळ्यावर आधारित आकाशवाणी वृत्तांत. लेखन बागेश्री सराफ. निवेदन विद्या जोशी वालवडकर. ध्वनिमुद्रण जयपाल खेडकर, विनायक दुदगी आणि नितीन बनसोडे. संकलन अभिराम सराफ. सादर करते डॉ सोमेश्वर पाटील.

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेतील सर्वात मोठा भक्ती सोहळा म्हणजेच आषाढी वारी. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांनी सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केल्यानं अवघा जिल्हा भक्तिरसामध्ये न्हाऊन निघाला आहे. पंढरीची जारे आल्यानो संसारा, दिनांचा सोयरा पांडुरंग, वाट पाहे उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडी उतावीळ. पहाटेच्या प्रसन्न वातावरणामध्ये टाळ मृदुंगाचा गजर, मुखी विठ्ठल नामाचा अखंड जप, हातामध्ये भगवी पताका आणि हृदयात पांडुरंगाच्या भेटीची आस, असे लाखो वारकरी संत वाङ्मयातील अनेक ओव्या आणि अभंग म्हणत सातारा जिल्ह्यातून सोलापूर जिल्ह्यामध्ये काल आले. संत ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या ज्ञानेश्वरीतून समाजाला ज्ञान, भक्ती आणि कर्मयोगाचा संदेश दिला, तर संत तुकाराम महाराजांनी अभंगांच्या माध्यमातून सामान्य जनतेच्या मनात

0: काल नातेपुते इथं झाला. जिल्हा प्रशासनानं वारकऱ्यांना देण्यात येणाऱ्या सर्व सुविधांची तयारी पूर्ण केलेली आहे. सोलापूरचे जिल्हाधिकारी श्री एस कार्तिकेयन यांनी प्रशासनाची सज्जता कशी आहे याविषयी माहिती दिली.
1: आम्ही सर्वजण ऑलमोस्ट 25,000 कर्मचारी अधिकारी मागच्या 10 दिवसापासून पूर्ण वेळ इथे थांबून मुकाम करून आमच्या येणाऱ्या वारीसाठी आणि आमच्या वारकरीसाठी आणि येणाऱ्या भाविकांसाठी आम्ही पूर्ण तयारी केलेली आहेत. आपण प्रत्येक ठिकाणी बघू शकला असेल तर जिल्ह्याच्या हद्दीमध्ये स्वागतपासून प्रत्येक ठिकाणी जर्मन हँगर असो, रेनप्रूफ मंडप असो, हिरकणी कक्ष असो, टॉयलेट्स असो, फिरते शौचालय असो, पूर्ण डागडोजी रोडचे डागडोजी झालेली आहेत. आम्ही भरपूर म्हणजे पूर्ण सोयीसुविधा वारकरीसाठी आम्ही पूर्णपणे केलेली आहे. मागच्या 2 दिवसापासून खूप पाऊस पडला, पाऊसमध्ये बरेच चिखल आल्यानंतर सुद्धा आम्ही पूर्णपणे आता नियंत्रण ठेवून आम्ही पूर्णपणे रोड दुरुस्ती वगैरे आम्ही पूर्णपणे केलेली आहेत. या व्यतिरिक्त पाऊस पडल्यानंतर आम्हाला बरेच ठिकाणी पाणी साठलं होतं, तो सुद्धा बाहेर काढायचे पूर्णपणे आम्ही प्रयत्न केलेली आहेत. 2 पूल मागच्या वारी पण हा अनुभव घेतला असेल बरेच वारकऱ्यांनी, 2 पूल इनकम्प्लीट होतं, तो सुद्धा आम्ही पूर्णपणे म्हणजे वॉर फुटिंगवर आम्ही एकच महिन्यामध्ये दोन्ही पूल कम्प्लीट केलेली आहेत. आमच्या पूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये जवळपास 23 डिपार्टमेंटचे अधिकारी कर्मचारी, जवळपास 25,000 कर्मचारी हा वारीच्या ड्युटी आम्ही दिले गेलेली आहेत. एसटी महामंडळपासून, पोलीस प्रशासनापासून, रेव्हेन्यू डिपार्टमेंट, जिल्हा परिषद, एक्साईज डिपार्टमेंट, असे 23 डिपार्टमेंटमध्ये जवळपास 25,000 कर्मचारी कामामध्ये तुम्हाला दिसेल.
0: हिंगोली जवळच्या नरशी इथून निघालेली संत नामदेव महाराजांची पालखी आज बार्शीमध्ये दाखल होणार आहे. नामदेव महाराज यांचे गुरु असलेले संत विसोबा खेसर यांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या गुरूंच्या मायभूमीत म्हणजेच बार्शी इथं त्यांचे शिष्य असलेले संत नामदेव महाराज यांची पालखी येणार असल्यानं वारकऱ्यांमध्ये आणि समाज बांधवांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. संत नामदेव महाराजांच्या पालखीचा 16 मुक्काम बार्शी तालुक्यातल्या खांडवी इथल्या प्राथमिक शाळेमध्ये होणार आहे. सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केल्यानंतर पालखी सोहळ्याबाबत आणि पालख्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी अशा दोन्ही बाबत जिल्हा परिषद सोलापूरनं दिलेल्या सोयीसुविधांची माहिती दिली मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी.
2: जिल्हा परिषदच्या वतीने आम्ही वारकऱ्यांसाठी मोठे मोठे मुख्यमंत्री वारकरी केंद्र, जे आपण जर्मन हँगर म्हणतो, ते आम्ही उभं केलं आहे. त्याच्यामध्ये आम्ही सकाळी योगाचं नियोजन, संध्याकाळी भजन संध्याचं नियोजन, याच्या व्यतिरिक्त आरोग्याची सगळी सुविधा, महिलांसाठी हिरकणी कक्ष, स्वच्छतागृह, स्नानगृह हे केलेलं आहे. याच्या व्यतिरिक्त आम्ही मेडिसिन ऑन व्हील पण केलेलं आहे, जेणेकरून पालखीसोबत जे आपली फार्मसी चालणार आहे त्याचा पण नियोजन आम्ही केलं आहे. याच्या व्यतिरिक्त पाण्याचे टँकर असू द्या किंवा आपले वारकऱ्यांसाठी चार्जिंगसाठी चार्जिंग व्हॅन पण केलेलं आहे. याच्या व्यतिरिक्त आम्ही पूर्ण रस्त्यामध्ये वेगळे आरोग्य केंद्र पण केले आहे, ICU बेड्स केलेले आहे, आणि याच्या व्यतिरिक्त आम्ही मेडिसिन वाटपचा सोडा पण कार्यक्रम पण केलेला आहे. याच्या व्यतिरिक्त आम्ही वारकऱ्यांसाठी रेनकोट्स असा पण नियोजन केलेला आहे, जेणेकरून पाऊस जर आला तरी पण आमच्या वारकऱ्यांची सोयीसुविधामध्ये काही

0: कमी होऊ नये. माझी फक्त एक सल्ला किंवा आव्हान राहील की तुम्ही मज्जांना या आणि आपले विठोबाची आरती करून त्यांचे दर्शन करून मज्जांना परत जा आणि जे काही तुम्हाला लागेल जिल्हा प्रशासन तुमच्या सोबत आहे.
1: सर्व संतांनी लोकजागृतीसाठी निर्माण केलेलं एक अद्वितीय सांस्कृतिक व्यासपीठ म्हणजेच वारी. ठराविक काळानं समूहानं विठ्ठलाची उपासना करण्याची ही परंपरा आहे. जेव्हा एखादी कृती सामूहिक स्वरूपात घडते तेव्हा तिचा प्रभाव सुद्धा व्यापक असतो. म्हणूनच आषाढी वारीला भक्ती परंपरेमध्ये अनन्यसाधारण असं महत्व प्राप्त झालेलं आहे. या आषाढी सोहळ्याविषयी आणि माऊलींच्या पालखी सोहळ्याविषयी योगी निरंजन महाराज म्हणाले.
2: संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा सुवर्णमयी आषाढी पालखी वारी सोहळा ज्येष्ठ वद्य अष्टमीला सुरू होतो आणि आषाढ शुद्ध दशमीला पंढरपुरात प्रवेश करतो. 19 मुक्काम असलेली ही ज्ञानोबांची आषाढी वारी 3 जिल्ह्यातून जाते, अनुक्रमे पुणे, सातारा आणि सोलापूर. आज आपण सातारा जिल्ह्यातून सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करतोय. सोलापूर म्हणजे काय तर सर्व वैष्णवांचं पैतृक स्थान, बापाचं स्थान आणि माऊलींसाठी त्यांचा जीवीचा जीवा असलेला पांडुरंगाचं स्थान. वर्षानुवर्षे विटेवर उभं राहून तो ज्या भक्तांची वाट पाहतोय ते भक्त आता सोलापूरमध्ये येतात आहे, त्याच्या हद्दीत येतात आहे, त्यामुळे तो सुद्धा तेवढाच उत्साही आहे आणि सगळ्या वारकऱ्यांमध्ये सुद्धा आता तेवढाच उत्साह आहे. सोलापूर जिल्हा म्हणजे काय तर ज्ञानोबा राय महाराजांच्या या दैदिप्यमान ऐश्वर संपन्न अशा पालखी सोहळ्यामधले सगळे रिंगण, आता म्हणजे एक पाठीमागचं आपलं उभं रिंगण जर सोडलं तर आता सगळे रिंगण हे सोलापूर जिल्ह्यात होतील. त्यामुळे रिंगणाचा उत्साह आहे. पांडुरंगाच्या अतिशय समीप आपण अजून पोहोचतोय, मार्गक्रमण करतोय, त्याचा आनंद आणि तिसरा टप्पा सुरू झालेला आहे याचा उत्साह. वारी ही सदैव नित्य आणि नूतन आहे. शाब्दिक भाषेमध्ये जर समजा आपण बोलायला गेलो तर यावर्षी वारकऱ्यांची संख्या जवळपास चौपट आहे. त्यातल्या त्या तरुणाई ही वाखाणण्याजोगते. म्हणजे जेव्हा लोक म्हणतात की अध्यात्माकडे तरुणाईचा कल नाही, त्यांनी वारीत येऊन पाहावं. यावर्षी तरुणांची संख्या खरंच आणि खरंच कौतुकास्पद आहे.
1: कैवल्याचा पुतळा, चैतन्याचा जिव्हाळा, विठोबाचा प्राणसखा, साधकांचा मायबाप, ज्ञानियांचा राजा आणि कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचं व्यक्तिमत्व जे दडलेलं आहे ते फक्त माऊली या शब्दातच. ज्ञानेश्वर माऊलींनी बहुजनांच्या सगुण भक्तीला डोळस केलं आणि भागवत धर्माचा पाया घातला. या संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याविषयी पालखी सोहळ्याचे मुख्य विश्वस्त डॉक्टर भावार्थ देखणे यांनी वारीबद्दल कौतुकाचे उद्गार काढले.
3: या संपूर्ण सोहळ्याकडे पाहताना कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची एक ओवी या ठिकाणी मला आठवते. जे जे भेटे भूत तेथे मानिजे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण बाजा. पंढरपूरची वारी म्हणजे नेमकं काय तर ज्ञान, ध्यान आणि समाधान ह्या त्रिवेणीचा संगम म्हणजे पंढरपूरची वारी आहे. या ठिकाणी ज्ञानप्राप्ती होत असते. जे ध्यानी लोक आहेत त्यांच्यासाठी त्यांना जे अपेक्षित ध्यान साधन आहे ती सुद्धा या ठिकाणी घडते. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी जो वारकरी आहे तो अतिशय प्रतिकूलतेतून त्याला जे मिळेल ते तो अनुभवत, जे खायला मिळेल ते खातो, जिथे झोपायला मिळेल तिथे झोपतो, जो निवारा मिळेल त्या निवाऱ्यामध्ये तो आनंद प्राप्त करून घेतो आणि न थांबता, न लाजता, न घाबरता, न मागे जाता एकच त्याच्या डोक्यामध्ये असतं, आनंद तेथीचा मुख्या शिवाचा. भैरे ऐकती कानी रे, आंधळ्याशी डोळे, पांगोळ्याशी पाय, तुका मणेवृद्ध होती तरणे रे, नाचत नाचत जाई रे पंढरी विठ्ठल रखुमाई पाऊरे. खऱ्या अर्थाने पंढरपूरचा वारी सोहळा हा ह्या महाराष्ट्राचा लोकप्रवाह आहे आणि हा लोकप्रवाह खऱ्या अर्थाने कोणामुळे तर ह्या सोलापूर नगरीमध्ये जे 28 युग परब्रह्म ह्या भक्तांची वाट पाहत बसलेला आहे त्या परब्रह्म म्हणजे सानेगुरुजी म्हणायचे पंढरपूरचा विठोबा हा महाराष्ट्राच्या लोकशक्तीचा मुखा अध्यक्ष आहे. खऱ्या अर्थाने ही लोकशक्ती जमवली कोणी असेल तर ती पंढरपूरच्या वाळवंटामध्ये उभा असणाऱ्या आमच्या पांडुरंगाने. आणि याच पांडुरंगाला भेटायला हा वैष्णवांचा मेळा नाचत खेळत फुगड्या घालत उड्या मारत आणि अभंग गात घात ह्या ठिकाणी पंढरपूरच्या जवळ असणाऱ्या सोलापूर नगरीमध्ये आता येतोय याबद्दल खूप आनंद आहे.
1: संपदा सोहळा नावडे मनाला लागला टकळा पंढरीचा, जावे पंढरीसी आवडे मानसी कई एकादशी आषाढीये. ज्याला पंढरीचा टकळा लागला आहे त्याचं मन संपत्ती सोहळा यामध्ये रमत नाही. एकादशी केव्हा येते आणि दिंडी

0: केव्हा निघते याच भावनेनं तो वारकरी पंढरपूरला जाण्याची वाट पाहत राहतो. माळशिरसच्या प्रांत अधिकारी विजया पांगारकर यांनी वारकऱ्यांसाठी केलेलं नियोजन आणि दिलेल्या सुविधा याविषयीची माहिती दिली.
1: आज श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं आगमन सोलापूर जिल्ह्यात होत आहे आणि धर्मपुरी इथे आता आम्ही त्यांच्या स्वागतासाठी जिल्हा प्रशासनातर्फे सज्ज आहोत. आपल्याला माहिती आहे इथूनच सोलापूर जिल्ह्यामध्ये माऊलींचं आगमन होतं आणि पुढे तिथून कारुंडे बंगल्यानंतर नातेपुते इथे पहिला मुक्काम होणार आहे. आता प्रशासनाची त्या दोन्ही दृष्टीनं पूर्ण तयारी झालेली आहे. थोड्याच वेळात माऊलींचं आगमन होईल आणि जिल्हा प्रशासनातर्फे माननीय मंत्री महोदयांतर्फे इथे त्यांचं स्वागत केलं जाणार आहे आणि उद्या त्याचप्रमाणे तुकाराम महाराजांचं सुद्धा पालखीचं आगमन होणार आहे आणि त्यासाठी आता जिल्हा प्रशासन आणि तालुका प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे आणि भाविकांना सर्व सुविधा देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, कटिबद्ध आहोत. मंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली जर्मन हँगर्सची सुविधा आपण निवासासाठी देतो आहोत गेल्या वर्षापासून. यावर्षी त्याच्यामध्ये आपण मोठ्या प्रमाणावरती वाढ केलेली आहे पावसाळा लक्षात घेऊन आणि सर्व वारीचा प्रवास हा सुखकर पद्धतीनं होईल. वारकऱ्यांना पिण्याचं पाणी असेल किंवा शौचालयाची व्यवस्था असेल, त्याचबरोबर आरोग्याच्या सुविधा आहेत या व्यवस्थेत पुरवल्या जातील ह्याच्याकडे प्रशासन लक्ष ठेवून आहे. चरणसेवा ग्रामविकास विभागामार्फत दिली जात आहे आणि सर्व डिपार्टमेंट्स एकत्र येऊन माऊलींची सेवा करण्यासाठी आत्ता सज्ज आहे. कालपर्यंतचा अंदाज घेता आम्हाला असं वाटत होतं की खरं तर यावेळी वारकऱ्यांचा प्रतिसाद कमी आहे किंवा काय पावसाळ्यामुळे, परंतु आत्ता सकाळपासून आम्ही अकलूजवरून धर्मपुरीपर्यंत येतानाच्या प्रवासात जे बघतोय तर खूप मोठ्या प्रमाणावरती वारकरी सहभागी झालेले दिसतात. तर मला सर्व वारकरी महोदयांना हे एकच सांगायचं आहे की आम्ही आपल्या सेवेसाठी कटिबद्ध आहोतच, पण पावसाळा लक्षात घेऊन आणि गर्दी लक्षात घेऊन आपणही या सोहळ्याचा आनंद घेताना तो त्यात आपण कुठे स्वतः जखमी होणार नाही किंवा आपली काही गैरसोय होणार नाही याची काळजी घ्यावी आणि कुठल्याही प्रकारे अडचण आल्यास प्रशासनाशी संपर्क साधायचा.
0: श्रोते हो, वारीतील दिंड्या, त्यांची शिस्त, परस्पर सहकार्य आणि सामूहिक जीवन पद्धती समाजासाठी प्रेरणादायी आहे. हजारो लोक कोणत्याही दिखाऊ व्यवस्थापनाशिवाय 21-22 दिवसांचा प्रवास अत्यंत आनंदानं आणि शिस्तीमध्ये पूर्ण करतात. वारीचा सोहळा हा भारतातील जिव्हाळ्याचा आणि स्वयंशिस्तपूर्ण एकमेव सोहळा आहे. याविषयीची अधिक माहिती दिली माजी आमदार रामहरी रुपनर यांनी.
2: वारी जी आहे हे अतिशय आगळं वेगळं असं वैशिष्ट्य आहे. किती लोक चालतात, किती लोक कसे जातात आणि ते भावनेने इतके भारावलेले असतात, त्या आळंदीपासून पंढरपूरपर्यंत देहभान विसरून स्वतःचा प्रपंचाचा विचार विसरून चालतात, हे विशेष आहे. हे जगातील एक अतिशय वैशिष्ट्यपूर्ण असा सोहळा आहे. हा सोहळा इथं सगळ्या लोक शिस्तीत चालतात, सगळ्या लोकांच्या जेवणाची व्यवस्था होतात, कुणीही उपाशी राहत नाही, कुठेही ॲक्सिडेंट होत नाही, कुठेही कोणाला काही इजा होत नाही आणि कोणाला काही सांगावं लागत नाही. सर्व लोक स्वयंस्फूर्तीनं अतिशय शिस्तीत चालतात आणि मुखात हरिनाम घेत आळंदीपासून पंढरपूर जातात. हे वेगळं आगणी आगळं जीवनामधलं एक त्यांच्या जीवनामध्ये हा 15-20 दिवसाचा जो काही प्रवास आहे हा जीवनामध्ये फार वेगळा अनुभव आहे आणि सगळ्या लोकांनासुद्धा, आजूबाजूच्या आणि जगातील लोकांनासुद्धा हे पाहण्यासारखं आहे, ह्याच्यातून खूप घेण्यासारखं आहे की अशा प्रकारचा सोहळा असू शकतो, अशा प्रकारची शिस्त असू शकते आणि अशा प्रकारचे परमेश्वरासंबंधीचं एक भक्तिभाव व्यक्त करण्याची ही परंपरा, ही भारतामध्ये अनोख्या पद्धतीची परंपरा आहे. आपण सगळेजण त्याच्यामध्ये सामील आहोत, आपण भाग्यवान आहोत.
0: या वारीच्या प्रवासामध्ये प्रत्येक जण एकमेकांची काळजी घेत असतो. अनोळखी व्यक्तीलाही आपलं मानून आधार दिला जातो. मोठ्या पदांवरील व्यक्ती देखील दिंडीमध्ये सामान्य वारकऱ्यांप्रमाणेच राहतात, त्यामुळं अहंकार गळून पडतो आणि साधेपणातील आनंदाचा अनुभव मिळतो. असाच अनुभव कथन केला सेवेकरी डॉक्टर अरुण औटी यांनी.
3: गेल्या 10 वर्षापासून माऊलीची सेवा करतो, त्यामध्ये विशेषतः पायी चालणाऱ्या वारकऱ्यांची सेवा आणि त्यांना औषधोपचार हा आमचा सगळ्यात महत्त्वाचा कार्यक्रमातला विषय आहे. त्यानंतर आम्ही सफरचंद आहे, संत्री वाटप, बिस्किट वाटप, तुमचं राजगिऱ्याचा लाडू, चिक्की वाटप आणि सगळ्यात महत्त्वाचं दरवर्षी कमीत कमी 10,000 पिसलरी पाण्याच्या बॉटल वाटतो आणि हे सर्व माऊलीच्या कृपेनेच होतं, त्यांच्या आशीर्वादानेच होतं. 5 वर्षापासून या आमच्या ह्या उपक्रमामध्ये मालिश उपक्रम पण वाढवला आहे, त्यामध्ये आम्ही नवीन प्रकारच्या फिजिओथेरपीचा उपयोग करून चांगल्या प्रकारे सेवा देण्याची

0: त्यांच्या मसलला चांगला टोन देण्याचा प्रयत्न करतो. आमची मेडिसिन बरोबर कमीत कमी 15 मसाज करण्याची टीप कंटिन्यू चालू असते. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते पायी चालत असतात त्यामुळे पायाला आलेले फोड असतात, पाय दुखत असतात, जास्त करून आता पाण्याच्या प्रॉब्लेममुळे पोटाचे आजार असतात, आणि दुसरं फंगल इन्फेक्शन ह्याच त्यांच्या त्यांना त्रास असतात. त्याला आमच्याकडे जेवढा प्रयत्न होईल तेवढा करायचा प्रयत्न करतो.
1: श्रोते हो, दैनंदिन जीवनातल्या संकटांना हसत मुखानं सामोरं जाण्याची वृत्ती, मनावर ताबा ठेवण्याची सवय आणि सात्विक जीवनातून मिळणारा आनंद याचा प्रत्यय घ्यायचा असेल तर किमान एकदा तरी वारीला जायलाच हवं. वर्षातून वेळात वेळ काढून आम्ही वारीला येतो आणि आत्मिक समाधान लाभतं अशीच भावना व्यक्त केली परभणीचे शिक्षक सुभाष ढगे यांनी.
2: मागील 11 वर्षापासून आम्ही या वारीमध्ये सहभागी होतो. आम्हाला पूर्ण वारी करता येत नाही, परंतु सुट्टीचे काही दिवस घेऊन आम्ही ही वारी करतो. यावर्षी वारीची संख्या ही दरवर्षीपेक्षा अधिक वाढत आहे. त्याचं कारण असं आहे की महाराष्ट्र हा वारकरी संप्रदाय हा सामाजिक समतेचं प्रतीक आहे आणि संपूर्ण देशाला दिशा देण्याचं काम या वारकरी संप्रदायाने संत ज्ञानेश्वरांपासून संत तुकारामांपर्यंत यांनी केलेलं असल्यामुळं एक धर्मविरहित, जातविरहित, मानवतावाद रुजवणारी, पेरणारी, निसर्गाला पुजणारी ही वारी म्हणून याच्याकडे पाहिलं जातं. अनेक माणसाला भौतिक सुखापेक्षा आत्मिक सुख आणि आध्यात्मिक सुख हे त्याची आत्मिक शांतता प्रस्थापित करतं, याच्यासाठी वारी माणसाला ऊर्जा देणारी वारी आहे असं मला या निमित्ताने वाटतं.
1: वारी ही भक्तीची यात्रा असली तरी तिच्यात स्त्रीच्या कर्तृत्वाचा, सहनशक्तीचा आणि आत्मविश्वासाचा सुंदर संगम दिसतो. पावलं पावली चालणारी ही स्त्री श्रद्धेसोबतच समाजात सशक्त ओळख निर्माण करते. एक सेवेकरी महिला नंदुबाई घिवरे यांना आम्ही भेटलो त्या धाराशिवच्या. अतिशय सुंदर अभंग त्यांनी गायला आहे, तोच ऐकूया.

0: Si hay siatra kuite ti, ay se kirita nara sala, ay se kirita nara sala.
1: आज म्हणजे सोमवारी 20 तारखेला ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातलं पहिलं गोल रिंगण माळशिरस तालुक्यातील पुरंदावडे इथं होणार आहे.

0: पायी वारी पंढरीची हा आषाढी वारी सोहळ्यावर आधारित आकाशवाणी वृत्तांत आत्ता आपण ऐकला. लेखन बागेश्री सराफ. निवेदन विद्या जोशी वालवडकर. ध्वनिमुद्रण जयपाल खेडकर, विनायक दुदगी आणि नितीन बनसोडे. संकलन अभिराम सराफ. सादरकर्ते डॉ सोमेश्वर पाटील. ही आकाशवाणी सोलापूर केंद्राची निर्मिती होती.
1: आकाशवाणी बीड केंद्र सकाळचे ठीक 9 वाजता आहेत. श्रोत सहक्षेप करत आहोत विविध भारती राष्ट्रीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून.
2: आपने ट्यून किया है भारत का नंबर 1 मनोरंजन चैनल विविध भारती और आप हैं अपने दोस्त राजेश के साथ प्रोग्राम चित्रलोक में.

आम्ही आकाशवाणीच्या बीड केंद्रावर बोलत आहोत. श्रोता, सकाळचे ठीक 10 वाजलेले आहेत. प्रसारित आहोत मराठी चित्रपट दिनांचा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूयात सर्जा या चित्रपटातील कविवर्य नाद व महानोर यांची गीतरचना, स्वर सुरेश वाडकर, लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांचा, तर संगीत आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.

ചാല.

0: चित्रपटातील पण जयश्री शिवराम रवींद्र साठे आणि सहकाऱ्यांच्या स्वरात मुक्ता या चित्रपटातील कैवरे नाधव महानोर यांची गीतरचना आपण ऐकली. संगीत निजन होतं आनंद मोडक यांचं. मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहोत आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून.
1: श्रोत्यांचा आवडता फोन इन कार्यक्रम हॅलो गीतमाला दर मंगळवारी आणि शनिवारी सकाळी 10 वाजता आपल्या आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. हिंदी गीतांसाठी हॅलो गीतमालाची रेकॉर्डिंग सोमवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत आणि मराठी गीतांसाठी हॅलो गीतमालाची रेकॉर्डिंग शुक्रवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत.
2: हमको क्या लेना है सबसे तुमसे ही सब बातें अब से.
1: सहभागी होण्यासाठी दूरध्वनी क्रमांक 024422

0: 9 0 1। फोन नंबर पुन्हा एकदा ऐका 024 42 29 5 9 0 1। तेव्हा अवश्य फोन करा, कार्यक्रम हॅलो गीतमाला।
1: श्रुत मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूयात हे गीत जीवनाचे, या चित्रपटातील पंडित सत्यशील देशपांडे, लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात कवयित्री शांताबाई शेळके यांची गीतरचना।

0: साहेब सानप यांना निमंत्रित केलेलं आहे. सर्व रसिक श्रोत्यांच्या वतीने आणि आकाशवाणीच्या परिवाराच्या वतीने सर आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि नमस्कार.
1: नमस्कार
0: सर. आपला जन्म कधीचा?
1: 5 जून 1962.
0: मूळ गाव कोणतं आपलं?
1: मूळ गाव हिवरसिंगा, तालुका शिरूर कासार, जिल्हा बीड.
0: तुमच्या गावात कितवी पर्यंत शाळा होती?
1: आमच्या गावात पूर्वीपासूनच 7वीपर्यंत शाळा आहे.
0: 7वीपर्यंत आहे. म्हणजे तुमचं प्राथमिक शिक्षण
1: गावातच झालं,
0: हिवरसिंग्यामध्ये झालं. आणि मग त्या काळात वातावरण कसं होतं हिवरसिंग्याचं?
1: वातावरण अतिशय परिस्थितीने गांजलेलं गाव होतं.
0: हा,
1: अर्ध गाव बेलापूरला जायचं आमच्या गावचं,
0: ऊसतोडीला.
1: ऊसतोडीला.
0: हा.
1: आणि मी 7वीला असताना
0: हो
1: माझ्या वडिलांनी सांगितलं की आता शाळा यावर्षी जायचं नाही.
0: अच्छा.
1: तो आता जनावर सांभाळायचं काम करायचं.
0: हो हो हो.
1: मग 7वीला शाळा सोडून दिली.
0: हो.
1: मग पुन्हा दुसऱ्या वर्षी एक टप्पा खाऊन
0: हा
1: 7वीला पुन्हा प्रवेश घेतला.
0: पुन्हा शाळा सुरू झाली.
1: आणि पुन्हा शाळा सुरू झाली.
0: हा.
1: असं एक वर्ष माझं तिथे गेलं.
0: हा.
1: मग तिथून पुढं 8वीला आम्ही खोकरमोला गेलो.
0: हो.
1: 9वी 10वीला आम्ही पाटोद्याला बोर्डिंग मध्ये गेलो, जिल्हा परिषद हायस्कूल.
0: अच्छा.
1: हा. मग तिथं जिल्हा परिषदला गेल्यानंतर तिथं 10वी झाल्यानंतर 11वीला बलभीमला ऍडमिशन घेतलं.
0: बलभीम महाविद्यालय. 11वीला काय घेतलं?
1: 11वीला सायन्सच घेतलं.
0: सायन्स घेतलं.
1: आणि अच्छा कंटिन्यू मग बीएससी झाली पुढं 12वीनंतर.
0: हो.
1: आणि 1985 साली मी बीएससी सुटलो.
0: बालपणी तुम्हाला आवडते छंद वगैरे काही?
1: आम्ही कबड्डी खेळायचो.
0: हा.
1: त्याच्यानंतर दुसरा मुद्दा पुस्तक वाचण्याचा छंद चांगला होतो.
0: हो.
1: त्याच्याबरोबर रानात आई वडिलाला मदत करायची कामात.
0: हो.
1: हे बी सातत्याने सुट्टीच्या दिवशी नियमित काम करायचो आम्ही शेतीचं.
0: अच्छा. आवडते सर वगैरे?
1: आमच्या जीवनात आवडते सर, मला एक मंत्री सर होते, 8वीला गणिताचे सर होते मंत्री.
0: अच्छा.
1: सर खूप शार्प माणूस होता.
0: हो.
1: आणि तिथून पुढे मला गणिताची खूप
0: आवड लागली. हा, मी तेच विचारणार. तुमचा प्राथमिक कारण कसं असतं, मनुष्याच्या जीवनावर परिणाम करणारा जो काळ असतो तो प्राथमिक शिक्षणाचा काळ. मग त्या काळातले शिक्षक असतील, त्या काळातलं वातावरण असेल, आवडता विषय असेल, आवडते गुरुजी असतील, तर त्यांचा जीवनावर अगदी खोलवर परिणाम होत असतो. आणि ते आयुष्यभर आपल्याला ती सिदोरीच्या स्मरणात राहील असं सिदोरीच्या रूपात आपल्याला ते आयुष्यभर पुरत असतं. बलभीम महाविद्यालय तुमचं ग्रॅज्युएशन झालं? बी एस.
1: ग्रॅज्युएशन झालं 1985 साली.
0: हो.
1: आणि मग मी एका संस्थेमध्ये टेम्पररी कामाला लागलो.
0: हो.
1: नोकरीला.
0: मग बी एड कधी झालं तुमचं?
1: 86-87 ला अंबाजोगाईच्या शासकीय कॉलेजला फॉर्म भरला.
0: हो.
1: एप्रिलमध्ये.
0: हो.
1: एप्रिलमध्ये फॉर्म भरला की आमची निवड झाली.
0: हो.
1: मग मी तसंच गेलो तिकडे, फीस भरून आलो.
0: हो.
1: आणि मग जून पासून शाळा सोडून दिली. 3 महिने इकडे ऍडमिशन बीएडला घेतल्यानंतर.

0: उत्तर द्यायचे, व्यवस्थित उत्तर द्यायचे, बरोबर गणित सोडायचे. त्या ज्या शिकवलेला टॉपिक आहे त्यांनी विचारलं तरी समजून सांग, विचारायचे की तुम्हाला काय कळत नाही आपलं, तुम्हाला सगळं समजतंय म्हणायचे, आवडीनं सांगायचे की सर चांगले शिकवतात असं बोलायचे. तर असा आमचा काळ पाडळशिंगीचा म्हणजे खूप चांगला काळ, खूप चांगला काळ गेला.
1: खूप पिढ्या तुमच्या हातून घडल्यात पण खूप आठवणीत राहील असा एखादा विद्यार्थी आहे का?
0: आहेत ना, शिरूरला बी काही विद्यार्थी आहेत, पाडळशिंगीला विद्यार्थी आहेत. पाडळशिंगीला तर आमच्या हातून 10वी सुटलेला एक मुलगा त्याच काळात MBBS गेला.
1: वा,
0: 11वी 12वी झालं की MBBS
1: त्या काळात MBBS नंबर लागला म्हणजे
0: हा आमच्या शाळेचा पहिला रत्न आहे.
1: कोणता?
0: विजय राठोड. पहिला तो MBBS गेला आमच्या आमचा विद्यार्थी पाडळशिंगीला असताना.
1: आणि त्या काळात MBBS लागणं म्हणजे खूप विशेष होत.
0: विशेष म्हणजे खूपच विशेष.
1: हो,
0: त्यांच्या परिस्थितीवर त्याने मात केली अभ्यासाच्या जोरावर आणि त्याला अभ्यासाची गोडी बी निर्माण झाली.
1: बरोबर.
0: तर तो शिकला, MBBS गेला पुढे. तर तो पहिला विद्यार्थी आमचा.
1: तुम्ही दोघही शिक्षक होतात, मग तुमच्या कुटुंबावर ह्या दोघांच्याही शिक्षकी पेशाचा कुटुंब व्यवस्थेत काही ताण वगैरे काही?
0: मी एका शाळेवरती एका शाळेवर आठवड्याला मी जायचो घरी.
1: हो,
0: मग काय त्याच्या अडचणी, पोरायच्या अडचणी. 92 लहान मुलगा माझा पहिल्यांदा जन्म झाला होता. जॉइनिंगला आम्ही बाळ लहान असताना गेलतो जामखेड.
1: मला तेच म्हणायचं,
0: महिन्याचा बाळ असताना गेलतो आम्ही. तर बघ आता त्याच्यामुळे लेकराचे वडाताण, मंडळीची वडाताण. त्या काळात गॅस नव्हता, काही नव्हतं, सुविधा नव्हत्या.
1: स्टोव्हवर स्वयंपाक करायचा,
0: अगदी चुलीवर करायची पाळी स्वयंपाक. खेड्यात तशा खोल्या मिळत नाहीत, राहायची गैरसोय, या सगळ्या गोष्टीला
1: मॅडमचं खरंच कौतुक करावं तेवढं कमी
0: नाही. खूप तिने मेहनत घेतली आणि इतकं कष्ट केलं
1: आणि नोकरी करून लेकरांचं नवऱ्याचं पालन पोषण करायचं, सगळं करायचं, स्वयंपाक करायचा, सगळं जिथल्या
0: शाळा करायची,
1: शाळा करायची,
0: शाळा बी आनंदाने करायची,
1: आनंदाने करायची.
0: आज बी ती तितकंच आनंदाने शाळा.
1: अगदी अगदी.
0: काही तुला घेणं देणं नाही.
1: मुलं काय करतात सर तुमची?
0: आता मुलं दोन्ही बी MBBS झालेत, त्याच्यानंतर MD झालेत.
1: हो.
0: आणि त्याच्यानंतर पुढे सुपर PG झालेत.
1: हो.
0: आता एक मुलगा स्त्रीरोग तज्ञ.
1: अच्छा.
0: तो MS गायनिक झाला.
1: हो.
0: त्याच्यानंतर जेवढे स्त्रियांच्या आजाराचे फेलोशिप आहेत, 6-6 महिन्याचे 4-4 महिन्याचे, त्या बहुसंख्य फेलोशिप केल्यात.
1: वा.
0: एकही फेलोशिप राहिली असं नाही.
1: हो.
0: तर तो खूप स्त्रियांच्या आजारावर एकदम परफेक्ट
1: मोठा स्त्रीरोग तज्ञ. छोटा
0: लाला MBBS झाल्यानंतर जनरल सर्जन झाला.
1: हो.
0: आणि जनरल सर्जन झाल्यानंतर कॅन्सर सर्जन म्हणून त्याने 3 वर्ष पुढे केले.
1: वा.
0: ते नागपूरला.
1: हो.
0: आणि दोघांचं MBBS शिक्षण हे JJ हॉस्पिटल बॉम्बे मुंबईला झालं. GMC ग्रँड मेडिकल कॉलेज.
1: हो.
0: मुंबई.
1: बरोबर.
0: झालं तर त्यांना बी खूप सुविधा मिळाल्या. त्याचं कारण बी असंच आहे,
1: संस्कार.
0: संस्कार तर आमचे आहेतच, पण योगायोगाने आम्ही त्यांना शिकवलो. 4th पर्यंत खूप शिकवलो दोघांनी बी.
1: हो.
0: त्यात आमच्या मंडळीचा सिंहाचा वाटा आहे.
1: हो.
0: तर पहिल्यांदा मोठा मुलगा नवोदयला गेला.
1: हो.
0: आणि दुसरा मुलगा बोलला आपण बीडला राहायला जाऊ आता.
1: हो.
0: येळबला विनाकार उद्या मंडळी लाऱ्या बोलाने की आपल्याला पाहण्यासाठी तुम्ही काय केलं.
1: हो.
0: पण आम्ही बीडला राहायला आलो.
1: हो.
0: पीडला राहायला आल्यानंतर चंपावतील त्याचं ऍडमिशन घेतलं.
1: हो. हो.
0: आणि त्याने 5वीला ऍडमिशन चंपावतील दिल्यानंतर तो 6वीच्या परीक्षेसाठी पात्र झाला नवोदयच्या.
1: हो.
0: तर ह्या नवोदयचा खरोखर आम्हाला दोन्ही मुलाला एक प्रसाद आहे.
1: हो.
0: उच्च कोटीचं शिक्षण त्यांना मिळालं.
1: हो.
0: चांगल्या दर्जाचं शिक्षण मिळालं.
1: हो.
0: आणि त्याच्यामुळं ते घडले,
1: व्यक्तिमत्व सुधारलं, पुढे MBBS ला नंबर लागले.
0: पुढे त्यांना त्या शिक्षणाचा एवढा फायदा झाला ते पुढे MBBS ला गेले
1: आणि
0: दोघांचे JJ ला ऍडमिशन झालं.
1: वैद्यकीय क्षेत्रामध्ये देखील आज त्या
0: दोघांनी बारावी घेतली.
1: हो.
0: आणि याबाबत असं आहे की त्यांच्या जीवनात त्यांचे जोडीदार सुद्धा

0: चांगले मिळाले त्यांना.
1: हो, असा एकंदरीतच तुमचा कुटुंबाचा खूप मोठा मांडव तयार झालेला आहे, त्याचा विस्तार वटवृक्षाप्रमाणे आणि एक ऋषितुल्य असं तुमचं हे मुलं तुमचे आणि मुलांसाठी तुम्ही हे अगदी खूप तपश्चर्येचं फळ आहे असं म्हटलं तरी ते वावगं होणार नाही. सर, सध्या सेवानिवृत्तीनंतर आपण काय करता?
0: आता सेवानिवृत्तीनंतर काही नाही, आता जसं वय वाढल तसं माणसाला कामं वाढतात.
1: हो हो हो,
0: आपण म्हणतो आता तुम्ही रिटायर झाला तुम्हाला काय आता काम नाही.
1: हो हो हो,
0: आता लग्नाला चला.
1: हो,
0: सत्यनारायण आमचा सत्यनारायण चला. कुणाचं दुःख निधन झालं तिकडे अंत्यविधी जा.
1: हो,
0: काही शेतीबाडीचे कामं पहा.
1: हो,
0: गावाकडे आई वडिलाची कामं पहा. हे असा परिवार एकंदरीत चालू राहतो. जसं वय वाढल
1: हो
0: तसं काम वाढत,
1: काम वाढत
0: कमी
1: आणि आपल्याकडून असलेल्या अपेक्षा देखील वाढतात
0: वाढतात. आणि समाजाचा चूक नाही ना.
1: हो,
0: त्यांना वाटतं यांनी कार्यक्रमाला यावं.
1: हो हो हो,
0: आपणही आवडीने जातो.
1: एक नाव झालेलं असतं, एक ओळख असते समाजामध्ये,
0: परिचय झालेला.
1: आता आयुष्याचे संध्याकाळी आपण आहोत, उतार काळे, असे काही गोष्टी आहेत का की ज्या राहून गेल्यात किंवा काही अशा गोष्टी आहेत का?
0: हे जीवन कसे इच्छा आकांक्षाने गच्च भरलेले.
1: हो हो,
0: तुम्ही जोपर्यंत शरीरात जीव आहे प्राण आहे आपल्या, तोपर्यंत माणूस पळत राहतो.
1: हो,
0: आणि देव त्याला पळायला होतो.
1: बरोबर,
0: आणि पळणं हे त्याच कर्तव्य बी आहे.
1: बरोबर,
0: का तर पुढच्या पिढीला काहीतरी आपल्याकडून गेलं पाहिजे.
1: हो हो हो,
0: या उद्देशाने आता एवढंच आपल्याला इच्छा आहे शेवटची. मला काही काम माझ्या दृष्टीने काही राहिलेली नाही.
1: हो,
0: आता जेवढे जेवढे करता आलेत काम
1: हो
0: ते केले तच मी काम. पण आता असं वाटतं की आपल्याला देवाने खूप उंचीवर सोडलं.
1: हो,
0: आपली खूप उंची वाढवली.
1: हो,
0: जीवनात कोणाकडून चूक होऊ नये.
1: हो,
0: आणि आपली उंचीला दिष्ट लागू नये.
1: हो, अगदी अगदी,
0: परमेश्वराला मागणे
1: माझं
0: काही नाही जीवनात.
1: सगळी इच्छा पूर्ण झालेली आहे, ती इच्छा आकांक्षा देवाने तुम्हाला ईश्वराने परमेश्वराने भरभरून दिलेला आहे. समाजामध्ये सध्या स्वार्थी मानसिकता खूप झालेली, कलियुग अतिशय रंगात आलंय असं सहज म्हटलं जातं. मग अशा ह्या सिस्टीममध्ये व्यवस्थेमध्ये काम करणारे जे शिक्षक मंडळी आहेत, पालक मंडळी आहेत, विद्यार्थी आहेत, यांच्यासाठी काही संदेश आपला?
0: यांच्यासाठी संदेश एकच राहील, प्रामाणिकता, सातत्य. सातत्य म्हणजे नियमितपणे.
1: हो हो,
0: जो व्यवसायाला दुय्यम दर्जा कधीच देणार नाही.
1: हो,
0: ज्याच्या जीवावर आपलं परिवार चाललेलं आहे.
1: हो,
0: ज्याच्यामुळं आपलं कुटुंब सुखी आहे.
1: हो,
0: एवढा मोठा पगार मिळतो.
1: हो,
0: आपण त्या पगाराशी प्रामाणिकता ठेवली पाहिजे.
1: हो,
0: आणि आपण उतराही झालं पाहिजे. आपल्याला देवाने खूप उंची मिळवून दिली.
1: हो,
0: आपण सुद्धा त्या उंचीला बाधा येणार नाही असं वर्तन करू नये.
1: बरोबर,
0: आणि त्यांनी सुद्धा पुढच्या पिढीला चांगलं देण्याचा प्रयत्न करायला पाहिजे.
1: बरोबर, अगदी,
0: जेणेकरून विद्यार्थ्यांनी सुद्धा आपलं नाव घ्यावं.
1: हो,
0: आता काळ जरी बदलला असला, मुलाचे स्वभाव बदललेले असले,
1: हो,
0: हे सगळं चूक आपल्या निगेटिव्ह भूमिकेत असलं, आपल्या मनाच्या विरोधात जरी असलं,
1: बरोबर,
0: तरी त्याला पर्याय नाही.
1: हो,
0: पण त्यांचं भलं कसं करता येईल,
1: अगदी अगदी अगदी,
0: या दृष्टीने प्रत्येकाने प्रयत्न करावा असं माझं मत आहे.
1: अगदी. सर, तुमच्या आयुष्यावर प्रभाव पाडणार, आयुष्याला कलाटणी देणारं एखादं व्यक्तिमत्व आहे का?
0: व्यक्तिमत्व म्हणजे माझेच वडील आहेत खरे.
1: अच्छा,
0: इतके प्रभाव माझ्या जीवनावर पाडून गेलेले.
1: हो, त्यांच्यासोबत तुम्ही काय बोलता?
0: माझ्याकडून खरोखर कमी पडलो मी.
1: हो, हो, हो.
0: नोकरी एकीकडं, गाव एकीकडं, आई वडिलाची परिस्थिती नाजूक, शेती, कुटुंब विभागलेलं, सगळ्या अडचणीतून पत्त्यावड्यातून मी मला जे काही करता येईल ते करण्याचा मी प्रयत्न केला.
1: हो,
0: खूप प्रयत्न केला की मला पाहिलं की वडील अगदी दुःखद असलं तरी हसायचे, आला हो माझा मुलगा आला, इतका आनंद व्हायचा त्यांना. आणि मी तितकीच काळजी तत्परतेने घ्यायचो.
1: हो,
0: बस स्टँडला उतरलं की लगेच दाढी करण्यासाठी

0: नाव्याला घेऊन जायचो घरी, कारण ते पडून असायचे.
1: हो,
0: मग त्यांना खुर्चीत बसवायचं, मग त्यांची दाढी वगैरे करून घ्यायची, केस कमी करायचे. आणि दर आठवड्याला मी यायचो गावाकडून.
1: बरोबर.
0: एकही असा रविवार नाही की मी घरी गेलो नाही, वडील दुखा आजारी पडल्यापासून. तर ते वडिलाला माझ्याबद्दल एवढा आनंद वाटायचा. आणि फक्त घरात वडिलाला मी जेवढं बोलू शकत होतो तेवढं घरातले सगळे त्यांना भ्यायचे.
1: बरोबर.
0: जवळ जाऊन बोलत नव्हते एवढे, आग्रहाने बोलत नव्हते.
1: बरोबर.
0: मला ते हसत हसत म्हणायचे, अरे तुझी बाय लय पातळ झाली बिट्या. मी म्हणलो आता मी भाऊ म्हणायचो त्यांना. भाऊ म्हणलं मी तुमचा मुलगा आहे, आता माझ्याबद्दल तुम्हाला जशी तळतळ आहे कळकळ आहे तशी आता मला मुलं झालेत, मला त्यांच्यासाठी पळावं लागतं ना. त्याच्यामुळं माया पातळ होतीच म्हणलं. म्हणजे असं मी सहज त्यांना बोलायचो, इतकं हट्टाने बोलायचो. मला ते कधीच रागवले नाहीत, कधीच चिडून मला काही वाईट बोलले नाहीत, काहीच
1: नाही.
0: तुझं खरे घड्या, आता तुझं पोट पिकलंय, तुला पुढं पळणंच आहे असं म्हणायचे. तर या गाने त्यांच्या हयातीत मुलं दोन्ही लागली MBBS ला. आणि मग ते म्हणायचे सुद्धा तू लयच मोठा झाला. म्हणलं काय ते देवाची लीला आहे म्हणलं, आपलं काय म्हणलं, आपण कोण आहेत म्हणलं, आपलं पूर्वसंचित काय असेल ते असं, पण ही देवाची लीला आहे, ते घडलेत, त्यांनी अभ्यास केला, कष्ट केलं, त्यांचे कष्टाचं फळ त्यांना मिळालं.
1: बरोबर.
0: असं मी त्यांना बोलायचो. तर असे वडील माझे खूप माझ्यावर प्रेम करायचे.
1: हो.
0: आणि माझं बी त्यांच्यावर एवढं जीवापार प्रेम होत.
1: हो.
0: आणि ते माझेच वडील आहेत.
1: हो.
0: माझं प्रेम असणं म्हणजे साहजिकच आहे, प्रत्येकाचं आपापल्या आई वडिलांवर प्रेम असतं.
1: हो.
0: पण ते खरोखर माझ्याबद्दल समाधानी होते.
1: हो. आपण आयुष्यभर शिक्षणाच्या पंढरीची पताका घेऊन अनुयायी होऊन राहिलात, जगलात, शिक्षण क्षेत्राची सेवा केलीत आणि आपले सर्व आयुष्यभराचे अनुभव आणि सिदोरीच्या रूपामध्ये आमच्या सर्व श्रोत्यांपर्यंत आज वाटप केलेत, त्याचं वितरण केलं. येणाऱ्या ज्या पिढ्या आहेत, सर्व पालक मंडळी आहेत, विद्यार्थी आहेत, यांच्यासाठी अनमोल अशा गोष्टी आपण आपल्या मुलाखतीच्या माध्यमातून उलगडून दाखवल्यात, काही संदेश दिलेत. आकाशवाणी बीड केंद्राच्या स्टुडिओमध्ये आजच्या मुलाखतीसाठी आपण आपला वेळ दिलात, त्याबद्दल आकाशवाणी परिवाराच्या वतीने मी आपला मनपूर्वक आभारी आहे. नमस्कार.
0: नमस्कार.
1: आत्ताच आपण सेवानिवृत्त शिक्षक श्री सुधाकर बाबासाहेब सानप यांची डॉक्टर श्रीधर आघाव यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. आणि याबरोबरच आजच्या पाऊलवाटा या ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या कार्यक्रमातून मी आपला मित्र डॉक्टर श्रीधर आघाव आपला निरोप घेतोय पुन्हा भेटण्यासाठी. तोपर्यंत नमस्कार.
2: श्रोत्यांनो, आपण पाऊलवाटा या ज्येष्ठ नागरिकांच्या कार्यक्रमात सुधाकर बाबासाहेब सानप यांची डॉक्टर श्रीधर आघाव यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. निवेदन होतं डॉक्टर श्रीधर आघाव यांचं, तर सादर करते होते योगीराज बच्चे. पाऊलवाटा हा ज्येष्ठ नागरिकांचा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे ठीक 11 वाजलेले आहेत. श्रोत्यांनो, प्रसारित होत गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम.

श्रोतो नमस्कार. आजच्या गाताराय मेरा दिल या कार्यक्रमात मी गोपाल ठाकूर आपल्या सर्वांचं स्वागत करतो. श्रोतो कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात रिफ्युजी या चित्रपटातील गीतरचना स्वर अलका याग्निक सुर निगम आणि सहकारी. रचना आहे जावेद अख्तर यांची तर संगीत आहे अनु.

श्रीदत्तदादापंत फर्स्ट लव्ह लेटर या चित्रपटातील लता मंगेशकर यांनी गायली, अंजन यांची गीतरचना आपण ऐकलीत, संगीत निर्माता बप्पी लहर यांचं. श्रोतो गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून.

0: शास्त्रीय संगीताचा असल देशी गुलाब। सुमधुर संगीताचा सुरेल केवडा।
1: केतकी गुलाब जुही चंपक बन फूले।
0: सकारात्मक विचारांची जाई जुई आणि नितांत सुंदर कार्यक्रमांचा सोन चाफा।
1: केतकी गुलाब जुही
0: अशी ही सदा फुली आकाशवाणी।
1: केतकी
2: शत्रू गाताराय मेरा दिल या कार्यक्रमात यानंतर ऐकूयात रेश्मा और सेरा या चित्रपटातील जयदेव यांच्या संगीत निर्देशनात लता मंगेशकर यांनी गायलेली बालकवी बैरागी यांची गीत रचना।

श्रुतोदपन रेश्मा और सेरा या चित्रपटातील लता मंगेशकर यांनी गायलेली बालकवी बैरागी यांची गीतरचना आपण ऐकलीत. संगीत नियोजन होतं जयदेव यांचं. गात रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून.

श्रोत्यांचा आवडता फोन इन कार्यक्रम हॅलो गीतमाला दर मंगळवारी आणि शनिवारी सकाळी 10 वाजता आपल्या आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून हिंदी गीतांसाठी हॅलो गीतमालाची रेकॉर्डिंग सोमवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत आणि मराठी गीतांसाठी हॅलो गीतमालाची रेकॉर्डिंग शुक्रवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत सहभागी होण्यासाठी दूरध्वनी क्रमांक 024-42-29-59-01 फोन नंबर पुन्हा एकदा ऐका 024-42-29-59-01 तेव्हा अवश्य फोन करा कार्यक्रम हॅलो गीतमाला

श्रोत्यो, गाथाराय मिरादिल या कार्यक्रमामध्ये अंतर ऐकूयात. लोफर या चित्रपटातील मोहम्मद रफी आणि सहकाऱ्यांनी गायलेली आनंद बक्षी यांची गीतरचना, संगीत लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं.

श्रोत्यात आपण लोफर या चित्रपटातील मोहम्मद रफी यांनी गायलेली गीतरचना ऐकली. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात लगान या चित्रपटातील गीतरचना. स्वर आशा भोसले, उदित नारायण आणि सहकाऱ्यांचा. तर रचना आहे जावेद अख्तर यांची.

क्षेत्रातलं पण आशा भोसले, उदित नारायण आणि सहकाऱ्यांच्या स्वरात लगान या चित्रपटातील जावेद अख्तर यांची गीतरचना आपण ऐकली. संगीत नियोजन होतं ए आर रहमान यांचं. या गीतरचनेबरोबरच आजचा गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम संपला. पुन्हा भेटू या पुढील गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात. तोपर्यंत आपला मित्र गोपाल ठाकूर आपला निरोप घेतो. नमस्कार.

आकाशवाणी बीड केंद्र सकाळचे ठीक 11:45 झाले आहेत. श्रोते प्रसारित आहोत मिश्र संहिता कार्यक्रम. पण तत्पूर्वी जाहिरात संदेश.

0: लसूण मसाला, स्पेशल काळा मसाला, चिकन बिर्याणी मसाला, सांबार मसाला, पनीर मसाला, चिकन मटन मसाला।
1: मग आजच वापरा स्वादिष्ट आणि केमिकल विरहित प्रथमेश मसाले।

0: लसूण मसाला, स्पेशल काळा मसाला, चिकन बिर्याणी मसाला, सांबार मसाला, पनीर मसाला, चिकन मटन मसाला।
1: मग आजच वापरा स्वादिष्ट आणि केमिकल विरहित प्रथमेश मसाले।

0: श्रोत्यांचा आवडता फोन इन कार्यक्रम हॅलो गीतमाला दर मंगळवारी आणि शनिवारी सकाळी 10 वाजता आपल्या आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून हिंदी गीतांसाठी हॅलो गीतमालाची रेकॉर्डिंग सोमवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत आणि मराठी गीतांसाठी हॅलो गीतमालाची रेकॉर्डिंग शुक्रवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत सहभागी होण्यासाठी दूरध्वनी क्रमांक 024422950501 फोन नंबर पुन्हा एकदा ऐका 024422950501 तेव्हा अवश्य फोन करा कार्यक्रम हॅलो गीतमाला
1: पीएम जय अब गरीबों की जय बन गई है।

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ऍप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: पोलीस
2: मिस सीमा.
1: हो, बोलते.
2: लगेच पोलीस स्टेशनला या. थांबा, नाहीतर घरी येऊ. हा,
1: पण का? मी
2: एकट्या दुसऱ्या खोलीत जा. तुमचा मुलगा आमच्या कस्टडीमध्ये आहे आणि तुम्हाला डिजिटल अरेस्ट केलाय.
1: डिजिटल अरेस्ट?
2: 1 लाख द्या, वाचाल.
1: इतके पैसे?
2: बरं, ठीक आहे. एक लिंक पाठवली आहे, लगेच प्रोसेसिंग साठी 30,000 द्या, नाहीतर मुलगा जेल मध्ये जाईल.
1: जेल मध्ये तर तू जाणार. तुझा चेहरा रेकॉर्ड झालाय. डिजिटल अरेस्ट असं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे. म्हणून घाबरू नका. पोलीस, बँक, RBI इत्यादींच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध रहा. त्यांना पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा.
3: हॅलो मम्मा.
1: हाय.
3: RBI सांगते,
1: जाणकार बना, सतर्क रहा.

शेतवत्ता आपण शाहीर पुंडलिक फरांदे आणि सहकाऱ्यांनी केलेली गीतरचना ऐकलीत. मिश्रसेनेच्या कार्यक्रमात शेवट ऐकूयात अजित कडकडे यांच्या सुरातील संत तुकाराम महाराजांचा अभंग, संगीत नियोजनही पांडुरंग दीक्षित यांचं.

श्रीतो, आता आपण अजित कडकडे यांच्या स्वरातील संत तुकाराम महाराजांचा अभंग ऐकलात. संगीत निधन होतं पांडुरंग दीक्षित यांचं. या भक्तिरचनेबरोबरच आजचा मिश्रसेनेचा कार्यक्रम संपला. मिश्रसेनेचा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोते, दुपारचे ठीक 12 वाजता आहेत. सहक्षित करत आहोत महिला भगिनी मंडळाचा कार्यक्रम वनिता मंडळ आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

मैत्रिणींनो आणि श्रोते हो, माझा दीप्ती आंबेकरचा आपल्या सर्वांना मनपूर्वक नमस्कार. आजच्या आपल्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत बुद्धिबळाच्या पटावर ही महिला आंतरराष्ट्रीय मास्टर भाग्यश्री ठिपसे यांची मधुलिका नेरूरकर यांनी घेतलेली मुलाखत. तर सर्वप्रथम आपण ऐकूया बुद्धिबळाच्या पटावर.

0: नमस्कार श्रोते हो, बुद्धिबळ हा एक प्राचीन बौद्धिक खेळ आहे. हा खेळ भारतात चतुरंग या नावानं ओळखला जायचा. पहिल्या चालीपासूनच या खेळाची रंजकता उत्तरोत्तर वाढत जाते. शह देऊन किंवा मात करून जिंकता येतं, ज्याला इंग्रजीत चेकमेट म्हणतात. राष्ट्रीय पटावर या खेळाला अनन्यसाधारण महत्व आहे. 64 घरांचा हा खेळ कला आणि शास्त्र यांचा उत्कृष्ट मिलाफ मानला जातो. बुद्धिबळामुळे मेंदूला चालना तर मिळतेच, पण त्यासोबतच एकाग्रता, संयम आणि निर्णय क्षमतेसारख्या गुणांचाही विकास होतो. तेव्हा श्रोते हो, पद्मश्री आणि अर्जुन पुरस्काराने सन्मानित बुद्धिबळ या खेळात महिला आंतरराष्ट्रीय मास्टर म्हणून आपण ज्यांना ओळखतो त्या म्हणजे भाग्यश्री ठिपसे यांच्याशी आज आपण संवाद साधणार आहोत. नमस्कार भाग्यश्रीताई, आमच्या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत आहे.
1: मला पण आज इकडे येऊन खूप आनंद झालाय.
0: भाग्यश्री ठिपसे यांनी बुद्धिबळातला राष्ट्रीय चॅम्पियनशिपचा मान मिळवला आहे. त्या 1911 मध्ये महिला आशियाई स्पर्धेच्या मानकरी होत्या. भाग्यश्री, ते तुम्हाला सुरुवातीला मला असं विचारायला आवडेल की तुम्ही या खेळाकडे कशा वळलात, तुमची सुरुवात कशी झाली?
1: जेव्हा मी बुद्धिबळ खेळायला सुरुवात झाली त्यावेळेला

0: लोक ओढली जात नसत कारण तुमचा अभ्यासाचा वेळ जातो. तर काय झालं की माझे वडील कैलास वसंतराव साठे हे बुद्धिबळाचे शौकीन होते आणि त्याला बुद्धिबळाची आवड होती. 1972 साली बॉबी फिशर आणि बोरिस पास्की यांच्यामध्ये जागतिक अजिंक्यपदाकरता बुद्धिबळ स्पर्धा सुरू होती आणि ही स्पर्धा विविध कारणांच्या मुळे चर्चेत होती. त्या स्पर्धेचे गेम वर्तमानपत्रातून येत. मी मूळची सांगलीची बर का, तर सांगलीमध्ये म्हणजे तसं थोडस बुद्धिबळाचं वातावरण पण होतं कारण आमच्याकडे एक नूतन बुद्धिबळ मंडळ म्हणून जे आहे संस्था आहे ती वर्षानुवर्ष स्पर्धा घेत होती. तर माझे वडील त्या स्पर्धेचे गेम्स, त्याला बुद्धिबळाची आवड असल्या कारणानं ते गेम्स पटावर लावून बघत आणि मी 6वी 7वीत होते तर मला त्या खेळाविषयी आकर्षण वाटलं कारण जनरली कुठलाही खेळ असतो त्यामध्ये ऍक्शन रिलेटेड गेम्स असतात. त्या खेळामध्ये काय चालू आहे मला कळत नव्हतं आणि त्यामुळे माझी उत्सुकता वाढली आणि मी माझ्या वडिलांच्या मागे लागले की मला हा खेळ शिकवा काय आहे. मी अभ्यासात बरी असल्या कारणानं त्यांची इच्छा होती की मी डॉक्टर व्हावं. मी खूपच हट्ट धरल्यावरती त्यांनी मला हा खेळ शिकवला आणि तेवढं पुरतंच ते मर्यादित राहिलं नाही, त्यांनी माझ्या भावांना पण शिकवला. आमच्या 6 जणांचं कुटुंब, आई वडील आणि 3 बहिणी आणि 3 भाऊ, मी धरून मी घरात सगळ्यात धाकते.
1: बर,
0: तर मला खेळ चांगला येतो असं वडिलांना वाटल्या कारणानं त्यांनी माझ्या भावांना पण हा खेळ शिकवला. घरातल्या घरात स्पर्धा बरोबर की तुम्ही एकमेकांशी खेळा आणि जो कोणी जास्त गेम जिंकेल त्याला बक्षीस देत काहीतरी पैसे वगैरे. तर ती खूप माझ्यासाठी महत्वाची गोष्ट वाटायची मला आणि त्याच्यामुळे मला मोटिवेशन पण होतं की आपण खेळलाच पाहिजे, आपल्याला एवढं चांगलं येतं. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की बुद्धिबळाचं वातावरण सांगलीत असल्याकारणानं मे महिन्यामध्ये स्पर्धा घेतल्या जात.
1: अच्छा.
0: तर माझ्या त्या पहिल्या स्पर्धेकरता माझे वडील मला घेऊन गेले, आम्ही टांग्यातून गेलो आणि त्या स्पर्धेत खेळणारी मुलगी मी एकटीच होते आणि मी पहिलाच गेम जिंकले तो माझ्यासाठी सुद्धा आश्चर्याचा सुखद धक्काच होता कारण मी खेळाडू म्हणून काही एवढी स्किल नव्हते पण तरी पण मी तो गेम जिंकले आणि त्याचं खूप कौतुक झालं. पेपरमध्ये वगैरे नाव छापून आलं, मग घरातही कौतुक झालं आणि अशा पद्धतीने या खेळाची माझी ओळख झाली असं मी म्हणेन. कारण जरी मी स्पर्धेत खेळले तरी या खेळामध्ये काही करिअर करायचा तसा स्कोपही नव्हता की काही असा विचारही नव्हता. एका वर्षात माझ्या वडिलांचं निधन झालं आणि मग माझं शैक्षणिक करिअर सुरू होतं. तर 12वीला काही मार्कांनी माझी मेडिकलची ऍडमिशन हुकली आणि त्याच वर्षी योगायोगाने साताऱ्यामध्ये स्टेट सिलेक्शन स्पर्धा नॅशनल करता होती महिलांची आणि मी त्या स्पर्धेत खेळले आणि मी सिलेक्ट झाले आणि मी माझी पहिली राष्ट्रीय स्पर्धा चेन्नईमध्ये खेळले आणि त्यात सुद्धा एवढ्या कमी अनुभवानिशी मी 8वी आले. आणि मग माझ्या भावांना खूप कौतुक वाटलं. माझे सगळ्यात मोठे बंधू ते पण आता नाही आहेत, कैलास कांचनराव साठे, तर त्यांनी या खेळाकरता मला खूप प्रोत्साहित केलं आणि सांगितलं की तुला या खेळात गती आहे तर आता एनिवे तू तर मेडिकलला गेली नाही असं तू खेळत राहा. पण स्पर्धांची संख्या पण त्यावेळी खूप कमी होती, म्हणजे वर्षात 2-3 स्पर्धा असायच्या. तर मी दुसऱ्या वर्षी जेव्हा राष्ट्रीय स्पर्धा खेळले त्यावेळेला मी भारतीय टीम मध्ये सिलेक्ट झाले. जर तुम्ही राष्ट्रीय स्पर्धेत पहिल्या 4 नंबर मध्ये आलात तर तुम्ही सिलेक्ट होता आणि मी 4वी आले. आणि अशा पद्धतीनं माझा खेळाचा आलेख उंचावत गेला आणि मी जवळजवळ म्हणजे ते चेसचं करिअर हे गृहित धरल्यासारखं झालं. अर्थात त्यावेळेची सिच्युएशन पूर्ण वेगळी होती कारण बुद्धिबळ या खेळाला अजूनही तेवढी मान्यता नव्हती.
1: बरोबर बरोबर.
0: तर अशा प्रकारे माझी खेळाकडं म्हणजे मी ओढले गेले आणि खेळत राहिले.
1: किती छान. आणि मग त्यानंतर तुमचा हळूहळू प्रवास जो आहे तो आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरू झाला.
0: तर कारण मी जेव्हा जेव्हा राष्ट्रीय स्पर्धा खेळत होते तर जवळजवळ त्या स्पर्धेनंतर 18 ते 20 वर्ष मी प्रत्येक वेळेला भारतीय टीम मध्ये सिलेक्ट झाले आणि भारतीय टीम मध्ये तुमची निवड झाली तर तुम्हाला आंतरराष्ट्रीय स्पर्धांच्या करता सरकार स्वतःच्या खर्चानं भारताचं प्रतिनिधित्व करायला पाठवतं.
1: जेव्हा तुम्ही भारतातून बाहेर गेलात, भारतासाठी तुम्ही प्रतिनिधित्व करत होतात, तर तो पहिला वहिला तुमचा अनुभव कसा होता?
0: सुरुवातीला आता म्हणजे मी छोट्या गावातून आले तर त्यावेळेला आज जसे सगळ्या गोष्टींची म्हणजे तुम्हाला अवेअरनेस आहे, तुम्हाला जागरूकता आहे, तुम्हाला जगामध्ये काय चाललंय हे माहिती असतं, जग कसं आहे हे माहिती असतं. तर मी सांगलीतून आले आणि पहिल्या स्पर्धेत करता गेले त्यावेळी एकदम मी नवखी होते आणि सगळ्याच गोष्टी मला नव्या होत्या. विमान प्रवास नवीन होता दुसऱ्या देशात. माझी पहिली स्पर्धा माल्टा होती 1980 मध्ये. मी माल्टाला चेस ऑलिम्पियड करता सिलेक्ट झाले होते. तर ती पहिली स्पर्धा पहिलं गाव तिकडं भाषेची वेगळी भाषा बोलली जायची, इंग्लिश पण

0: बोलली जायची नाही. तर हा सगळा नौखा आणि अतिशय चॅलेंजिंग अनुभव होता असं मी म्हणेन, ज्याच्या आव्हानात्मक ते तुम्हाला नवीन नवीन गोष्टी शिकायला पण मिळतात आणि नवीन नवीन अनुभव येतात.
1: अगदी खरं आहे. आणि त्यावेळेला या स्पर्धेमध्ये बुद्धिबळामध्ये महिलांचं प्रमाण तेवढं नव्हतं आताच्या तुलनेमध्ये, काय सांगाल आपण त्याविषयी?
0: ते काही खूप खेळाकडे येतात असं म्हणजे आता आज या खेळाविषयी खूप जास्त जागरूकता निर्माण झालेली आहे, म्हणजे अवेअरनेस निर्माण झालेला आहे आणि बऱ्याच पालकांना आपल्या मुलींनी बुद्धिबळ खेळावं असं वाटतं. तरी सुद्धा जर पुरुषांच्या तुलनेत जवळजवळ महिलांचं खेळण्याचं प्रमाण हे 10-15% आहे असं मी म्हणेन. आणि त्यातही अगदी वरच्या लेवलला खेळणाऱ्या महिलांची संख्या, ऍक्टिव्हली खेळणाऱ्या महिलांची संख्या 2-3% आहे. तर हे प्रमाण थोड्या प्रमाणात वाढलंय पण तरी म्हणावं इतकं वाढलं नाहीये.
1: आता बुद्धिबळ खेळामध्ये सुद्धा काही बदल झालेले आहेत का पूर्वीच्या तुलनेत स्पर्धांमध्ये सुद्धा?
0: बुद्धिबळ खेळाचे जे बेसिक नियम आहेत त्याच्यात काही बदल झालेले नाहीत. स्पर्धांचे प्रकार बदलले, स्पर्धांच्या ज्या म्हणतो तुम्ही संधी वेगवेगळ्या मिळतात त्या बदलल्या आहेत आणि स्पर्धांच्या करता तयारी करायची पद्धत बदलली. पूर्वी काय होतं की स्पर्धा मी जसं म्हटलं की मोजक्या असायच्या, म्हणजे मी जर समजा सिलेक्ट झाले तर एक वर्ष मी एशियन चॅम्पियनशिप खेळीन, एक वर्ष एशियन झोनल खेळीन, एक वर्ष कॉमनवेल्थ खेळीन, एक वर्ष ऑलिम्पियड खेळीन, म्हणजे वर्षात एखादी स्पर्धा आम्हाला मिळायची. आणि आज जर त्याच्या तुलनेत पाहिलं तर जवळजवळ वर्षभर एका वेळेला प्रत्येक ठिकाणी 10-12 टुर्नामेंट वेगवेगळ्या देशात होत असतात आणि त्यामुळे खेळाडूंना खेळायची संधी मिळते. त्या अखेरीज वर्ल्ड चेस फेडरेशन ज्याला आपण फिडे म्हणतो त्यांनी मुलांना प्रोत्साहन देण्याकरता वेगवेगळ्या वयोगटाच्या स्पर्धा सुरू केल्या, म्हणजे अंडर 6 अंडर 8 अशा स्पर्धा सुरू केल्या. त्यामुळे मुलं तितक्या लहानपणापासून या खेळाकडे ओढले जातात आणि स्पर्धात्मक खेळायला लागलेत. आणि तेव्हाही अशी 6 वर्षाची मुलं नियमितपणे खेळून यश मिळवतात, ते साधारणपणे 14-15 वर्षापर्यंत ते खूप उत्कृष्ट खेळाडू बनतात. जेव्हा आम्ही खेळत होतो त्यावेळेला आम्हाला बुद्धिबळाचं स्वतःचं काही ज्ञान वाढवायचं असेल तर पुस्तकांचा आधार घ्यायला लागायचा, कारण त्यातून बरेच वर्ल्ड चॅम्पियनची छान छान पुस्तकं लिहिलेली होती पण ती पुस्तकं भारतात उपलब्ध नसायची. मग आम्ही जेव्हा परदेशात जायचो त्यावेळेला आम्हाला ती पुस्तकं मिळाली की आम्ही विकत घ्यायचो. आणि मासिकं यायची काही, त्या मासिकांचा अभ्यास करून आम्ही ज्ञान मिळवायचो. पण आज काय झालेलं आहे की संगणकामुळे बुद्धिबळामध्ये एक अशी रिव्होल्युशन झाल्यासारखी झालेली आहे, कारण संगणकामध्ये एका वेळेला सर्व जगातल्या खेळाडूंचे गेम तुम्हाला मिळतात, कारण खेळाडूंचे डेटाबेस तयार झालेत. म्हणजे तुमच्याकडे आता करोडो गेम आहेत, अर्थात करोडो गेम आहेत म्हणजे तुम्हाला ज्ञान मिळतं असं नाही, त्याचा पण अभ्यास करायला लागतो आणि अभ्यास करून त्यातून तुम्हाला आवश्यक ते गोष्टी उचलायला लागतात. तर तेही किचकटच काम आहे. पण आमच्या वेळेला आम्ही बहुतेक वेळेला स्पर्धांना जायचो तर कपड्यांच्या पेक्षा पुस्तकांची संख्या, पुस्तकांच्यामुळेच बॅग भरती भरलेली असायची, कारण प्रत्येक स्पर्धेत अभ्यास करायला लागतो आणि तो करण्याकरता पुस्तकांची आवश्यकता असते.
1: बरोबर.
0: पण आता चित्र बदललंय आणि लहान मुलांना सुद्धा आता कॉम्प्युटर तुम्हाला ते वापरू शकतात आणि त्यातून गेम बघू शकतात, नवीन गोष्टी शिकू शकतात. ही एक गोष्ट झाली. आणि दुसरी गोष्ट, पूर्वी आम्हाला समजा कुणाशी खेळायचं असेल तर प्रॅक्टिस पार्टनर ज्याला म्हणता येईल तो सहज मिळायचा नाही. पण आज काय झालेलं आहे की ऑनलाईन चेस खूप पॉप्युलर झाले, म्हणजे वेगवेगळ्या वेबसाईट्स आहेत ज्याच्यावर तुम्ही लाईव्ह गेम खेळू शकता आणि तुमचा प्रतिस्पर्धक कोणी पण असू शकतो जगातला, म्हणजे अमेरिकेतला असू शकतो, रशियातला असू शकतो किंवा मुंबईतला पण असू शकतो. म्हणजे तुम्ही कुणाशीही खेळू शकता आणि तुम्ही खेळताना तुम्हाला असं बंधन नाही की तुम्हाला 1 तासाचाच गेम खेळला पाहिजे. तुम्ही अगदी भले 1 मिनिटापासून 3 मिनिटं 5 मिनिटं काहीही गेम खेळू शकता आणि काही वेळेला प्रॅक्टिस करण्याकरता याचा उपयोग होतो आणि काही वेळेला तुमची करमणूक पण होते.
1: खूपच छान. आणि हे सगळं एकीकडे स्पर्धा सुरू होत्या, एकीकडे तुम्ही सुद्धा वेगवेगळ्या देशांमध्ये जात होतात, एखादा लक्षात राहिलेला किंवा आठवणीतला किस्सा, एखादा प्रसंग आम्हाला ऐकायला नक्की आवडेल.
0: आठवणीतला प्रसंग म्हणजे सुरुवातीकडला भारतीयांच्याकडे बघायचा दृष्टिकोन जगाचा खूप वेगळा होता. म्हणजे मी पोलंडला खेळायला गेले, कारण आता युरोपमध्ये थोडीतरी भारतीयांच्या विषयी माहिती होती, पण जेव्हा मी पोलंडला 1985 खेळायला गेले 84-85 दरम्यान, त्यावेळेला म्हणजे माझ्याकडे लोक उत्सुकतेने बघायची, कारण माझा पेहराव भारतीयांच्या सारखा असायचा, वेस्टर्न पेहराव नसायचा, त्याखेरीज आपलं कुंकू वगैरे लावलेलं. तर ते त्यांना त्याची म्हणजे बऱ्याचदा त्यांना वाटायचं की हे काय आहे, हे काही माझी जन्मखून वगैरे आहे का, किंवा भारताविषयी सुद्धा त्यांची काही गैरसमज होते की भारतात अजूनही साप आणि नाग आणि गारुडी यांचे खेळ चालतात वगैरे, असे खूप गैरसमज होते. पण आता जगाच्या भारताकडे

0: बघायचा दृष्टिकोन बदलला आहे. आणि ऍज अ चेस प्लेईंग कंट्री त्यावेळी आपली स्ट्रेंथ एवढी नव्हती, पण आज आपल्या भारताचे खेळाडू जगभर डंका वाजवत आहेत आणि वेगवेगळ्या स्पर्धा जिंकतात. त्यामुळे भारताकडे बघायचा दृष्टिकोन बुद्धिबळाच्या दृष्टीनं खूप बदललाय आणि सकारात्मक झालेला आहे तो. आणि मला अजून एक आठवण सांगावीशी वाटते की 1993 साली मी आणि प्रवीण ग्रँडमास्टर प्रवीण आम्ही लंडन मध्ये लॉर्ड्स बँक स्पर्धा खेळत होतो. तर त्या स्पर्धेत त्यांनी खेळाडूंच्या करता जर समजा कुणी फॅमिली मेंबर्स खेळत असतील म्हणजे बहीण भाऊ किंवा भाऊ भाऊ किंवा नवरा बायको आई मुलगा वगैरे असे खेळत असतील तर त्यांच्याकरता त्यांनी एक ट्रॉफी ठेवली ती फॅमिली चॅम्पियनशिप म्हणून. आणि त्या स्पर्धेत काही ग्रँडमास्टर्स त्यांच्या म्हणजे पत्नींच्या बरोबर खेळत होते आणि ती ट्रॉफी आम्ही जिंकली आणि तो मला म्हणजे माझ्या दृष्टीने खूप आवडता क्षण आहे असं म्हणता येईल.
1: खूपच छान खूपच छान. मुळात बुद्धिबळाचा जो खेळ आहे याच्यासाठी पेशन्स खूप महत्वाचे आहेत आणि खूप शांत चित्ताने तो खेळला जाणं महत्वाचं आहे. तर याचा अभ्यासात म्हणा किंवा आपल्या रोजच्या जीवनामध्ये किती फायदा होतो काय सांगाल आपण. सध्या सगळीकडे कसं आपल्याला चलबिचल असं वातावरण पाहायला मिळतंय कारण
0: आजकाल आपल्याला असं दिसतं की लोकांच्या मध्ये संयम अजिबात म्हणजे त्यांच्यापाशी संयम असण्याची वृत्तीच कमी झाली.
1: हो
0: कुठल्याही गोष्टीचं त्यांची जी ऍक्शन रिॲक्शन आहे ती इन्स्टंट झालेली आहे. बुद्धिबळ खेळामध्ये बऱ्याच तुमच्या गुणांना जोपासलं जातं. जसं मी म्हणेन ते तुमच्यापाशी एकतर एका जागी बसून विचार करायची प्रवृत्ती वाढू शकते, शांतपणा येतो, संयम तुमचा वाढू शकतो, त्याच्यानंतर फोकस म्हणा किंवा कॉन्सन्ट्रेशन म्हणा. नंतर तुम्हाला बुद्धिबळाच्या पटावरती काय असतं की तुम्हाला निर्णय क्षमता तुमची चांगली होऊ शकते कारण तुम्हाला ठराविक वेळेत निर्णय घ्यायचा असतो. आणि दुसरी गोष्ट जो तो निर्णय तुम्ही घ्याल त्याला सर्वस्वी जबाबदार तुम्ही असता. दुसऱ्यावरती कुणावरती टाकू शकत नाही. तरी चांगली निर्णय क्षमता तुमची वाढू शकते. नंतर अभ्यासाला पोषक असे गुण जे म्हणता येतील त्या अबिलिटी टू कॅल्क्युलेट म्हणजे कॅल्क्युलेट करायची जी वृत्ती आहे, अनालाइज सिच्युएशन करायची वृत्ती आहे, पेशन्स, कल्पनाशक्ती, तर्कशुद्ध पद्धतीनं विचार करायची वृत्ती आणि तुमचे जे एखाद्या गोष्टीचं म्हणजे कारण एखादा निर्णय घेताना तुम्हाला त्याच्या मागचं कारण शोधून काढायला लागतं ती वृत्ती. तर ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यासात नक्कीच फायदा होतो. आणि असं एका रिसर्च मध्ये दिसून आलेलं आहे की वर्ल्ड चॅम्पियन गॅरी कॅस्परोने एक प्रयोग केला होता जर्मनीत. त्यांना तीन मुलांचे ग्रुप बनवले. एका ग्रुपला त्यांनी कुठली म्हणजे नॉर्मल त्यांचं एज्युकेशन चालू होतं, एका ग्रुपला त्यांनी फक्त मॅथमॅटिक्स या गोष्टीवर भर दिला आणि एका ग्रुपला त्यांनी फक्त अभ्यासावेळेचं चेस शिकवलं. तर जेव्हा वर्षाच्या अखेरीला या तिघांचे त्यांनी मूल्यांकन केलं तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की जी मुलं चेस खेळत होती त्यांची प्रगती खूप उल्लेखनीय झालेली होती. आणि मी म्हणते की फक्त चेस शिकण्यामुळे तुमची प्रगती होणार नाही तर चेसचा सराव केल्यामुळे तुमच्यामध्ये हे गुण विकसित होतील. बऱ्याच वेळा तुम्हाला वाटतं की तुम्ही चेस शिकलात म्हणजे तुमच्यात आपोआप त्याची वृद्धी होईल, तर तसं नाहीये. हा गेम शिकल्यानंतर तुम्ही रोज सराव केलात आणि या गोष्टींचा वापर केलात जसं मी तुम्हाला सांगितलं की कल्पनाशक्ती म्हणा, तर्कशुद्ध वृत्ती म्हणा किंवा संयम, कॉन्सन्ट्रेशन, फोकस या सगळ्या गोष्टींचा तुम्ही वापर तुमच्या सरावात केला तर त्याचा अभ्यासाला नक्कीच फायदा होतो.
1: नक्कीच. आणि अभ्यास करणं म्हणा किंवा अगदी ऑफिसचं काम म्हणा ह्या सगळ्या
0: गोष्टी. मला अजून एक सांगायला मला आवडेल की आजकाल आहे ना आपल्याकडे अल्झायमरचं प्रमाण खूप वाढलंय.
1: खरंय खरंय.
0: आणि त्याच्याकरता बऱ्याचदा डॉक्टर तुम्हाला बुद्धीला चालना देणारे खेळ तुम्ही खेळा असं सांगतात. म्हणजे भले सुडोकू असो, शब्दकोड असो, पण त्याच्याबरोबर ते म्हणतात की बुद्धिबळ खेळल्यामुळे सुद्धा तुमच्या बुद्धीला चालना मिळायला मदत होईल आणि त्याच्यामुळे कदाचित आपण अल्झायमरला दूर ठेवू शकू.
1: अगदी खरं आहे. आणि हल्ली बैठ्या खेळ म्हणा किंवा बैठ्या ऍक्टिव्हिटी ह्या खूप वाढलेल्या आहेत. ऑफिसचं काम सुद्धा जास्त प्रमाणात कम्प्युटरच्या समोर बसूनच आपण करतो. बुद्धिबळ हा एक म्हणजे बसून किंवा बैठा स्वरूपातला खेळ आहे. तर मुळात या खेळासाठी एक फिजिकल ऍक्टिव्हिटी सुद्धा किती महत्वाच्या आहेत आणि त्या कोणत्या कोणत्या करणं अपेक्षित आहेत काय सांगाल आपण त्याविषयी.
0: कुठल्याही खेळाकरता म्हणजे लोकांचा असा थोडा एक समज आहे की बुद्धिबळा बैठा खेळ आहे तर तुम्हाला फिजिकल फिटनेसची एवढी आवश्यकता नाही. तर हे एकदम चुकीचं आहे कारण बुद्धिबळ खेळण्याकरता तुमचा मानसिक स्टॅमिना जो म्हणतो आणि तुमची ऍबिलिटी टू कॉन्सन्ट्रेट, ऍबिलिटी टू हँडल स्ट्रेस या ज्या गोष्टी आहेत त्याच्याकरता तुम्ही जर फिजिकली फिट नसाल तर त्याच्यावरती म्हणजे तुमचा वाईट परिणाम होऊ शकतो. आणि फिजिकल फिटनेस अतिशय आवश्यक मानला जातो. कार्लसन, आनंद ह्या खेळाडूंच्या मध्ये तर बुद्धिबळाच्या तयारी इतकाच फिजिकल फिटनेसला महत्व आहे. जेव्हा आनंद वर्ल्ड चॅम्पियनशिपची तयारी करत होता त्यावेळेला

0: मध्ये तो अशा चढावरती सायकलिंगची प्रॅक्टिस करायचा रोज. त्याचा स्ट्रेंथ ट्रेनिंग म्हणून तो त्याचा वापर करायचा की आपल्याला एका जागी बसून खेळायचं आणि आपल्याला कॉन्सन्ट्रेशन नीट करायचंय. तर आपलं फिजिकली फिट असलं पाहिजे. तुम्ही जर फिजिकल फिट नसाल तर तुमच्या खेळावरती दुष्परिणाम होणार आहे. तर वेगवेगळे प्रकारचे लोक व्यायाम करतात, म्हणजे बुद्धिबळा करतात पूरक असं नाही, पण मी म्हणेन जनरली सगळ्याच लोकांनी जे बैठे गोष्टी करत असतात त्यांच्यासाठी सुद्धा याचा उपयोग होऊ शकतो. म्हणजे आपला स्वतःचा जो मुख्य एक्सरसाइज आहे योगा, योगा मेडिटेशन, त्याच्यानंतर जॉगिंग, स्विमिंग, त्याखेरीज तुमच्या आय आणि हँड कोऑर्डिनेशन करता रॅकेटचे गेम हे रेकमेंड केले जातात बुद्धिबळ खेळाडूंच्या करता. आणि आम्ही बऱ्या प्रमाणात त्याला फॉलो करतो.
1: अगदी खरं. आणि ह्या सगळ्याचा नक्कीच स्पर्धेच्या वेळेला म्हणा किंवा इतर वेळेला सुद्धा फायदा होत असेल जेव्हा प्रॅक्टिस सुरू असते बुद्धिबळाची तेव्हा. पण मुळात स्पर्धेच्या काळामध्ये वातावरण कसं असतं, खूप टेन्शन असतं आणि पण मग ते कसं हाताळावं, काय सांगाल आपण त्याविषयी?
0: जेव्हा स्पर्धा खेळणार तर तुम्हाला टेन्शन आणि स्ट्रेस येणारच आहे. पण तुम्ही एक तर स्वतःला शांत ठेवण्याची अतिशय आवश्यकता असते. बऱ्याच वेळेला लोकांना असं वाटतं की स्पर्धेच्या वेळेला खूप तयारी करावी, पण खूप तयारी करून कित्येक वेळेला तुम्ही मानसिक दृष्ट्या दमून जाता. आणि बुद्धिबळ खेळात मानसिक दृष्ट्या दमून गेला तर तुमच्या खेळावरची जी पकड आहे ती कमी व्हायची शक्यता असते. तर चांगली विश्रांती असणं होणं आवश्यक आहे. तर स्पर्धेच्या दरम्यान योग्य प्रमाणात झोप, खाण्याचं सुद्धा प्रमाण तुम्ही एकदम बॅलन्स डाएट घेतलं पाहिजे आणि त्याखेरीज थोडा होईल तितका व्यायाम केला पाहिजे. तर या सगळ्या गोष्टी जर तुम्ही आचरणात आणल्या तर तुम्ही स्पर्धा चांगल्या पद्धतीने आणि जो स्ट्रेस आहे तो चांगल्या पद्धतीनं हाताळू शकाल. आणि कित्येक वेळेला गेम मध्ये तुम्ही पॅनिक होता तर पॅनिक होता का म्हणे, कारण जेव्हा बुद्धिबळामध्ये घड्याळाचा पण वापर केला जातो आणि तुम्हाला ठराविक वेळेत ठराविक खेळ्या करायच्या असतात. तर समजा एखाद्या खेळीकरता तुम्ही खूप जास्त विचार केला तर नंतर तुम्हाला कमी वेळ अवेलेबल असतो. तर हे जे वेळात तुम्हाला सांभाळायची जी वृत्ती आहे त्याचा सुद्धा तुम्हाला आयुष्यात नक्कीच फायदा होतो. म्हणजे बुद्धिबळाचा हा एक अजून एक फायदा मला दिसून येतोय.
1: हल्ली हातचालकी सारखे प्रसंग घडताना दिसतात, इंजिन किंवा ऍप म्हणा किंवा कम्प्युटरचा उपयोग केला जातो, काय सांगाल आपण त्याविषयी? म्हणजे एक खेळाडू म्हणून
0: अगदी महत्वाचा प्रश्न झालेला आहे आताशी, कारण पूर्वीच्या काळी इंजिन वगैरे नव्हतं आणि आता काय झालंय चेस अनालिसिस करणारे इंजिन तयार आहेत. तर त्यातलं जे बेसिक लेवलचे इंजिन असतं ते सुद्धा एखाद्या एक्सपर्ट खेळाडूपेक्षा चांगलं खेळू शकतं. आणि जर तुम्हाला त्याची मदत घेता आली तर तुम्ही एखाद्या चांगल्या खेळाडूला सहज आणू शकता. आणि वर्ल्ड चेस फेडरेशनच्या ही गोष्ट लक्षात आल्यानंतर, कारण बऱ्याच वेळेला लोकांनी फसवलं, म्हणजे आता मी तुम्हाला एक अनुभव पण सांगेन, अतिशय इंटरेस्टिंग अनुभव सांगते, पण त्याच्या आधी मी या गोष्टीमुळं काय झालं ते सांगते. तर लोक इंजिनचा वापर करायला लागले स्पर्धेच्या दरम्यान, किंवा त्यांच्याबरोबर कुणीतरी एखादा मित्र येऊन तो इंजिनचा वापर करून मूव सांगायला लागला. तर आता काय झालेलं आहे की स्पर्धेच्या हॉलमध्ये बाहेरच्या कुठल्याही व्यक्तीला आत यायला मनाईये. दुसरी गोष्ट, कुठलीही इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक गोष्ट तुमच्याकडे असता कामा नये. इव्हन नॉर्मल जे घड्याळ असतं ते पण तुम्हाला घालायला अलाउड नाही. साधं पेन सुद्धा तुम्ही तुमचं घेऊन जाऊ शकत नाही. ऑफिशियल ऑर्गनायझर्स को पेन देतील त्याचाच वापर करायला लागतो, कारण पेन आम्हाला आमचा जो गेम आहे तो लिहिण्याकरता लागतो. पेनचा सुद्धा तुमचं स्वतःचं पेन तुम्ही वापरू शकत नाही. तर ही सगळी बंधनं आणली आहेत, कारण ही बंधनं आवश्यक आहेत, कारण चिटिंगच्या प्रकारात खूप निदर्शनास आले. माझा एक अनुभव सांगते की माझे मिस्टर प्रवीण टिपसे जेव्हा स्पर्धा करत होते दिल्लीला, मोठी स्पर्धा होती आणि ते लीडिंग होते, म्हणजे त्यांचा स्कोअर चांगला होता, ते टॉपवर होते. त्यावेळेला एक त्यांच्यापेक्षा कमी गुणवत्तेचा स्पर्धक त्यांच्या समोर आला खेळायला. आणि स्पर्धा खेळताना त्यांच्या असं लक्षात आलं की हा मुलगा प्रत्येक साध्या साध्या मुला पण खूप विचार करतोय आणि काही चांगल्या मुला पण करतोय. नंतर एक वेळ अशी आली की त्यांनी त्याला ड्रॉ ऑफर केली. जनरली गेम मध्ये पुढे काही होत नसेल तर तुम्हाला एक ऑप्शन असतो की तुम्ही ऑपोनंटला बरोबरीचा प्रस्ताव देऊ शकता. आणि हा खेळाडू नावाजलेला नव्हता, एकदम नवखा खेळाडू होता. आणि एक ग्रँडमास्टर तुम्हाला अशी ऑफर देतो तर कुठलाही नवखा खेळाडू आनंदाने तो स्वीकारतो, पण हा ते पण करायला तयार नव्हता. आणि त्याच्यानंतर तो गेम जिंकला तो नवखा खेळाडू. आणि आर्बिटर जे असतात त्यांच्या पण लक्षात आलं की काहीतरी चुकीची गोष्ट होती. गेम झाल्यावरती त्यांनी त्याला वेगळ्या खोलीत नेली आणि त्याची तपासणी केली तर त्याची पूर्ण बॉडी वायरनी कनेक्टेड होती. आणि त्याला विचारलं की तू कसा याचा वापर करतोस, तर त्याचा एक मित्र जो आहे तो दूर कुठंतरी हॉस्टेलमध्ये बसलेला होता

0: आणि त्याच्या कानामध्ये आत त्यांनी इन्सर्ट केले ते स्पीकर मायक्रोफोन, आणि तो मूव केल्यानंतर पायानं टॅप करायचा असा. आणि तिकडचा जो खेळाडू आहे ना तो वेगवेगळ्या मूव्ह सांगायचा. जर त्यानं बरोबर मूव्ह गेस केली, म्हणजे अपोनंटनं काय मूव्ह केली हे त्यानं बरोबर गेस केली, तर हा 3 वेळा टॅप करायचा पाय. आणि मग त्यावरून तो त्या मूव्हला काय उत्तर इंजिन देतोय ते ह्याला सांगायचा आणि याच्या कानात ऐकू यायचं आणि मग तो ती मूव्ह करायचा. तर हे निदर्शनात आलं आणि त्यानं त्याची मोडस ऑपरेंडी सांगितली. त्याच्यानंतर त्याला चेस मधून डिबार करण्यात आलं आणि जो सरांचा पॉइंट गेला तो त्याला परत दिला. पण म्हणजे अशा पद्धतीचं चिटिंग होऊ शकतं कारण तो खेळाडू खेळाडूच नव्हता, पण स्पर्धेच्या बक्षिसाच्या अपेक्षेनं आलेला होता आणि त्याला ते बक्षीस मिळवायचं होतं. तर फायनान्शियल गेन करता तो चिटिंग करत होता. आणि असं बऱ्याच ठिकाणी आढळून आल्यानंतर आता हे सगळं इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस आणि तुमचं चेकिंग केलं जातं प्रत्येक खेळाडूचं, जसं आपलं एअरपोर्ट वरती वगैरे चेकिंग केलं जातं, त्याच्याही पेक्षा चांगल्या पद्धतीची मशीनरी वापरून चेकिंग केलं जातं. आणि तुम्हाला तुमचं कुठलीही गोष्ट आत नेला अलाउड नाही, म्हणजे खाण्याचं एखादं केळं वगैरे नेलं तर चालू शकतं, पण बाकीच्या गोष्टी स्त्रियांना छोटीशी पर्स अलाउड आहे, पण बाकी काही तुम्हाला आत घेऊन जायला मनाई आहे. आणि मुख्य म्हणजे दुसऱ्या कुणाशी बोलायचं नसतं. त्या असे त्यांनी जाचक नियम केलेत, पण ते आता आजच्या युगात आवश्यक झालेत. पूर्वी अशा काही गोष्टी असायच्या नाहीत की एवढं चिटिंगचं प्रमाणही नव्हतं.
1: आता पूर्वीच्या तुलनेमध्ये अनेक बदल झालेले आपल्याला पाहायला मिळतात. पूर्वी पुस्तकं होती आणि आता सगळ्यांच्या हातात लॅपटॉप दिसतो. पूर्वी तुम्हाला खूप पुस्तकं न्यावी लागायची, पण आता तो एक लॅपटॉप नेला तरी काम भागतं. काय सांगाल आपण त्याविषयी?
0: ऍक्च्युली जसं मी तुम्हाला सांगितलं की आता पूर्वी आमची बॅग भर पुस्तकच असायची, आज आम्ही लॅपटॉप घेऊन जातो, त्याच्यात करोडो गेम असतात, पण फक्त त्याच्यामुळं तुमच्याकडे लॅपटॉप आहे आणि तुमच्याकडे गेम्स आहेत म्हणून काही तुम्हाला चांगला तुमचा खेळ उंचावता येईल असं नाही, तर तुम्हाला भरपूर मेहनत करावी लागते. ते जे गेम्स आहेत ते तुमचे उपयोगी गेम, तुम्ही जे ओपनिंग खेळता त्याचे गेम्स, त्यांचा तुम्हाला अभ्यास करायला लागतो. त्यातून निवडक गेम्स जे आहेत चांगल्या लोकांनी खेळलेले, त्याच्यावरून तुम्ही स्वतःचं अनुमान काढायला लागतं की मला हे सुटेबल आहे, मी अशा पद्धतीने खेळू शकते. ही सुविधा झाली की आम्ही फक्त एक लॅपटॉप घेऊन जाऊ शकतो, पण तुम्हाला करायला लागणारे कष्ट काही कमी झाले असं मी म्हणता येणार नाही. आमच्या वेळेचे कष्ट वेगळ्या प्रकारचे होते आणि आता खूप जास्त प्रमाणात डेटा अवेलेबल आहे, त्याच्यामुळे तुम्हाला खूप जास्त वेळ द्यायला लागतो त्यातून सगळ्या गेम मधून तुम्हाला आवश्यक गेम निवडायला. आणि पूर्वीच्या तुलनेत अजून एक निवड, की पूर्वी चेस प्लेईंग एज म्हणजे तुम्ही एक चांगला खेळाडू बनायचं वय जे होतं ते खूप जास्त होतं. साधारणपणे 22-23 व्या वर्षी तुम्ही एक चांगला खेळाडू परिपक्व खेळाडू बनवू शकत होतात, पण आज हे वय खूप कमी झालेलं आहे. कारण पूर्वीच्या तुलनेमध्ये आज मुलं 5-6 वर्षी खेळायला शिकतात आणि 5-6 वर्षी खेळायला शिकून फक्त खेळायला शिकतातच असं नाही तर ते ट्रेनिंग घेतात आणि त्याच्यानंतर प्रत्येक वेळेला नियमितपणे स्पर्धात खेळतात. स्पर्धात खेळल्यानंतर एखादा गेम चांगला झाला किंवा नाही त्या गेमचं ते अनालिसिस करतात आणि त्यातून काहीतरी बोध घेतात आणि अशा पद्धतीनं ते जवळजवळ 8-10 वर्ष बुद्धिबळासाठी पूर्ण त्याग, बाकी सगळ्या गोष्टींचा त्याग करून वाहून घेतात. तेव्हा ते 14-15 वर्ष एक चांगले खेळाडू बनतात. आता आपलेच खेळाडू बघा ना की गोकेश, लोमाराजू गोकेश जो आता वर्ल्ड चॅम्पियन आहे, त्यानं 20 वर्षाच्या आधी 18 वर्षी वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकून एक मोठा विक्रम केला. प्रज्ञानंदा, अर्जुन इरगेसी, आपल्याकडे खेळाडूंची अशी रांग आहे, पण ही मुलं एका दिवसात तयार झालेले नाहीत, ही 5-6 वर्षापासून खेळत आहेत.
1: खरंय, मुळात कुठलाही खेळ खेळण्यासाठी मार्गदर्शन चांगलं लाभणं गरजेचं असतं. तसंच या बुद्धिबळाच्या खेळात सुद्धा मार्गदर्शन योग्य मिळणं किंवा समोरचे आपल्याला लाभलेले गुरु काय सांगतात हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. काय सांगाल आपण त्याविषयी?
0: एक तर तुम्हाला उत्तम मार्गदर्शक मिळण्याची आवश्यकता आहे, म्हणजे जो तुम्हाला योग्य पद्धतीनं मार्गदर्शन करेल की तुमच्या खेळातल्या खाचाखोचा समजून कुठं तुम्ही चुकताय, तुमचे काय विकनेसेस आहेत, तुमचे काय स्ट्रेंथ्स आहेत, त्या प्रमाणात तुम्हाला जर मार्गदर्शन केलं त्यानंतर फक्त मार्गदर्शनच नाही तर त्याचबरोबर त्या खेळाडू जो कोणी विद्यार्थी असतो किंवा खेळाडू असतो त्याला स्पर्धा खेळण्याकरता पाठवून देणं किंवा त्याला स्पर्धा खेळायला भाग पडणं हे एक महत्वाची गोष्ट आहे. कारण तुम्ही ज्ञान मिळवलं म्हणजे सगळं नाही तर त्या ज्ञानाचा तुम्हाला उपयोग करता येतो की नाही. आणि बुद्धिबळासाठी लागणाऱ्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे तुम्हाला बोर्डवरती येणारा स्ट्रेस, तुम्हाला टाइम मॅनेजमेंट, या गोष्टी सगळ्या तुम्हाला हँडल करता येतात की नाही हे स्पर्धा खेळल्याशिवाय कळणार नाही. त्यामुळं ज्ञान मिळवल्यानंतर

0: तुम्ही स्पर्धा खेळणार आणि स्पर्धा झाल्यानंतर त्या स्पर्धेत तुम्ही जे गेम खेळला त्यांचं अनालिसिस करणं योग्य पद्धतीनं या तुमच्या यशाच्या दृष्टीने अतिशय महत्वाच्या पायऱ्या आहेत. आणि स्वतःचा स्वतः पण अभ्यास करणं म्हणजे मार्गदर्शक असणं आवश्यक आहे पण फक्त मार्गदर्शकावर अवलंबून न राहता त्याच्यापाशी इतकी उत्सुकता पाहिजे की त्यांनी स्वतः खूप अभ्यास करायची तयारी ठेवली पाहिजे. स्वतः अभ्यास करून गुरुला त्यांनी प्रश्न विचारले पाहिजेत मार्गदर्शकाला की बाबा काय हे का असं होतंय ते का होतंय ती उत्सुकता असण्याची आवश्यकता आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा जेव्हा योग्य संगम होतो तेव्हा एक चांगला खेळाडू बनू शकतो.
1: नक्कीच नक्कीच. भाग्यश्री ताई तुम्ही स्वतः आणि प्रवीण टिपसे सर दोघे जण एकाच क्षेत्रामध्ये आहात तर कसा फायदा होतो आता तुम्ही एकमेकांशी कसं तुमचं बोलणं होतं एक कोच एक्सपर्ट म्हणून तुम्ही काय सांगाल?
0: ऍक्च्युली आम्ही दोघंही खेळाडू असल्याकारणाने आम्ही एकमेकांच्या गरजा समजू शकतो. नंतर जेव्हा आम्ही मुख्य म्हणजे चर्चा करू शकतो कारण तेही बुद्धिबळ खेळतात मी बुद्धिबळ खेळतात तर आम्ही चर्चा करतो अनालिसिस करतो आणि त्याचा एक जेव्हा आम्ही अगदी ऍक्टिव्हली खेळायचो तर खूपच फायदा व्हायचा. आणि स्पर्धांना आम्ही एकत्र जाऊ शकायचो त्यामुळं तुम्हाला आपण घरी नाहीये याची जाणार बऱ्याच वेळा यू मिस युअर होम तसं व्हायचं नाही. आणि एकमेकांना सपोर्ट आणि एनकरेजमेंट करू शकायचो सल्ले देऊ शकायचो आणि कन्स्ट्रक्टिव्ह फीडबॅक. कित्येकदा काय होतं की तुम्हाला क्रिटिक पण बनायला लागतं जर एखादा जर खराब खेळला तर तुम्हाला काही वेळेला टीका करून का होईना सांगायला लागतं पण ते आम्ही खूप चांगल्या पद्धतीने एकमेकाला सांगू शकलो समजू शकलो आणि याचा आमच्या दोघांच्याही खेळाकरता फायदा झाला असं मला वाटतं.
1: अरे वा. खेळ म्हटला की त्याच्यातल्या प्रतिस्पर्ध्याची चाल समजून घेणं गरजेचं असतं आपली पुढची खेळी कशी चालणार आहे हे समजून घेणं गरजेचं असतं. टिप्स म्हणून तुम्ही काय सांगाल या बुद्धिबळाच्या स्पर्धेमध्ये किंवा बुद्धिबळ खेळ खेळण्यासाठी आता जी तरुण मंडळी पुढे येऊ पाहत आहेत त्या सगळ्यांना तुम्ही काय सांगाल?
0: बऱ्याच पालकांना वाटतं की बुद्धिबळ खेळण्याकरता सगळा वेळ द्यायची आवश्यकता आहे आणि मग कित्येकदा म्हणजे साऊथ मध्ये मुलं शैक्षणिक क्षेत्रापासून म्हणजे वर्षात एकदाच फक्त परीक्षा द्यायला जातात आणि बाकीच्या वेळेला या खेळावरतीच त्यांचं लक्ष असतं तर तसं न करता तुम्हाला या सगळ्या गोष्टींची योग्य सांगड घालता आली पाहिजे. म्हणजे अभ्यास कारण अभ्यास हा फक्त तुमचा काही अकॅडमिक इंटरेस्ट साठी नाही त्याच्यामध्ये तुमची सोशल डेव्हलपमेंट पण होत असते. तर अभ्यास आणि खेळ त्याचा योग्य सांगड घालणं आवश्यक आहे आणि जास्तीत जास्त मिळते त्या स्पर्धा खेळून त्यातून बोध घेणं आवश्यक आहे असं मला वाटतं. आणि नक्कीच हा खेळ सगळ्यांनी शिकला तर पाहिजेच आणि जमलं तर त्याचा नियमित सराव केला तर त्यांना मी जसे बुद्धिबळाचे फायदे सांगितले त्याचे तसे फायदे त्यांना मिळू शकतील असं मला वाटतं.
1: नक्कीच. तेव्हा भाग्यश्रीताई आज तुम्ही वेळात वेळ काढून आमच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालात आणि बुद्धिबळ या खेळाविषयी खूप छान पद्धतीनं सगळ्या श्रोत्यांना उलगडून सांगितलं त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि समस्त श्रोत्यांतर्फे मी आपले मनापासून आभार मानते. धन्यवाद.
0: मला पण इकडे येऊन बोलायची संधी मिळाली आणि या खेळाविषयी लोकांच्या जागरूकता निर्माण करण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी आकाशवाणीचे आभार मानते.
2: श्रोते हो, बुद्धिबळ हा असा खेळ जो खेळत असताना मनाची एकाग्रता आणि बुद्धीचा वापर या दोहोंची सांगड घालत व्यक्तिमत्व विकास होत जातो. आजकाल अनेक पालक आपल्या मुलांना आवर्जून चेसच्या क्लासला घालतात. आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू गुकेश प्रज्ञानंद हे यूथ आयकॉन बनले आहेत. बुद्धिबळ हा खेळ ज्या पटावर खेळला जातो तो काळ्या पांढऱ्या चौकटींचा पट आणि खेळातील प्यादे या सर्वांशी मुलांची दोस्ती होत जाते. प्रत्येक वयोगटाला हा खेळ भुरळ पाडत जातो. श्रोते हो, आत्ताच आपल्याला बुद्धिबळ या खेळाविषयी महिला आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ मास्टर भाग्यश्री ठिपसे यांनी खूपच सुंदर माहिती सांगितली. त्यांची मुलाखत घेतली होती मधुलिका नेरूरकर यांनी.

रसिका हो, मनुष्याला जसा शरीराचा व्यायाम गरजेचा तसाच मनाचाही व्यायाम तितकाच महत्वाचा. मनाच्या नियमित व्यायामाने कदाचित विस्मरणाच्या आजाराची शक्यता कमी होऊ शकते, तर अशा या स्मृतींना जपणे, सुडोकू, शब्दकोडे, बुद्धिबळ किंवा स्मरणशक्तीसारखे असे खेळ खेळणे हे उत्तम पर्याय आपल्यापुढे आहेतच. तर अशा या स्मृतीवर्धन मालिकेचा पहिला भाग आज आपणासमोर आम्ही घेऊन आलो आहोत. पहिल्या भागात अलकनंदा पाध्ये यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत आता आपण ऐकणार आहोत. ऐकूया स्मृतीवर्धन या चार भागांच्या मालिकांपैकी पहिला भाग, अलकनंदा पाध्ये यांची घेतलेली मुलाखत नेहा खरे यांनी.

0: श्रोत्या नमस्कार. सुदृढ मन सर्वांसाठी असं घोषवाक्य घेऊन इन्स्टिट्यूट फॉर सायकोलॉजिकल हेल्थ ही 1990 सालापासून ठाण्यात, मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रभर खरं तर कार्यरत आहे. डॉक्टर आनंद नाडकर्णी आणि डॉक्टर शुभा थत्ते यांच्या संकल्पनेतून आकारास आलेली अशी ही संस्था. याखेरीज आरईबीटीचा अभ्यासक्रम आणि इतरही वेगवेगळे मानसिक आरोग्याशी निगडीत असे काही अभ्यासक्रम तिथे शिकवले जात असत. मुख्यतः मुंबई, पुणे आणि नाशिकमध्ये आयपीएचचे वेगवेगळे प्रकल्प राबवले जातात. मैत्र ही हेल्पलाईन सुद्धा संस्थेमार्फत चालवली जात असे आणि याखेरीज मानसिक आरोग्याशी संबंधित, मनोविकासाशी संबंधित वेगवेगळे अभ्यासक्रम हे संस्थेमार्फत चालवले जातात. या कार्याशी अगदी जवळून परिचय झालेला आणि आधी हे सगळं शिकून घेऊन नंतर त्या संस्थेशी जोडल्या गेलेल्या अशा अलकनंदा पाध्ये आज आपल्याकडे आलेल्या आहेत. अलकनंदाताई नमस्कार.
1: नमस्कार.
0: आयपीएचचा सप्तसोपान प्रकल्प याविषयी आम्ही खरं तर यापूर्वी डॉक्टर शुभा थत्ते यांच्याकडून माहिती घेतली होती आणि या सप्तसोपानच्या अंतर्गतच मला वाटतं स्मृतीवर्धन हा जो प्रकल्प आहे त्याच्याशी तुम्ही संलग्न आहात आणि खूप नाविन्यपूर्ण असे उपक्रम तुम्ही राबवत असता, वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज तुमच्या सुरू असतात या संकल्पनेअंतर्गत. तर स्मृतीवर्धन म्हणजे काय त्याविषयी थोडी माहिती द्या.
1: आपला देश हा सध्या सर्वाधिक लोकसंख्येचा देश म्हणून ओळखला जातोय. याची लोकसंख्या साधारण 144 कोटीच्या आसपास आहे आणि त्यातही वृद्धांची म्हणजे 60 आणि त्याच्यावरच्या वयाच्या व्यक्तींची संख्या जवळपास 13 ते 14 कोटींच्या आसपास आहे. आता औषध क्षेत्रातल्या वेगवेगळ्या शोधांमुळे माणसाचं आयुर्मान वाढलंय, पण ते वाढलेलं आयुष्य सुखासमाधानाने जगण्यासाठी आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याची काळजी घेणंही तितकंच महत्वाचं आहे. आता कौटुंबिक जबाबदाऱ्यातून मुक्त झालेल्या आणि आर्थिकदृष्ट्या बऱ्यापैकी स्वावलंबी असणाऱ्या कुठल्याही वृद्धाला म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना जर आता आपण विचारलं की बाबा तुमची आता इच्छा काय आहे याच्या पुढे, तर मला खात्री आहे की कोणीही

0: प्रमोशन, चांगली नोकरी किंवा घर किंवा असलं काहीच मागणार नाही. तर ते सांगतील की मला शेवटच्या श्वासापर्यंत कोणावरही अवलंबून राहायची वेळ येऊ नये.
1: अगदी खरे.
0: तर त्यामुळे अखेरच्या श्वासापर्यंत स्वावलंबी राहायचं असेल तर आपल्या शरीराने किमान धडधाकट राहणं हे गरजेचंच आहे ना. आणि त्यासाठी आपल्यापैकी बरेच जण शरीराची योग्य ती काळजी सुद्धा घेत असतात, जसं की नियमित व्यायाम करणं, संतुलित आहार, योग साधना वगैरे वगैरे करतच असतात. पण मेंदूच्या आरोग्यासाठी आपण काही खास प्रयत्न करतो का? आणि नसला तर मात्र जाणीवपूर्वक प्रयत्न करणं गरजेचं आहे.
1: अच्छा.
0: कारण मेंदू हा सुद्धा आपल्या शरीराचाच भाग आहे ना, आणि बाकीच्या अवयवांप्रमाणे उतार वयात तो सुद्धा थकतच जातो. म्हणजे बघा हा, की आता आपल्या कानाची श्रवण शक्ती क्षीण झाली तर आपण त्यावर लगेच श्रवण यंत्राचा मार्ग शोधून काढलाय. अधूदृष्टीबद्दल तर आजकाल बोलायलाच नको. 5 वर्षाच्या नातवापासून 85 वर्षाच्या वृद्धांपर्यंत सर्रास सगळीकडे चष्म्याचा वापर होताना दिसतोय. तिथे चष्मा मिळतो. दातांनी साथ सोडली तर आजकाल इम्प्लांट तरी करतात, नाही तर कवळी आहेस की.
1: हो ना.
0: त्याच्या खाली जर विचार केला तर आपली मान, तर मानेच्या किंवा व्हर्टिगोच्या समस्यांसाठी मानेला पट्टा किंवा कॉलर आहे. आणि हृदय रोगासाठी बायपास किंवा किमान अँजिओप्लास्टीचे पर्याय आहेत. त्याच्या पुढे आणखीन विचार केला तर कंबर दुखीसाठी कमरेला सपोर्ट करायला आपल्याकडे कंबर पट्टा असतो. त्याच्या खाली आणखीन गुडघ्यांपर्यंत गेला तर नी रिप्लेसमेंटचे पर्याय आहेत. थोडक्यात काय तर शरीरातल्या कुठल्याही अवयवांपर्यंत आपल्याकडे काही समस्या निर्माण झाली तर काहीतरी पर्याय शोधता येतात. पण मला सांगा मेंदूसाठी काय? अर्थात इथे मी गंभीर आजारांबद्दल आपण सांगत नाहीये हा, पण वाढत्या वयानुसार आपले हात पाय ज्याप्रमाणे थकताय तसं मेंदूही थकलेलाच असतो ना. आता मेंदूतल्या पेशींची संख्या, त्यांना होणारा रक्त पुरवठा, नंतर त्यांचा आपापसातला संवाद म्हणजे कोऑर्डिनेशन, या सगळ्यावर सुद्धा वाढत्या वयाचा परिणाम होतच असतो. की त्यांनी काय होतं तर आपल्या स्मरणशक्तीची धार हळूहळू बोथट होत जाते.
1: म्हणजे हल्ली आता डिमेन्शियाचे, विस्मरणाचे रुग्ण वाढत आहेत.
0: हो हो ना.
1: आणि जरा ही समस्या सुद्धा थोडी अलीकडच्या वयात यायला लागली.
0: अगदी बरोबर, अगदी बरोबर. तर त्याबद्दल म्हणजे असं बघा हा, की आता तुम्ही म्हणाला तसं याच्यावरनं सांगते. आपल्याला कुठेतरी रस्त्यात एखादी व्यक्ती भेटते, आपण तिच्याशी छान गप्पा मारतो, घरी येऊन आपण कोणाला सांगायला जातो तर त्यांचं नावच आपल्याला त्या क्षणी आठवत नाही, कोण बरं, असा जो प्रकार असतो. आणि आणखीन तुम्हाला माहिती असेल की आपल्या स्त्रियांच्या बाबतीत तर हमखास होणारी गोष्ट म्हणजे की आपण ओट्यापासून फ्रीज पर्यंत जातो आणि फ्रीज उघडताना आपल्याला लक्षातच येत नाही की आपल्याला फ्रीज मधनं नक्की काय काढायचं, आपण कशाला आलो होतो इथे. हा बहुतेक सगळ्यांची अडचण असते. आता अर्थात ही झाली वांगी दाखल, दोन उदाहरणं मी सांगितली. पण तुम्ही आता जे म्हणाला डिमेन्शिया, तर हा काही डिमेन्शियाचा प्रकार नाही बरं का, म्हणजे घाबरायचं कारण नाही. तसं अशी एखादी जर बाब सोडली तर तुम्ही एरवीचे दैनंदिन व्यवहार अगदी व्यवस्थितच करत आहात, त्यामुळे या असल्या प्रकारच्या विस्मरणाला आपण ढोबळ मानाने सर्वसाधारण विस्मरण असं म्हणू शकतो. आणि ते कोणाच्याही बाबतीत होतं. हा पण समजा हा, तर की एकच प्रश्न मी तुम्हाला विचारला, तुम्ही मला त्याचं उत्तर दिलंय, परत 5 मिनिटांनी मी तोच प्रश्न तुम्हाला विचारते. आणि परत हे वारंवार जर मी करत असेल किंवा थोड्या वेळापूर्वी घडलेली काहीतरी गोष्ट मला आठवतच नाहीये किंवा माझ्या विचारात सतत काहीतरी उलटसुलट गोंधळ होत आहे, आणि त्याही पेक्षा सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या आसपासच्या लोकांना, तुमच्या कुटुंबियांना तुमच्या स्मरणशक्तीबद्दल जर का शंका वाटायला लागली तर तो मात्र सर्वसाधारण विस्मरणाचा प्रकार नाही तर तो गंभीर असू शकतो. मेंदूच्या क्षमता हळूहळू कमी होत जाणाऱ्या आजाराला डिमेन्शिया म्हटलं जातं. कोणावरही वेळ अशी नकोच यायला, पण त्यामुळे मात्र येणारं परावलंबन हे अटळच असतं. तर त्यासाठी आता शारीरिक व्यायामाबरोबर मेंदूला सुद्धा कार्यरत ठेवण्यासाठी नियमित प्रयत्न झालेच पाहिजेत. म्हणून आजकाल बघा की शारीरिक व्यायामासाठी जिम मध्ये जातात, व्यायाम करून घेतले जातात. त्याचप्रमाणे माझ्या या स्मृतीवर्धन सत्रामध्ये मेंदूसाठी आवर्जून वेगवेगळे प्रयोग किंवा व्यवसाय घेतले जातात.
1: वा, तुम्ही खरोखरच या एका वेगळ्या समस्येकडे लक्ष वेधलेलं आहे. म्हणजे गंभीर विस्मरणापर्यंत जाण्याची वेळ येऊ नये यासाठी मेंदू करता व्यायाम बौद्धिक खाद्य ज्याला म्हणतो अशा प्रकारचं, पण ते सुद्धा परीक्षा न वाटता सहज सोपं व्हावं.

0: त्या प्रकारचा उपक्रम या सप्तसोपान अंतर्गत स्मृतीवर्धन या नावाने राबवला जातो. अलकनंदाताई, तुम्ही आताही छान पार्श्वभूमी सांगितलीत या स्मृतीवर्धन उपक्रमाची, पण याची सुरुवात कधीपासून केली?
1: याची सुरुवात सांगायची तर आपल्याला करोना काळात जायला लागे. त्या काळच्या नुसत्या आठवणींनी सुद्धा अजूनही आपल्या अंगावर शहरे येतात.
0: खरे,
1: अक्षरशः अवघ्या जगाला पडलेलं ते एक दुःस्वप्न असं होतं, नाही का? तर आजूबाजूच्या दुर्दैवी घटना बघून किंवा अज्ञात भयाच्या आशंकेने आणि त्यात पुन्हा विलगीकरण असलं तर माणसं मानसिकदृष्ट्या खूप खचली होती. मग बाहेरच्या जगाशी तेव्हा संपर्काचं साधन काय होतं? फक्त टीव्ही आणि हातातला मोबाईल आणि त्यावरच व्हॉट्सअप.
0: रेडिओ सुद्धा होता आमचा.
1: हो, रेडिओ सुद्धा होता आणि त्यांनी खूप महत्वाचं काम केलेलं आहे, ते मान्य करायलाच लागेल. पण त्यावरून या व्हॉट्सअप आणि ह्याच्यावरनं बऱ्याचदा खऱ्या खोट्या बातम्यांचा सुकाळ असायचा, जेणेकरून मन आणखीनच सैरभैर व्हायची शक्यता. पण अशा वेळेला त्याच व्हॉट्सअपचा वापर करून लोकांना काहीतरी सकारात्मक उद्योगात गुंतवायची कल्पना पुण्याच्या अत्यंत कल्पक आणि हरहुन्नरी अशा वर्षा राजहंस, सुमेधा लेले आणि त्यांची सहकारी मीरा कुलकर्णी यांनी चालू केला. त्यांची कल्पना अशी की त्यांनी एक व्हॉट्सअप मेमरी ग्रुप तयार केला आणि त्याच्या माध्यमातून त्या ग्रुपमधल्या सदस्यांना त्या दर आठवड्याला भाषा, सामान्य ज्ञान, गणित, काहीतरी कोडी असे अनेक विषयांवरचे प्रश्न सोडवायला द्यायच्या आणि पुढच्या आठवड्यात त्या सदस्यांकडनं उत्तरं मागवायच्या. आता बुद्धीला चालना देणाऱ्या आणि मनाला गुंतवून ठेवणाऱ्या त्या उपक्रमाची मी सुद्धा सदस्य झाले बरं का. करोनामुळे आलेला मानसिक ताण कमी करायचं श्रेय या मेमरी ग्रुपला अर्थातच द्यायला लागेल आणि त्यांच्या संस्थापकांना. आज तर आता त्यांच्या अथक प्रयत्नांनी आणि नाविन्यपूर्ण कल्पनांनी त्या व्हॉट्सअप मेमरी ग्रुपचं तर आता महाकाय वृक्षात रूपांतर झालंय, म्हणजे मेगा मेमरी क्लब मध्ये बरं का.
0: अरे वा.
1: मग हळूहळू करोनाचं सावट निवळायला लागलं. तोपर्यंत ह्या सगळ्या माझ्या मैत्रिणी झाल्या होत्या. तर वर्षा राजहंसनी एकदा असं सांगितलं की हा फक्त व्हॉट्सअप ग्रुप न राहता ज्यांना शक्य आहे त्यांनी प्रत्यक्ष असे व्यवसाय घ्यायला सुरुवात करा.
0: अच्छा.
1: तर आणि त्यासाठी सहकार्य करायची तयारी सुद्धा दाखवली. आता त्या क्षणी माझ्या डोळ्यासमोर आलं आमच्या ठाण्यातलं हे ज्येष्ठांसाठीचं सप्तसोपान केंद्र. आता सप्तसोपान म्हणजे नक्की काय? तर त्याचीही सुरुवात अशी आहे की माझ्या गुरु, मेंटॉर, सुप्रसिद्ध ज्येष्ठ मानसशास्त्रज्ञ डॉक्टर शुभा थत्ते यांनी काही वर्षापूर्वी सेज म्हणजे सॅटिस्फाईड एजिंग या उपक्रमाअंतर्गत निवृत्तीनंतर ज्येष्ठ मंडळी आपला वेळ कसा घालवतात याचा सर्व्हे केला होता आणि त्यातून ज्येष्ठांच्या मानसिक आरोग्यासाठी स्टिम्युलायझेशन अँड सोशलायझेशन म्हणजेच मेंदूला सतत काहीतरी कामात ठेवायचं, आपला जो वेळ मिळालेला आहे त्याचा काहीतरी एंगेज ठेवणं मेंदूला हा त्यांचा हेतू होता. तर घरात अशा वृद्धांनी एकटेपणाने एकलकोंडेपणाने न बसता काहीतरी कशात तरी कार्यरत असणं हे खूप गरजेचं आहे, नाहीतर मग यूज ऑर लूज अशी त्या मेंदूची अवस्था होऊ शकते, नाही का. तर त्यामुळे त्या दृष्टीने स्वतः डॉक्टर थत्ते आणि अलीकडेच दिवंगत झालेले सुप्रसिद्ध मनोविकास तज्ज्ञ डॉक्टर आनंद नाडकर्णी यांनी त्यांच्या इन्स्टिट्यूट फॉर सायकोलॉजिकल हेल्थ IPH च्या अंतर्गत January 2018 ठाण्यात खास ज्येष्ठांसाठी मन मेंदू आरोग्य संवर्धन केंद्र म्हणजेच हा सप्तसोपान नावाचा प्रकल्प चालू केला होता. जिथे एखादी नवीन भाषा शिकवली जाते किंवा चित्रकला, ओरिगामी, संगीत, इतकंच काय छोट्या छोट्या स्टेप्सनी नृत्य सुद्धा अशी अनेक सत्र घेतली जातात. तर माझ्या मनात असा विचार आला की हा जो आपण व्हॉट्सअप मेमरीचा जो व्यवसाय प्रकार करतोय आपण तो आपण इथे करून बघायला काय हरकत आहे. म्हणून मी त्या दृष्टीने थत्ते मॅडमशी बोलले आणि त्यांच्या संमतीनंतर साधारण 5 वर्षापूर्वी मी तिथे ही सत्र घ्यायला सुरुवात केली. पण तत्पूर्वी त्याचं बारसं केलं बरं का आणि त्याचं नाव ठेवलं स्मृतीवर्धन. मग हसत खेळत त्या स्मृतीवर्धनच्या सत्राद्वारे मग मी उपस्थित ज्येष्ठांच्या मेंदूला सक्रिय कसं ठेवता येईल अशा दृष्टीने विचार करायला सुरुवात केली.
0: तर अलकनंदाताई, तुम्ही आता ह्या स्मृतीवर्धन ह्याचं नामकरण कसं झालं त्याविषयी

0: आम्हाला सांगितलं आणि त्यामागची मूळ कल्पना काय होती हेही लक्षात आलं. तुम्ही सुचवलेल्या या नव्या उपक्रमासाठी डॉक्टर शुभा थत्ते आणि डॉक्टर आनंद नाडकर्णी यांनी निश्चितच तुम्हाला चांगला पाठिंबा दिला आणि त्यानंतर या कामात खूप चांगली प्रगती झाली. या सगळ्याबद्दल आपण पुढच्या भागामध्ये अलकनंदा पाध्ये यांच्याशी बोलणार आहोत. आधी इथेच थांबूया. नमस्कार.
1: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकला मेंदूसाठीच्या व्यायामाची माहिती देणाऱ्या स्मृतीवर्धन या चार भागांच्या मालिकेतील पहिला भाग. या भागात अलकनंदा पाध्ये यांची मुलाखत घेतली होती नेहा खरे यांनी.

मैत्रिणींनो, आज सादर झालेल्या कार्यक्रमांच्या सादरकर्त्या होत्या नेहा खरे आणि त्यांच्यासोबत माझ्या सहकारी अक्षया, मधुलिका, चेतना आणि मी दीप्ती आंबेकर आपली रजा घेते. आपला दिवस सुंदर जाऊ.

0: वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. दुपारचं 1 वाजता थोड्याच वेळात आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून हिंदीतून बातम्या प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू.
1: नमस्कार, आकाशवाणी समाचार के साथ
2: कार्यक्रम सुरीला सफर होगा बस थोड़ी ही देर के बाद.

0: गौरी देशमुख राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात आजच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्ष सदस्यांचा अयोध्या राम मंदिर देणगी अपहार, नीट पेपरफुटी आणि इतर मुद्द्यांवरून दोन्ही सभागृहांमध्ये प्रचंड गदारोळ. दोन्ही सभागृहांचं कामकाज 2 वाजेपर्यंत स्थगित. सीजेपीच्या संसद मार्चच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत कडक सुरक्षा व्यवस्था. राम मंदिर देणगी अपहार प्रकरणात विशेष तपास पथकाने स्थिती अहवाल सर्वोच्च न्यायालयाला सुपूर्द केला. इराण आणि अमेरिकेचे सलग 9व्या दिवशी परस्परांवर हल्ले. आणि महाराष्ट्रात 2 वेगवेगळ्या अपघातात 6 जणांचा मृत्यू, 7 जण जखमी. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या आजच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्ष सदस्यांनी अयोध्या राम मंदिर देणगी अपहार, नीट पेपरफुटी आणि इतर मुद्द्यांवरून दोन्ही सभागृहांमध्ये प्रचंड गदारोळ केला. गोंधळामुळे दोन्ही सभागृहांमध्ये कामकाज आधी 12 वाजेपर्यंत, नंतर 12:30 वाजेपर्यंत आणि त्यानंतरही सभागृहात विरोधकांच्या घोषणा चालूच राहिल्यानं 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांची संख्या 34 वरून 38 पर्यंत वाढवण्याबाबतचं विधेयक आज लोकसभेत कायदेमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी सादर केलं. या विधेयकाचा मसुदा केंद्रीय मंत्रिमंडळाने गेल्या 1 महिन्यात मंजूर केल्यानंतर अध्यादेशाच्या आधारे नवीन न्यायाधीशांची नियुक्ती झाली आहे. राज्यसभेत नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी आज झाला. सुष्मिता देव, पवन खेडा, सतीश पुनिया यांचा त्यात समावेश होता. लोकसभेत दिवंगत सदस्यांच्या निधनाबद्दल शोकप्रस्ताव मांडण्यात आला. संसद अधिवेशनातली रणनीती ठरवण्यासाठी विरोधी पक्ष सदस्यांची बैठक आज सकाळी लोकसभेतले विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी झाली. मान्सून असो वा मान्सून अधिवेशन, सक्रिय असले तर फायद्याचे ठरतात असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी ते संसद परिसरात पत्रकारांना संबोधित करत होते. गेल्या काही महिन्यांपासून जगात विविध ठिकाणी युद्धस्थिती आहे. इंधनाच्या किमती, पुरवठा आणि इतर वस्तूंच्या पुरवठा साखळीवर ताण येत आहे. त्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेसमोर आव्हानं उभी आहेत. अशा परिस्थितीत भारतानं सर्वाधिक वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था हे स्थान कायम राखल्याचं प्रधानमंत्री म्हणाले.
1: पश्चिम एशिया का युद्ध एक बहुत ही बड़ा संकट का कारण रहा. पेट्रोल, डीजल, एलपीजी, फर्टिलाइजर, केमिकल्स, यानी हर विषय में अनेक बाधाएं, अनेक संकट आए. उसके बावजूद भी भारत 7.7% के ग्रोथ से दुनिया की मेजर इकोनॉमी में सबसे तेज गति से आगे बढ़ने वाला देश बन के रहा.
0: देशाच्या विकासानं आता वेग घेतला असून संसदेतली सकारात्मक आणि रचनात्मक वातावरण या प्रवासाला नवी ऊर्जा देऊ शकतं. राष्ट्राची उद्दिष्ट साध्य करण्यासाठी हा सकारात्मक दृष्टिकोन आवश्यक आहे असं प्रधानमंत्री म्हणाले. या अधिवेशनात सर्व खासदारांनी कामकाजात पूर्ण उत्साहाने सहभागी व्हावं असं आवाहन त्यांनी केलं. अयोध्येतल्या राम मंदिराच्या देणगी अपहार प्रकरणात विशेष तपास पथकानं सर्वोच्च न्यायालयात स्थिती अहवाल सादर केला आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखाली 3 न्यायाधीशांच्या पीठासमोर हा अहवाल सीलबंद पाकिटात सादर करण्यात आला. या प्रकरणात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. नीट परीक्षेतल्या पेपरफुटीसह अन्य मागण्यांसाठी दिल्लीत काँग्रेस जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली जंतर मंतरहून संसद मार्च काढण्यात आला. मोठ्या संख्येने त्यात लोक सहभागी झाले. या मार्चसाठी या परिसरात सुरक्षा व्यवस्था कडक ठेवण्यात आली असून 5 मेट्रो स्टेशन्स बंद आहेत. मार्च करता आलेल्या गर्दीला पांगवण्यासाठी पोलीस

त्यांना सौम्य लाठीमार करावा लागला. दरम्यान संसदेतले विरोधी पक्षांचे खासदार, नागरी संघटनांचे प्रतिनिधी आणि विविध क्षेत्रातल्या मान्यवरांच्या प्रतिनिधी मंडळानं केलेल्या विनंतीवरून ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशनने जंतर मंतरवर सुरू केलेलं उपोषण समाप्त करत असल्याचं जाहीर केलं. मात्र आपल्या मागण्यांसाठी संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू असेपर्यंत देशव्यापी अभियान राबवणार असल्याची घोषणाही आंदोलनकर्त्यांनी केली. काँग्रेस जनता पार्टीचे प्रतिनिधी केंद्रीय मंत्री जगत प्रकाश नड्डा यांची भेट घेणार असल्याची माहिती प्रवक्ता सौरभ दास यांनी दिली आहे. दरम्यान केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत उपोषणाला बसलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना त्यांच्या पसंतीच्या रुग्णालयात हलवण्यासाठी त्यांच्या पत्नी गीतांजली यांनी दाखल केलेल्या याचिकेवर तातडीनं सुनावणी करायला दिल्ली उच्च न्यायालयाच्या खंडपीठानं होकार दिला आहे. गीतांजली यांची याचिका तातडीनं ऐकायला काल न्यायमूर्ती पुष्करणा यांनी नकार दिला होता. त्याविरुद्ध गीतांजली यांनी खंडपीठासमोर दाद मागितली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत. होर्मुझच्या समुद्रधुनीवरून तणाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर इराण आणि अमेरिकेने सलग 9व्या दिवशी एकमेकांवर हल्ले केले. अमेरिकेने नैऋत्य इराणमध्ये होर्मुझ शहरावर हल्ले केले तर इराणनं जॉर्डन, कुवैत आणि बहारीनवर हल्ले केले आहेत. अमेरिकेच्या हल्ल्यामुळे बुशहर प्रांतातल्या होर्मुझ या भागात वीज पुरवठा खंडित झालाय. या भागात इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सच्या नौदलाचे तळ आहेत. इराणने डागलेली 3 क्षेपणास्त्र रोखण्यात जॉर्डनच्या हवाई संरक्षण यंत्रणेला यश आलं. मात्र 4थं क्षेपणास्त्र एका दुर्गम भागात पडलं असून त्यात जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही असं जॉर्डननं सांगितलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मॉल्दोवा, उत्तर मॅसेडोनिया आणि नॉर्थ आणि रुमानिया या 3 देशांच्या अधिकृत दौऱ्यावर आहेत. दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात आज त्या चिशिनाऊ इथं मॉल्दोवाच्या राष्ट्रपती माया सांडू यांच्याशी शिष्टमंडळ स्तरावर चर्चा करत आहेत. त्यानंतर त्या मॉल्दोवाच्या संसदेचे अध्यक्ष इगोर ग्रासू यांचीही भेट घेतील. मॉल्दोवातल्या भारतीय समुदायाच्या सदस्यांशी त्या संवाद साधतील. मॉल्दोवाला भेट देणाऱ्या द्रौपदी मुर्मू या पहिल्या भारतीय राष्ट्रपती आहेत. मॉल्दोवानंतर राष्ट्रपती उद्या उत्तर मॅसेडोनियाला पोहोचतील. या दौऱ्यात त्या मॅसेडोनियाच्या राष्ट्रपती गोडाना सिल्जानोवस्का दावकोवा यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील. दौऱ्याच्या अंतिम टप्प्यात राष्ट्रपती रोमानियाला जाणार आहेत. या 2 दिवसांच्या दौऱ्यात त्या रोमानियाचे राष्ट्रपती निकुशोर डॅन, हंगामी प्रधानमंत्री इली बोलोसोन यांची भेट घेणार आहेत. कॅग भारतीय नियंत्रक आणि महालेखा परीक्षक कार्यालयाने इंडियन काउन्सिल ऑफ सोशल सायन्स रिसर्चच्या सहकार्यानं तरुण अभ्यासकांसाठी देशव्यापी संशोधन लेख स्पर्धा आयोजित केली आहे. कॅगच्या लेखापरीक्षण अहवालांवर आधारित संशोधन करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणं हा यामागचा उद्देश आहे. राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश स्तरावर स्पर्धेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 ऑगस्ट आहे तर राष्ट्रीय स्तरावरच्या स्पर्धेसाठी येत्या 30 सप्टेंबरपर्यंत अर्ज सादर करता येतील. महाराष्ट्रात आज झालेल्या 2 रस्ते अपघातात 1 जणांचा मृत्यू झाला. वर्धा जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर आज कार आणि ट्रक यांची धडक होऊन झालेल्या अपघातात 5 ठार झाले. विरुळ गावाजवळ झालेल्या या अपघातात अन्य काही जण जखमी झाले आहेत. माफ करा, विरुळ गावाजवळ आज पहाटे 3 सुमाराला रस्त्यावरून चालणारा ट्रक कारच्या मागच्या बाजूला धडकला. या अपघातामुळे महामार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली. नागपूर मुंबई प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना पुढचे काही तास वर्ध्यापर्यंत समृद्धी महामार्गाचा वापर टाळावा असं आवाहन पोलिसांनी केलं आहे. मुंबईत मानखुर्द इथं झालेल्या अपघातात आज सकाळी
बीईएसटी बस

आकाशवाणी मुंबई, रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नीट पेपर फुटी, राम मंदिर यासह विविध मुद्द्यांवरून झालेल्या गदारोळामुळे संसदेच्या कामकाजात अडथळे. सीजेपीच्या संसद मार्चच्या पार्श्वभूमीवर नवी

0: दिल्लीत कडक सुरक्षा व्यवस्था. 67व्या आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाड स्पर्धेत भारतीय संघाला 2 सुवर्ण आणि 4 रौप्य. आणि राज्यात 2 वेगवेगळ्या अपघातात 6 जणांचा मृत्यू, 7 जण जखमी. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या आजच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्ष सदस्यांनी राम मंदिर देणगी अपहार, नीट पेपर फुटी आणि इतर मुद्द्यांवरून दोन्ही सभागृहांमध्ये प्रचंड गदारोळ केला. गोंधळामुळे दोन्ही सभागृहांमध्ये कामकाज आधी 12 वाजेपर्यंत आणि नंतर 12:30 वाजेपर्यंत तहकूब करावं लागलं. नंतरही सभागृहात विरोधकांच्या घोषणा चालूच राहिल्यानं 2 वाजेपर्यंत कामकाज तहकूब केलं. नंतरही गदारोळामुळे लोकसभेचं कामकाज 2:30 वाजेपर्यंत आणि नंतर 3 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. राज्यसभेचं कामकाज 2 वाजता सुरू झाल्यानंतर काही काळ विरोधकांच्या घोषणा चालूच राहिल्या, त्यामुळे कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांची संख्या 34 वरून 38 पर्यंत वाढवण्याबाबतचं विधेयक आज लोकसभेत कायदेमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी सादर केलं. या विधेयकाचा मसुदा केंद्रीय मंत्रिमंडळाने गेल्या मे मध्ये मंजूर केल्यानंतर अध्यादेशाच्या आधारे नवीन न्यायाधीशांची नियुक्तीही झाली आहे. राज्यसभेत नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी झाला. सुष्मिता देव, पवन खेडा, सतीश पुनिया यांचा त्यात समावेश होता. लोकसभेत दिवंगत सदस्यांच्या निधनाबद्दल तसंच कतारचे माजी अमीर शेख हमद बिन खलिफा अल्थानी यांच्या निधनाबद्दल शोकप्रस्ताव मांडण्यात आला. संसद अधिवेशनातली रणनीती ठरवण्यासाठी विरोधी पक्ष सदस्यांची बैठक आज लोकसभेतले विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी झाली. पावसाळा असो वा पावसाळी अधिवेशन, सक्रिय असले तरच फायद्याचे असतात असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी ते संसद परिसरात पत्रकारांना संबोधित करत होते. गेल्या काही महिन्यांपासून जगात विविध ठिकाणी युद्धस्थिती आहे. इंधनाच्या किमती, पुरवठा आणि इतर वस्तूंच्या पुरवठा साखळीवर ताण येत आहे, त्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेसमोर आव्हानं आहेत. अशा परिस्थितीत भारतानं सर्वाधिक वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था हे स्थान कायम राखल्याचं ते म्हणाले.
1: ये पश्चिम एशिया का युद्ध एक बहुत ही बड़ा संकट का कारण रहा. पेट्रोल, डीजल, एलपीजी, फर्टिलाइजर, केमिकल्स, यानी हर विषय में अनेक बाधाएं, अनेक संकट रहे. उसके बावजूद भी भारत 7.7% के ग्रोथ से दुनिया की मेजर इकोनॉमी में सबसे तेज गति से आगे बढ़ने वाला देश बन के रहा.
0: देशाच्या विकासानं वेग घेतला असून संसदेतील सकारात्मक आणि रचनात्मक वातावरण या प्रवासाला नवी ऊर्जा देऊ शकतं. राष्ट्राची उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन अत्यंत आवश्यक असल्याचं ते म्हणाले. या अधिवेशनात सर्व खासदारांनी कामकाजात पूर्ण उत्साहाने सहभागी होण्याचं आवाहन मोदी यांनी केलं. अयोध्येतल्या राम मंदिराच्या देणगी अपहार प्रकरणात विशेष तपास पथकाने सर्वोच्च न्यायालयात आपला स्थिती अहवाल सादर केला आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालील 3 न्यायाधीशांच्या पीठासमोर हा अहवाल सीलबंद पाकिटात सादर करण्यात आला. या प्रकरणावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. नीट परीक्षेतल्या पेपर फुटीबद्दल शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा आणि अन्य मागण्यांसाठी नवी दिल्लीत काँग्रेस जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली जंतर मंतर होऊन संसद मार्च काढण्यात आला आहे. या मार्चसाठी परिसरातली सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली असून 5 मेट्रो स्टेशन बंद ठेवण्यात आली आहेत. गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार करावा लागला. दरम्यान विरोधी पक्षांचे खासदार, नागरी संघटनांचे प्रतिनिधी आणि विविध क्षेत्रातल्या मान्यवरांच्या प्रतिनिधीमंडळाने केलेल्या विनंतीवरून ऑल इंडिया स्टुडंट असोसिएशनने जंतरमंतरवर सुरू असलेलं उपोषण समाप्त करत असल्याचं जाहीर केलं. मात्र आपल्या मागण्यांसाठी पावसाळी अधिवेशन सुरू असेपर्यंत देशव्यापी अभियान राबवणार असल्याची घोषणाही आंदोलनकर्त्यांनी केली. काँग्रेस जनता पार्टीच्या प्रतिनिधींनी आज केंद्रीय मंत्री जगत प्रकाश नड्डा यांची भेट घेतली आणि त्यांना मागण्यांचं पत्र दिल्याची माहिती प्रवक्ता सौरभ दास यांनी दिली. या आंदोलनाच्या समर्थनार्थ आज राज्यात विविध ठिकाणी शेकडो विद्यार्थी, तरुण आणि ज्येष्ठ नागरिकांनी आंदोलन केलं. दरम्यान सोनम वांगचुक यांना त्यांच्या पसंतीच्या रुग्णालयात हलवण्यासाठी त्यांच्या पत्नी गीतांजली यांनी दाखल केलेल्या याचिकेवर तातडीनं सुनावणी करायला दिल्ली उच्च न्यायालयाच्या खंडपीठानं होकार दिला आहे. विरोधी पक्ष सदस्यांच्या गदारोळामुळे लोकसभेचं कामकाजही दिवसभरासाठी तहकूब झाल्याचं वृत्त आताच हाती आलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. चीनमध्ये शांघाय इथे झालेल्या 67व्या आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाड स्पर्धेत भारतीय संघाने 2 सुवर्ण आणि 4 रौप्य पदकं जिंकली आहेत.

0: आहेत. सुवर्णपदक विजेत्यांमध्ये दिल्लीचा आरव गुप्ता आणि कर्नाटकचा एबेल जॉर्ज मॅथ्यू यांचा समावेश आहे. तर मुंबईची श्रेया मुंदडा, कर्नाटकचा भैरव मुरुगन, दिल्लीचा कणव तलवार आणि केरळची संजना फिलोचाको यांनी रौप्य पदकं जिंकली आहेत. उझबेकिस्तानात ताश्कंद इथं झालेल्या रसायनशास्त्र आणि लिथ्यू आनियात विल्सिनियस इथं झालेल्या जीवशास्त्र ऑलिम्पियाड स्पर्धेतही भारतीय संघांनी चमकदार कामगिरी केली असून दोन्ही स्पर्धांमध्ये मिळून 5 सुवर्ण आणि 3 रौप्य पदकं जिंकली आहेत. जीवशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये भारतीय चमूचं नेतृत्व करणाऱ्या प्राध्यापक रेखा वर्तक यांनी आकाशवाणीला स्पर्धेच्या वैशिष्ट्यांची माहिती दिली.
1: आम्ही आमच्या मुलांचं आम्हाला जमेल तसं त्याचं ट्रेनिंग करतो आणि तिथे जाऊन आयत्या वेळी त्या मुलांना अतिशय चॅलेंजिंग आणि कठीण असतंय, कारण तो देश नवा असतो, त्यांच्या सगळे इन्स्ट्रुमेंट्स वेगळी असतात, त्यांचे सगळे अपॅरेटस वेगळे, त्या सगळ्याला ऍडजस्ट करून आपली मुलं त्या

0: स्पर्धेतही भारतीय संघांनी चमकदार कामगिरी केली असून दोन्ही स्पर्धांमध्ये मिळून 5 सुवर्ण आणि 3 रौप्य पदकं जिंकली आहेत. जीवशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये भारतीय चमूचं नेतृत्व करणाऱ्या प्राध्यापक रेखा वर्तक यांनी आकाशवाणीला स्पर्धेच्या वैशिष्ट्यांची माहिती दिली.
1: आम्ही आमच्या मुलांचं आम्हाला जमेल तसं त्याचं ट्रेनिंग करतो आणि तिथे जाऊन आयत्यावेळी त्या मुलांना अतिशय चॅलेंजिंग आणि कठीण असतंय, कारण तो देश नवा असतो, त्यांच्या सगळे इन्स्ट्रुमेंट्स वेगळी असतात, त्यांचे सगळे ॲपरेटस वेगळे, त्या सगळ्याला ॲडजस्ट करून आपली मुलं त्या परीक्षा प्रॅक्टिकलच्या सुद्धा देत असतात. आणि आता तर इतकं चॅलेंजिंग झालं आहे प्रॅक्टिकल की त्याच्यामध्ये बायो इन्फॉर्मॅटिक्स, ज्याच्यामध्ये खूप सारे कम्प्युटर सायन्सेसचे काही कन्सेप्ट येतात, अशा सगळ्या गोष्टी इन्व्हॉल्व्ह होऊन आपल्या या परीक्षा होतात, त्यामध्ये मुलांना खूप एन्जॉय करायला मिळतात.
0: यशस्वी विद्यार्थ्यांचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केलं आहे. भारताची युवा पिढी जागतिक स्तरावर सातत्याने आपल्या प्रतिभेचा ठसा उमटवत असून या प्रतिष्ठित स्पर्धांमधली भारताची ही आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. देशातल्या तरुण अभ्यासकांसाठी कॅग म्हणजेच भारतीय नियंत्रक आणि महालेखा परीक्षक कार्यालयाने इंडियन काउन्सिल ऑफ सोशल सायन्स रिसर्चच्या सहकार्याने देशव्यापी शोधनिबंध स्पर्धा आयोजित केली आहे. कॅगच्या लेखापरीक्षण अहवालांवर आधारित संशोधन करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणं हा या स्पर्धेमागचा उद्देश आहे. राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशस्तरावरील स्पर्धेसाठी अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 31 ऑगस्ट आहे, तर राष्ट्रीय स्तरावरच्या स्पर्धेसाठी येत्या 30 सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येतील. दोन्ही स्तरांवर पदवी किंवा पदव्युत्तर विद्यार्थी आणि डॉक्टरेट स्तरावरचे अभ्यासक यांच्यासाठी स्वतंत्र गट असतील. विजेत्यांना रोख बक्षिसं जिंकण्याची संधी मिळेल. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मॉल्दोवा, उत्तर मेसेडोनिया आणि रोमानिया या 3 देशांच्या अधिकृत दौऱ्यावर आहेत. आपल्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात आज त्या चिशिनाऊ इथे मोल्दोवाच्या राष्ट्रपती माया सांडू यांच्याशी शिष्टमंडळ स्तरावर चर्चा करत आहेत. त्यानंतर त्या मोल्दोवाच्या संसदेचे अध्यक्ष इगोर ग्रासू यांचीही भेट घेतील आणि मोल्दोवा भारत संसदीय मैत्री गटाच्या सदस्यांशीही संवाद साधतील. मोल्दोवाला भेट देणाऱ्या द्रौपदी मुर्मू या पहिल्या भारतीय राष्ट्रपती आहेत. मोल्दोवानंतर राष्ट्रपती उत्तर मॅसेडोनियाला आणि रोमानियाला भेट देणार आहेत. राज्यात आज झालेल्या 2 रस्ते अपघातात एकूण 6 जणांचा मृत्यू झाला. वर्धा जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर आज कार आणि ट्रक यांच्या धडकेत झालेल्या अपघातात 5 जण ठार झाले. विरुळ गावाजवळ आज पहाटे 3 सुमाराला एक ट्रक कारच्या मागच्या बाजूला धडकला. या अपघातामुळे महामार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली आहे. नागपूर ते मुंबई प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना पुढचे काही तास वर्ध्यापर्यंत समृद्धी महामार्गाचा वापर टाळावा असं आवाहन पोलिसांनी केलं आहे. मुंबईच्या मानखुर्द परिसरात आज सकाळी BEST बस दुभाजकाला आदळल्यानं झालेल्या अपघातात एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला, तर बसच्या चालक आणि वाहकासह 7 जण जखमी झाले. जखमींना राजावाडी तसंच गोवंडी रुग्णालयात दाखल केलं आहे. देशाच्या उत्तरेकडच्या राज्यांमध्ये अतिवृष्टीमुळे जनजीवन प्रभावित झालं आहे. जम्मू काश्मीरमधली अमरनाथ वैष्णोदेवी तसंच शिवखोडी यात्रा आजही स्थगित करण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात पावसानं पुन्हा जोर धरला आहे. खेड तालुक्यातली जगबुडी नदीच्या प्रवाहानं धोक्याची पातळी ओलांडली असून कालच्या तुलनेत पाणी पातळीत वाढ झाली आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 तलावांमध्ये सुमारे 54% जलसाठा उपलब्ध झाला आहे. गेल्या काही दिवसात पावसाने तलावांच्या पाणलोट क्षेत्रात दडी मारल्यानं चिंतेचं वातावरण निर्माण झालं होतं, मात्र गेल्या 2 दिवसांपासून मुंबईत आणि धरण क्षेत्रात पाऊस पुन्हा सक्रिय झाला असून मुंबईकरांना पुन्हा एकदा दिलासा मिळाला आहे. मुंबई ठाणे रायगड या जिल्ह्यांना तसंच पुणे घाटमाथा परिसराला हवामान विभागाने उद्यासाठी मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नीट पेपर फुटी, राम मंदिर यासह विविध मुद्द्यांवरून झालेल्या गदारोळामुळे संसदेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब. CJPच्या संसद मार्चच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत कडक सुरक्षा व्यवस्था. 67व्या आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाड स्पर्धेत भारतीय संघाला 2 सुवर्ण आणि 4 रौप्य पदकं. आणि राज्यात 2 वेगवेगळ्या अपघातात 6 जणांचा मृत्यू, 7 जण जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
2: और सारी दुनिया का खर्च मेरा दिल ही जानता है कि मुझे कितनी कतर ब्योत करनी पड़ती है. क्या पहनू क्या ओढ़ू, तुम्हारे साथ जिंदगी खराब हो गई. गुरु सेवक को ही देखो, तुमसे कम पढ़ा है, उम्र में भी तुमसे कहीं छोटा है, मगर 500 रुपया महीना लाता है. और राम दुलारी रानी बनी बैठी.
3: ये सिलसिला कई मिनट तक जारी रहा और बेचारे उमानाथ खामोश सुनते रहे.
4: रूप कुमारी क्या राम दुलारी की असलियत जान सकेगी? आइए सुनते हैं आज इस कहानी की 3री और अंतिम कड़ी.

0: हाय फ्रेंड्स, योनीच्या विशेष कार्यक्रमात मी मैथिली जगताप तुमचं मनापासून स्वागत करते.
1: आषाढाला पाणकळा सृष्टीला

मंडळी, आज आपण अशा विषयावर गप्पा मारणार आहोत जो प्रत्येकाच्या आयुष्याशी अगदी जवळून जोडलाय आणि त्याचं नाव आहे इफ सॉंग्स कुड टेल अ स्टोरीज लाईफ मोमेंट्स लिंक टू सॉंग्स. म्हणजेच जर गाणी बोलली असती तर ती आपल्याबद्दल काय बरं म्हणाली असती. हा म्हणजे ऐकायला थोडासा कल्पनारम्य आहे पण खरं तर त्यामागे आपल्या आयुष्याचा एक अतिशय सुंदर आणि भावनिक पैलू दडलेला आहे. कारण आपल्या आयुष्यातील प्रत्येक महत्वाचा क्षण, प्रत्येक आठवण, प्रत्येक भावना कुठल्या ना कुठल्या गाण्याशी जोडलेली असते. म्हणजे बघा ना, आपण ज्या क्षणी जन्माला येतो त्या क्षणापासून आपल्या आयुष्यात संगीताचं अस्तित्व सुरू होतं. आईनं गायलेल्या अंगाई गीतापासून सुरू झालेला हा प्रवास, त्या अंगाईमध्ये असलेली माया, सुरक्षितता आणि प्रेम कोणत्याही आधुनिक गाण्यात सापडणार नाही. हळूहळू आपण मोठं होत जातो, शाळेत जातो आणि गाणी आपल्या आयुष्याचा एक भाग बनतात. शाळेतली प्रार्थना, वार्षिक स्नेहसंमेलनातली गाणी, मित्रांसोबत गायलेला कोरस, या सगळ्याच आठवणी गाण्यांशी घट्ट जोडलेल्या आहेत. त्यावेळी गाणी ही फक्त मज्जा आणि आनंदाचं साधन असतात, पण जसं वय वाढत जातं तसा गाण्याचा अर्थही बदलत जातो. मित्रांनो, कॉलेजच्या

काळात गाणी आपल्या भावनांचं प्रतिबिंब बनतात. पहिलं प्रेम, पहिली भेट, कोणावर तरी नकळत झालेलं आकर्षण, या सगळ्या भावना व्यक्त करण्यासाठी आपण गाण्यांचा आधार घेतो. एखादं गाणं ऐकलं की त्या व्यक्तीची आठवण येते, त्या क्षणांची पुनरावृत्ती होते आणि आपल्याला जाणवतं की हे गाणं जणू आपल्या मनातलं सगळं काही सांगतंय. पण या काळात हार्ट ब्रेकही अनुभवायला मिळतो आणि तेव्हा काही गाणी आपलं सांत्वनही करतात. ती गाणी आपल्याला समजून घेतात, आपल्याला मनमोकळेपणाने रडू देतात आणि हळूहळू आपल्याला सावरतातही.

मंडळी, आयुष्य पुढे सरकतं आणि आपण आपल्या करिअरकडे, आपल्या स्वप्नांकडे वाटचाल करू लागतो. या टप्प्यावर गाणी आपल्यासाठी प्रेरणेचं स्रोत बनतात. जेव्हा आपण थकतो, निराश असतो किंवा स्वतःवर शंका घेतो, तेव्हा एखादं प्रेरणादायी गाणं आपल्याला पुन्हा उभं राहण्याची ताकद देतं. त्या गाण्यांमधले शब्द, त्यातली ऊर्जा आणि त्यातला संदेश आपल्याला सांगतो की आपण हार मानता कामा नये. अशा वेळी गाणी ही फक्त मनोरंजन

मंडळी, आयुष्य पुढे सरकतं आणि आपण आपल्या करिअरकडे, आपल्या स्वप्नांकडे वाटचाल करू लागतो. या टप्प्यावर गाणी आपल्यासाठी प्रेरणेचं स्रोत बनतात. जेव्हा आपण थकतो, निराश असतो किंवा स्वतःवर शंका घेतो, तेव्हा एखादं प्रेरणादायी गाणं आपल्याला पुन्हा उभं राहण्याची ताकद देतं. त्या गाण्यांमधले शब्द, त्यातली ऊर्जा आणि त्यातला संदेश आपल्याला सांगतो की आपण हार मानता कामा नये. अशा वेळी गाणी ही फक्त मनोरंजन

मंडळी, गाणी ही फक्त वैयक्तिक अनुभवापुरती मर्यादित नसतात, ती आपल्याला इतरांशी जोडतात. एकच गाणं वेगवेगळ्या लोकांसाठी वेगवेगळ्या कथा सांगतं. एखाद्या गाण्यामुळे अनोळखी लोक एकत्र येतात, त्यांच्या भावना शेअर करतात आणि एकमेकांशी एक अदृश्य नातं तयार होतं. संगीतामध्ये हीच ताकद आहे. ते भाषा, वय, संस्कृती यांच्या पलीकडे जाऊन लोकांना एकत्र आणतं. आजच्या वेगवान तंत्रज्ञान प्रधान जगात ट्रेंडिंग ऑडिओज, व्हिडिओज यांचा प्रभाव वाढला असला तरीही एक चांगलं अर्थपूर्ण गाणं अजूनही आपल्या मनाला स्पर्श करतं. त्या गाण्यांमधले शब्द आपल्याला विचार करायला लावतात, प्रेरणा देतात आणि कधी कधी आपल्याला स्वतःशीच भेटवतातही. म्हणूनच गाणी ही केवळ मनोरंजनाचं साधन नसून ती आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग आहे. मित्रांनो, जर गाणी खरोखरच बोलू शकली असती तर ती कदाचित आपल्या आयुष्याची कहाणी सांगू लागली असती. त्यांनी आपल्या आनंदाचे क्षण, आपल्या संघर्षांचे प्रसंग, आपल्या प्रेमाच्या आठवणी

आणि आपल्या स्वप्नांची कहाणी जगासमोर मांडली असती. गाण्यांनी आपल्याला सांगितलं असतं की आपण किती स्ट्रॉंग आहोत, किती प्रेम करू शकतो आणि काहीही झालं तरी आपल्याला जे हवंय ते साध्य करू शकतो. त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही एखादं गाणं ऐकाल तेव्हा फक्त त्याची धून ऐकू नका, तर त्यामागची भावना, त्यामागची कथा आणि त्यात दडलेला संदेश समजून घेण्याचा प्रयत्न करा. कारण शेवटी आपलं आयुष्य म्हणजे एक सुंदर प्लेलिस्ट आहे. काही गाणी सतत रिपीटवर असतात, काही गाणी आपण नकळत स्किप करतो आणि काही गाणी आपल्या मनात कायमची घर करून राहतात. पण प्रत्येक गाणं आपल्या आयुष्याच्या कहाणीचा एक भाग असतं आणि म्हणूनच जर गाण्यांना बोलता आलं असतं तर त्यांनी आपल्या आयुष्याचं सर्वात सुंदर वर्णन केलं असतं. मित्रांनो, अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे, पण घड्याळ खुणावत आहे आणि त्यामुळे आपल्याला थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

0: प्रवर्धमाने संघर्षावधौ अद्य अविरतं नवम दिवसेपि अमेरिका ईरान देशयोः परस्परं भीषण सैन्य प्रहाराः अभवन्। अमेरिकी सैन्यैः ईरानस्य खोर्मोज नगरं लक्ष्यीकृत्य क्षेपणास्त्र प्रहाराः विहिताः। ईरानस्य अर्धसर्वकारीय वार्ता संस्थया कस्यचित् स्थानीय अधिकारिणः वचनम् उद्धृत्य निवेदितं यत् बुशेह्र प्रान्तस्य दष्टी मण्डलस्य प्राशासनिक केन्द्रे खोर्मोज नगरे अमेरिकी प्रहारेण बहुषु भागेषु विद्युत् प्रवाहः पूर्णतया अवरुद्धः अभवत्। वृत्तान्तानुसारम् अस्मिन् प्रहार क्षेत्रे इस्लामिक रेवोल्यूशनरी गार्ड कॉर्प्स इत्यस्य नौसैन्य प्रतिष्ठानानि आसन्। अनेन सैन्य प्रहारेण खोर्मोज नगरस्य कतिपयेषु भागेषु तत्क्षणमेव विद्युत संभरण श्रृंखला बाधिता अभवत्। अपरत्र जॉर्डन देशस्य सर्वकारीय प्रसारण संस्थया सामाजिकांतरजालीय पटले निवेदितं यत् तस्य देशस्य वायु प्रतिरक्षा प्रणाल्या ईरान देशा जॉर्डन भूभागं प्रति प्रक्षिप्तानि त्रीणि क्षेपणास्त्राणि तथैव विनाशितानि। चतुर्थं क्षेपणास्त्रं जॉर्डन देशस्य दक्षिण दूरस्थ क्षेत्रे पतितं, येन कापि जनधनहानिः न जाता। समाचार माध्यमानुसारम् एतानि क्षेपणास्त्राणि जॉर्डन देशस्य दक्षिणतटीय नगरे अकाबा इत्यत्र स्थितान् अमेरिकी विमानस्थानकान् लक्ष्यीकृत्य प्रक्षिप्तानि आसन्। भारत ऋतु विज्ञान विभागेन अद्य हिमाचल प्रदेश जम्मू कश्मीर लद्दाख उत्तराखंड राज्येषु अतिवृष्टिपरा रक्तवर्णीया संचेतना उद्घोषिता इति वार्ताः।
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी। संध्याकाळचे 6:30 वाजलेले आहेत। आता साहित्य सौरभ कार्यक्रम।
2: श्रोते हो, साहित्य सौरभ कार्यक्रमात मी अनुप्रिता भाले आपण सर्वांचं स्वागत करते। श्रोते हो, आजच्या साहित्य सौरभ कार्यक्रमात आपण संवाद साधणार आहोत नागेश बोंतेवाड यांच्याशी, सोबतच त्यांच्या काही कविता आणि चारोळ्या आपण ऐकणार आहोत। श्रोते हो, नागेश बोंतेवाड यांचं MA मराठीचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते सध्या छत्रपती संभाजीनगर येथील महाविद्यालयात सहप्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत। वाचन, लिखाण, विशेषतः चारोळी लेखन, काव्य लेखन, चारोळी जुगलबंदी हे त्यांचे आवडीचे प्रांत। आतापर्यंत अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये त्यांचे शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत। काही प्रातिनिधिक काव्यसंग्रहांमधून त्यांच्या कविता प्रकाशित झालेल्या आहेत आणि त्यांचा प्रथम काव्यसंग्रह प्रकाशनाच्या वाटेवर आहे। तशा तर त्यांच्या कविता अनेक ई बुक मधून सुद्धा प्रकाशित झालेल्या आहेत। चारोळी हा प्रकार त्यांचा जास्त जवळचा। चारोळी सम्राट, चारोळी प्रेमी असे अनेक ऑनलाईन कार्यक्रमातील पुरस्कार त्यांना प्राप्त झालेले आहेत। तर आज आपण त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्या साहित्याविषयी जाणून घेऊया। नागेश बोंतेवाड सर, कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे।
3: धन्यवाद मॅडम।
2: आपण चारोळ्या कविता करता आणि आता तर तुमचा एक कविता संग्रह सुद्धा प्रकाशित होण्याच्या मार्गावर आहे, तर तुमच्या लेखनाची सुरुवात कशी आणि कधी झाली काय सांगाल?
3: प्रत्येकाच्या लेखनाची जी सुरुवात आहे ते कोणाला कोणकोणत्या प्रेरणा असतात, पण माझ्या लेखनाची सुरुवात माझ्या आजारपणातून झालेली आहे।
2: म्हणजे आजारपणच तुमची प्रेरणा आहे?
3: हो हो, निश्चित मॅडम, निश्चित। कारण जेव्हा मी आजारी पडलो होतो सायटिका या आजाराने, तर मला 3 महिन्याचं बेड रेस्ट सांगितले होते। तर त्यावेळेस मला असं वाटलं की आता आपण या आजारातून बरे होणार का नाही। आणि त्या आजारात असतानाच आता मी प्राध्यापक असल्यामुळे वाचन माझं चालूच होतं, पण वाचता वाचता वाचन करता करता सहज मला वाटलं की आता आपण काहीतरी लिहिलं पाहिजे। कारण हे आजार जे आहे हे आजार आपला पिछा सोडणार नाही, तर ह्याच्यापासून जर दूर जायचं असेल तर आपण काहीतरी लेखन केलं पाहिजे। मग हळूहळू विचार सुचायला लागले, कधी कधी वाटत होतं की ह्या आजारातून बरे होऊ की आपलं काय होईल, आपल्या लेकरा बाळांचं काय होईल, हे मला एकदम चिंताग्रस्त झालो होतो। पण त्यातून ठाणे येथील माझे लेखनी साहित्य मंच चालवतात, त्या साहित्य मंचवर मी आधी जॉईन झालेलो होतो। त्यावेळी त्या साहित्य मंचवर चारोळी लेखन स्पर्धा झाली, त्यातला विषय मला भावला आणि त्या विषयावर मी चारोळी लिहिलो आणि त्या चारोळीला पहिला क्रमांक मिळाला। मग तिथून माझ्या लेखनाची सुरुवात झाली।
2: ती चारोळी आपल्या श्रोत्यांसाठी?
3: हो, निश्चित मॅडम, ती चारोळी मी ऐकवतो। आजवर जे घडले

0: सारे विसरून जाऊ, आजवर जे घडले सारे विसरून जाऊ, प्रेमाने एकत्र येऊन, प्रेमाने एकत्र येऊन प्रेमाचीच गीत गाऊ. ही माझी पहिली चारोळी होती.
1: तुमची पहिली कविता तुम्ही लिहिलीत त्यावेळची परिस्थिती किंवा भावना काय होती?
0: हा, त्या मी जेव्हा पहिली कविता लिहिलो त्यावेळची माझी परिस्थिती म्हणजे मी आजारपणातच होतो. मग त्यावेळेस मी जेव्हा विचार करत होतो की हे आजारपणाचं दुःख हे कधी कळते आपल्याला, जेव्हा आपण अंतरुणावर पडतो, सतत चिंताग्रस्त होऊन जातो आणि एवढं दुःख वाटते की ते दुःख मग कसं टाळायचं. तर मी हे दुःख टाळण्यासाठी मी कवितेचा आधार घेतला आणि ते कविता लिहित असताना सहज माझ्या नजरेसमोर विचार आला की हे दुःख कसं आहे. जेव्हा आपण पाहतो की तथागत गौतम बुद्धांनी हे दुःख शोधण्यासाठी बाहेर गेले होते, म्हणजे त्यांच्याकडे सर्व काय होतं पण ते दुःख शोधण्यासाठी बाहेर पडले, तेव्हा त्यांना जे दुःख अनुभवायला मिळालं, म्हणलं आपलं तर दुःख लहान आहे, आपलं खूप मोठं दुःख नाही आहे, तर त्या दुःखातून आपल्याला बाहेर पडायचं आहे. तर मी ह्या कवितेचा आधार घेतला.
1: कविता श्रोत्यांसाठी ऐकू ना.
0: माझी एक कविता आहे जे आजपर्यंत आपण पाहतो आईवर खूप कविता लिहिल्या जातात, पण जो शेतामध्ये राबणारा बाप असतो त्याच्यावरती कविता आपल्याला खूप कमी भेटतात. तर त्यातलीच मी एक कविता माझी स्वतःची लिहिलेली, अणवानी माझा बाप, ही कविता तुम्हाला मी ऐकवतो. रोज राब

कोणाला आयुष्यात कधी ताप, देत नाही रे कोणाला आयुष्यात कधी ताप, रब राबून शेतात आले हातावर फोड, रब राब

करता, बाप माझा झोपी गेला, काम करता करता बाप माझा झोपी गेला, त्याच्या नशिबात आज सुख दुःखास वे आला, त्याच्या नशिबात आज सुख दुःखास वे आला, पिकडो

0: शेत बापाला सांगते इत नाही कोणी वाली, शेत बापाला सांगते सदोदित आई माझी, दुःख झाडाला टांगते सदोदित आई माझी, दुःख झाडाला टांगते.
1: तुमच्या कविता लिहिण्याचा प्रकार कसा असतो, तुम्ही कुठल्या विषयावाला धरून कविता लिहिता असं काही आहे का?
0: हां, तर मी शेतकरी कुटुंबातून आलेला आहे आणि शेतीचं जीवन मी जवळून पाहिलेलं आहे आणि शेती मातीमध्ये राबलेलं असल्यामुळे शेतकऱ्याचं काय दुःख असते आणि खरंच त्याला कोणी जाणून घेते का, मग आपण ते दुःख जगापुढं नेलं पाहिजे यासाठी मी शेतकऱ्यांच्या जीवनावरती, शेतीवरती, मातीवरती, निसर्गावरती हे मी कविता लिहित असतो.
1: तुमची निसर्गावरती एखादी कविता असेल तर?
0: हो, निश्चित
1: ऐकायला आवडेल.
0: निसर्गावर आता आज आपण पाहतोय की वृक्ष संवर्धन आज खूप गरजेचं झालेलं आहे, कारण आता आज आपण पाहतोय हे काळ बदलत चाललेलं आहे. आता आपल्याला कोणत्याही ऋतूमध्ये कोणताही ऋतू आपल्याला आलेला दिसतोय, जसं की आपण उन्हाळ्यात पाऊस पडताना दिसतो, हे का होत असेल? म्हणजे हे ह्याच्या पाठीमागं अनेक कारणं आहेत. जसं आपण पाहतो की आज सिमेंटचे जंगल अवतीभोवती आपल्या उभारलेले आहेत, बरोबर आहे? तर त्या सिमेंटच्या जंगलावरती

0: त्याच्यावर उपाय काय? आता आज आपण एवढ्या तर नुकत्याच आपण काय झालेलं आहे, वटपौर्णिमा झालेलं आहे, तर त्याच्यावरती मी एक कविता लिहिलो आहे, म्हणजे वडाचे मनोगत ह्या कवितेतून मी मांडलेलं आहे. वड म्हणाले बाईला, बाई एक झाड लाव. वड म्हणाले बाईला, बाई एक झाड लाव, पर्यावरणाची रक्षा करण्यास आता धाव. पर्यावरणाची रक्षा करण्यास आता धाव. दोरा बांधून वडाला कसे आयुष्य वाढेल, दोरा बांधून वडाला कसे आयुष्य वाढेल, दोरा बांधता बांधता जीव वडाचे काढेल, दोरा बांधता बांधता जीव वडाचे काढेल. वटपौर्णिमेला सखी दरवर्षी लाव झाड, वटपौर्णिमेला सखी दरवर्षी लाव झाड, तुझा करेल नवरा जगतांना रोज लाड, तुझा करेल नवरा जगतांना रोज लाड. फांदी वडाचे तोडून कुठे आनंद मिळेल, फांदी वडाचे तोडून कुठे आनंद मिळेल, झाड वडाचे लावता प्रदूषण दूर पळेल, झाड वडाचे लावता प्रदूषण दूर पळेल. वटपौर्णिमेला बाई फिरू नको गोल गोल, वटपौर्णिमेला बाई फिरू नको गोल गोल, झाडे लावून जपावे निसर्गाला अनमोल, झाडे लावून जपावे निसर्गाला अनमोल.
1: तुम्ही कविता लिहिता आणि आता आपण सुरुवातीलाच आपण असं बोललो की तुम्ही चारोळी हा प्रकार तुम्हाला जास्त भावतो, तर चारोळी या प्रकाराबद्दल काय सांगाल? चारोळी म्हणजे नक्की काय असतं?
0: हा, चारोळी म्हणजे चार ओळीचे छोटे काव्य असते. त्यामध्ये आशय, अर्थपूर्णता, नाद, लय हे या चारोळीमधून येत असते. हा, चारोळी लिहित असताना आपल्याला जाणवते की चार ओळीमधून भाव, गर्भ, आशय त्या चार ओळीतून आपल्याला पाहायला मिळते. तर मी जेव्हा पहिली चारोळी लिहिलो तर त्यावेळेस मला म्हणजे त्यातून एवढा सुंदर अर्थ अभिप्रेत झाला. त्याच्यानंतर पुढं जेव्हा मी चारोळी लिहिलो ते प्रेयसीवर लिहिलो, मग ते लिहित असताना मी काय म्हणतो पहा. चेहरा तुझा सुंदर मनात माझ्या भरले, चेहरा तुझा सुंदर मनात माझ्या भरले, मनास वाटले आता दुःख आपले सरले, मनास वाटले आता दुःख आपले सरले. म्हणजे ह्या चारोळीतून एकदम आशयबद्ध सहज सहज सुचते. आता आपण पाहतो आता जे आजकालची जी परिस्थिती आहे तरुणांची, की आता खूप काही मेहनत त्यांना करावं लागते, तर हे काय करावं लागते, स्वतःला झिजावं लागते. इतरावर विश्वास ठेवून चालत नाही, तर स्वतःचं विश्व आपण स्वतःच निर्माण करावं लागते. यावरती मी तुम्हाला एक चारोळी ऐकवतो. झिजता झिजता स्वतःला आपणच आपल्याला सावरावे, झिजता झिजता स्वतःला आपणच आपल्याला सावरावे, जीवन जगत असताना नेहमी, जीवन जगत असताना नेहमी आपल्याच लोकांना घाबरावे, जीवन जगत असताना नेहमी आपल्याच लोकांना घाबरावे. कारण आपण पाहतो आजकाल धोका कोणाकडून नाही, आपल्याच लोकांकडून आहे. म्हणून ही चारोळीमधून माझा हा विषय प्रतिपादित केलेला आहे. आता हे पर्यावरणावर एक चारोळी आहे, म्हणजे पर्यावरणाचं आपण जतन केलं पाहिजे. सदा सर्वांनी मिळून पर्यावरण जतन करावे, सदा सर्वांनी मिळून पर्यावरण जतन करावे, झाडे लावून भूतलावर जीवनात सप्तरंग भरावे, झाडे लावून भूतलावर जीवनात सप्तरंग भरावे. आणि असंच आणखी एक तुम्हाला प्रेयसीवर सखीवर ही चारोळी ऐकवतो. छोटीशी चारोळी आहे पण त्यातला अर्थ तुम्ही पहा. थांब जरा सखी करू नको घाई, थांब जरा सखी करू नको घाई, नुकसान होता रागवते आई, नुकसान होता रागवते आई.
1: कविता किंवा चारोळी लिहिण्यासाठी काही विशेष तयारी करावी लागते असं वाटतं का?
0: हो, निश्चित. काय होते, कविता किंवा चारोळी लिहित असताना काही जणांना जन्मजात प्रतिभा लाभलेली असते, तर काही जणांना कविता लिहित असताना तर आपल्याला वाचनाचा आधार घ्यावा लागतो. विविध विषयावरचं वाचन आपण जेव्हा करतो, वाचन केलं की आपल्याला सुचायला लागतं, विविध विषयावर सुचायला लागतं. कारण आपण वाचनाबरोबरच चिंतन मनन करत असतो आणि त्या चिंतनातूनच एखादा विषय आपल्या सहज पुढे येत असतो. मग ह्यातूनच आपल्याला आता ज्या पद्धतीने आपण पाहतो, बहिणाबाई चौधरी आहेत, त्यांना जन्मजात प्रतिभा लाभलेली होते. कारण त्यांनी कुठल्या शाळेत शिकायला गेलेले नव्हते, त्या काय वाचले, निसर्ग वाचले, माणसं वाचले, त्यातील दुःख त्यांनी पाहिलं आणि त्याच्यावर त्यांनी सहज स्फूर्तपणे, आपण पाहतो आजही त्यांच्या वेगवेगळ्या कवितेचा आपण आधार घेत असतो. जसं की अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताला

0: टक्के मग मी ये ते भाकर म्हणजे हे त्यांच्या कवितेचा आपण सहज आधार घेतो कारण ते कुठल्या शाळेत गेले नव्हते. आणि जेव्हा आता माझ्यासारखा जेव्हा कवी लिहितो तेव्हा मी वाचनाने हे सहज साध्य केले, अपाट वाचनाने सहज साध्य होते प्रतिभा, त्या पद्धतीने आपल्याला हे साध्य करता येते.
1: हे लिहिण्यासाठी आत्ताच तुम्ही सांगितलं की वाचनाची खूप गरज असते,
0: अत्यंत आवश्यक.
1: तर आपण सुद्धा बऱ्याच कविता कवींच्या कविता वाचल्या असतील. आपल्याला आवडता कवी कोणता?
0: मला आवडता माझा कवी कवी कुसुमाग्रज. जेव्हा त्यांची कविता आम्हाला चौथीच्या अभ्यासक्रमात होती तेव्हापासून मला त्यांच्या कविता खूप आवडतात कारण ते मानवतेवर, माणसांवर, विविध संकटांवर ते कविता लिहितात. आपण त्यांची एक कविता पावसाळा सुरू झाली की कणा ही कविता आपल्याला प्रत्येक ठिकाणी वाचायला भेटते. कसं म्हणजे सुरुवात ज्या कवितेची कसं आहे, वळखलत का सर मला पावसात आला कोणी, कपडे होते करदमलेले केसांवरती पाणी. म्हणजे हे पावसाळ्याचं चित्रण, मग त्यातून त्यांचं जे काही नुकसान झालेलं आहे, गंगा माई आली होती गेली घरट्यात राहून, हे जेव्हा आपल्याला म्हणजे ते पाहतो आपण, म्हणजे ह्या सगळ्या परिस्थितीचं वर्णन तिथं येताना दिसते. अशा पद्धतीनं मी जे चौथीमध्ये पहिल्यांदा त्यांची कविता वाचलं आणि जे लयबद्ध पद्धतीने म्हटलं त्या कवितेची तुम्हाला एक चार ओळी ऐकवतो. त्या कवितेचं शीर्षक आहे सागर.

0: हे मिळे ही कविता निसर्गावर आधारित आहे आणि ते वाचता क्षणीच माझ्या मनाला एवढं भावलं, म्हणजे ह्या निसर्गाचं चित्रण, म्हणजे सायंकाळची संध्या, म्हणजे हे वाहणारा समुद्र, हे खूप छान वाटलं मला. आणि हे तिथूनच मी या कवितेच्या प्रांताकडे वळलो, कविता वाचनाकडे वळलो.
1: सर, आपल्या कवितांमध्ये वेगळे वेगळे विषय तुम्ही घेता, तर तुम्ही आत्ता मला म्हणालात की तुमच्या काही कविता शेतीमातीवर आधारित आहेत, तर शेतीमातीशीच जोडलेला असा ऊस कामगार एक वर्ग आहे, तर तुम्ही त्यांच्या त्या विषयावर काही एखादी कविता लिहिलेली आहे का?
0: तांडा चाललेला चाललेला शेतकरी कामगारांच्या जीवनावर आधारित कविता आहे. ती कविता म्हणजे तुम्हाला तुम्हालाही आवडेल, श्रोत्यांनाही आवडेल निश्चितच. कामाच्या शोधात तांडा चाललेला चाललेला बघा कामा

मार कामा कसे जगावे जीवन हाती नसताना दाम कसे जगावे जीवन हाती नसताना दाम आहे हातावर पोट कसे पोसावे मुलांना आहे हातावर पोट कसे पोसावे मुला

मरावे शेवटचं कडवं आहे आणि हे कडवं त्यांच्या जीवनाची जी हालचाल आहे त्यांचं कोण त्यांच्याकडे लक्ष देते ह्यावर ते चित्रित करणार आहे. अशी कशी

0: रेखाली म्हणजे हे कविता जे आहे ऍक्च्युअली जे ऊसतोड कामगार आहेत आपण पाहतो त्यांची निश्चित कुठेही नाही. आज इथं झालं तर पुढच्या गावाला ते पाळ टाकणार आणि तिकडे ते ऊसतोडीला जाणार. म्हणजे त्यांच्या मुलांचं जे काही म्हणजे भरण पोषण पालन पोषण आहे ते व्यवस्थित होताना दिसत नाही, कारण त्यांनी शाळा कुठं शिकायचं
1: त्यांना
0: त्यांचं कुठलंच ठिकाण नसते. अशा पद्धतीचे ह्या कवितेतून मी म्हणजे फक्त चित्र पाहून ही कविता मी लिहिलेली आहे.
1: सर आत्ताच तुम्ही ऊसतोड कामगारांच्या प्रश्नावरतीच प्रकाश टाकणारी कविता तुम्ही ऐकवलीत. आता साधारण माणसाच्या जीवनाशी संबंधित असं काहीतरी विषय घेऊन तुम्ही काही कविता लिहिली आहे का?
0: हो निश्चित मॅडम, आपण खूप छान मला म्हणजे हे जे प्रश्न विचारलाय की माणसाच्या जीवनावर, खरंच माणसाचं जीवन कसं एक रंगमंच आहे. प्रत्येक जणांना खूप दुःख असते पण त्याला सामोरे जात असताना लोकांच्या हसत हसतच जावं लागते. कसं चाललंय म्हणतर बरं चाललंयच म्हणावं लागते. आतून खूप दुःख असते पण तरी आपल्याला बरंच चाललंय म्हणावं लागते. तर यावरती माझी एक कविता आहे जीवन एक रंगमंच, ती कविता तुम्हाला ऐकवतो आणि निश्चित प्रत्येक श्रोत्याला पण ते आवडेल कारण प्रत्येकाचं जीवन त्याच्यामध्ये चित्रित झालेलं आहे. मनातल्या मनात सारे दडपून चार चौघात बसावे लागते. मनातले मनात सारे दडपून चार चौघात बसावे लागते. कितीही दुःखी असले तरी चार चौघात हसावे लागते. कितीही दुःखी असले तरी चार चौघात हसावे लागते. मित्रांनो जीवन एक रंगमंच आहे, प्रत्येकाला नाटक करावे लागते. मित्रांनो जीवन एक रंगमंच आहे, प्रत्येकाला नाटक करावे लागते. दुःख सारे अंतर्मनात लपवून मुखावर हास्य खुलवावे लागते. दुःख सारे अंतर्मनात लपवून मुखावर हास्य खुलवावे लागते. जीवनाच्या रंगमंचावर सर्वांना हसण्याचे नाटक करावे लागते. जीवनाच्या रंगमंचावर सर्वांना हसण्याचे नाटक करावे लागते. मनातला हल्लकल्लोळ दडपून सुखी असल्याचे भासवावे लागते. मनातला हल्लकल्लोळ लपवून सुखी असल्याचे भासवावे लागते. कोणी नाही कोणाचा या स्वार्थी जगात स्वतःच स्वतःला सिद्ध करावे लागते. कोणी नाही कोणाचा या स्वार्थी जगात स्वतःच स्वतःला सिद्ध करावे लागते. जीवनातले दुःख सारे दूर करून स्वतःच स्वतःला सावरावे लागते. जीवनातले दुःख सारे दूर करून स्वतःच स्वतःला सावरावे लागते. जीवनात सुख दुःखाला सोबत घेऊन जगताना संघर्ष करावेच लागते. जीवनात सुख दुःखाला सोबत घेऊन जगताना संघर्ष करावेच लागते. सुख दुःखाच्या सागरातून प्रत्येकाला नाटक करतच प्रवास करावे लागते. सुख दुःखाच्या सागरातून प्रत्येकाला नाटक करतच प्रवास करावे लागते. अशी ही माझी जीवन एक रंगमंच कविता आहे.
1: खूप छान सर, आज तुम्ही इथे आलात आणि तुमच्या काही कविता आणि चारोळ्या आपल्या श्रोत्यांना ऐकवल्यात त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं मी आपले आभार मानते.
0: आपले मनापासून आभार, तुम्ही मला संधी दिलात, खूप खूप धन्यवाद.
1: नागेश बोंतेवाड यांचा साहित्य प्रवास आणि त्यांच्या काही कविता आपण ऐकल्यात.

0: श्रोते हो, कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे. मी अनुप्रिता भाले आपला निरोप घेते. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सुजित बनसोडे. ही छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.
1: हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. थोड्याच वेळात प्रादेशिक बात.
1: ताई, नोकरी मिळाली.
2: अरे वा, अभिनंदन. आता भरपूर शॉपिंग.
1: हो ताई, नवीन मोबाईल, जीन्स, जॅकेट.
2: थांबा राजपुत्र, पगारा आधीच खर्च.
1: इन्स्टंट कर्ज हे मिळतं ना.
2: आधी बजेट बनवायला शिक, मग खर्च कर.
1: पण ताई,
2: हे बघ, कमाईचा एक भाग नेहमी वाचवायला हवा. पण पार्टी देण्यापासून वाचणार नाहीस तू.
1: हो ताई, पार्टी माझी, बजेट तुझं.
2: अच्छा.
3: आरबीआय म्हणते
4: आर्थिक वागणं योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.

आकाशवाणी मुंबई अंकित आपटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नीट पेपर फुटी, राम मंदिर यासह विविध मुद्द्यांवरून झालेल्या गदारोळामुळे संसदेचं कामकाज पहिल्याच दिवशी दिवसभरासाठी तहकूब. देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी संसदेच्या कामकाजात सहभागी होण्याचं प्रधानमंत्र्यांचं आवाहन. काँग्रेस जनता पार्टीचा नवी दिल्लीत मोर्चा. केंद्रीय आरोग्य मंत्री JP नड्डा यांच्याबरोबर चर्चा. 67व्या आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाड स्पर्धेत भारतीय संघाला 2 सुवर्ण आणि 4 रौप्य पदकं. आणि समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातात 6 जणांचा मृत्यू. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या आजच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्षाच्या सदस्यांनी विविध मुद्द्यांवरून गदारोळ केल्यामुळे कामकाजात वारंवार व्यत्यय येत राहिला. यामुळे कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. अयोध्या राम मंदिर देणगी अपहार, नीट पेपर फुटी आणि इतर मुद्द्यांवरून दोन्ही सभागृहांमध्ये विरोधी पक्ष सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी केली, तसंच निषेधाचे फलक फडकावले. दोन्ही सभागृहांमध्ये सुरुवातीला दिवंगत सदस्यांना तसंच कतारचे दिवंगत अमीर शेख हमद बिन खलीफा अल थानी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शोकप्रस्ताव मांडण्यात आला. त्यानंतर लोकसभेत सभापतींनी प्रश्नोत्तराचा तास घेण्याचा प्रयत्न केला, मात्र काँग्रेस आणि समाजवादी पार्टीच्या सदस्यांनी निषेधाच्या घोषणा द्यायला सुरुवात केली. नंतर एकंदर 6 वेळा कामकाज तहकूब करावं लागलं. याच गदारोळात सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांची संख्या 34 वरून 38 पर्यंत वाढवण्याबाबतचं विधेयक कायदेमंत्री अर्जुनराम मेघवाल यांनी सादर केलं. या विधेयकाचा मसुदा केंद्रीय मंत्रिमंडळानं गेल्या मे महिन्यात मंजूर केल्यानंतर तर अध्यादेशाच्या आधारे नवीन न्यायाधीशांची नियुक्तीही झाली आहे. राज्यसभेतही गदारोळाचं दृश्य कायम होतं. पीठासीन अधिकाऱ्यांनी 2:30 वाजेपर्यंत 5 वेळा आणि नंतर दिवसभरासाठी कामकाज तहकूब केलं. सभागृहाच्या नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी आज झाला. सुष्मिता देव, पवन खेडा, सतीश पुनिया, सुखेंदू शेखर राय आणि जेम्स सांगमा यांचा त्यात समावेश होता. देशातल्या खासदारांनी देशाच्या विकासासाठी, देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी योगदान द्यावं आणि अधिवेशनाच्या कामकाजात सहभागी व्हावं असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी ते संसदेच्या परिसरात वार्ताहरांना संबोधित करत होते. गेल्या काही महिन्यांपासून जगात विविध ठिकाणी युद्धस्थिती आहे. इंधनाच्या किमती, पुरवठा आणि इतर वस्तूंच्या पुरवठा साखळीवर ताण येत आहे. त्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेसमोर आव्हानं आहेत. अशा परिस्थितीत भारतानं सर्वाधिक वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था हे स्थान कायम राखलं आहे असं ते म्हणाले.

0: ये पश्चिम एशिया का युद्ध एक बहुत ही बड़ा संकट का कारण रहा। पेट्रोल, डीजल, एलपीजी, फर्टिलाइजर, केमिकल्स, यानी हर विषय में अनेक बाधाएं, अनेक संकट आए। उसके बावजूद भी भारत 7.7% के ग्रोथ से दुनिया की मेजर इकोनॉमी में सबसे तेज गति से आगे बढ़ने वाला देश बन के रहा।
1: कॉक्रोच जनता पार्टीच्या दोन सदस्यांच्या शिष्टमंडळाने आज केंद्रीय आरोग्य मंत्री जगत प्रकाश नड्डा यांची भेट घेतली. पार्टीचे मुख्य प्रवक्ता सौरव दास आणि राष्ट्रीय प्रवक्ता आशुतोष रांका यांचा या शिष्टमंडळात समावेश होता. यावेळी त्यांनी मागण्यांचं पत्र नड्डा यांना दिलं. त्यात धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, वांगचुक यांची सुटका आणि नीट यूजी परीक्षा रद्द झाल्यानंतर आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबांना 1 कोटी रुपये आर्थिक मदत देण्याच्या मागणीचा समावेश आहे. त्यापूर्वी नवी दिल्लीत कॉक्रोच जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली जंतर मंतरहून संसदेपर्यंत मोर्चा काढण्यात आला होता. त्यामुळे परिसरातली सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली होती, तसंच मेट्रो स्थानकं बंद ठेवण्यात आली होती. गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. कॉक्रोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजित दिपके यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा दावा करणारं वृत्त दिल्ली पोलिसांनी फेटाळलं आहे. तसंच नवी दिल्लीतल्या सर्व आंदोलकांना शांतता राखण्याचं, संयम पाळण्याचं, शांतता आणि सुव्यवस्था राखण्याच्या कामात पोलिसांना सहकार्य करण्याचं आवाहन केलं आहे. दरम्यान विरोधी पक्षांचे खासदार, नागरी संघटनांचे प्रतिनिधी आणि विविध क्षेत्रातल्या मान्यवरांच्या प्रतिनिधीमंडळानं केलेल्या विनंतीवरून ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशनने जंतर मंतरवर सुरू असलेलं उपोषण समाप्त करत असल्याचं जाहीर केलं. मात्र आपल्या मागण्यांसाठी पावसाळी अधिवेशन सुरू असेपर्यंत देशव्यापी अभियान राबवणार असल्याची घोषणाही आंदोलनकर्त्यांनी केली. दिल्ली उच्च न्यायालयात आज सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीबाबत सुनावणी झाली. या दरम्यान न्यायालयानं सफदरजंग रुग्णालयाला वांगचुक यांचे वैद्यकीय चाचणी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. या अहवालात आजच्या रक्त नमुन्यांच्या विश्लेषणाचाही समावेश असावा असं मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती तेजस कारिया यांच्या पीठानं स्पष्ट केलं. वांगचुक यांना सरकारी रुग्णालयातून खासगी रुग्णालयात हलवण्यासाठी त्यांच्या पत्नी गीतांजली अंगमो यांनी याचिका दाखल केली होती. या याचिकेवर न्यायालय उद्या अंतिम निर्णय घेणार आहे. कॉक्रोच जनता पार्टीच्या मागण्यांच्या समर्थनार्थ आज राज्यातही विविध ठिकाणी मोर्चे काढण्यात आले, आंदोलन करण्यात आलं. दरम्यान मुंबई पोलिसांनी 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदी आदेश लागू केले आहेत. या काळात मिरवणुका, ध्वनिक्षेपक किंवा ध्वनिवर्धक उपकरणांचा वापर, बँड पथकं आणि फटाके फोडायलाही बंदी घालण्यात आली आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यात आज झालेल्या 2 रस्ते अपघातात एकंदर 7 जणांचा मृत्यू झाला. वर्धा जिल्ह्यात समृद्धी महामार्गाजवळ कार आणि ट्रक यांच्या धडकेत 6 जण ठार झाले. विरुळ गावाजवळ आज पहाटे 3 च्या सुमाराला एक ट्रक कारच्या मागच्या बाजूला धडकला. या अपघातामुळे महामार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली होती. मुंबईच्या मानखुर्द परिसरात आज सकाळी बेस्ट बस दुभाजकाला आदळल्याने झालेल्या अपघातात एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला, तर बसचा चालक आणि वाहकासह 7 जण जखमी झाले. वर्धा तालुक्यात रोठा इथं 12 वर्षांच्या मुलीवर झालेल्या बलात्कार आणि हत्येचं प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. या प्रकरणी विशेष सरकारी वकिलांची नेमणूकही होणार आहे. चीनमध्ये शांघाय इथं झालेल्या 67व्या आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाड स्पर्धेत भारतीय संघानं 2 सुवर्ण आणि 4 रौप्य पदकं जिंकली आहेत. सुवर्णपदक विजेत्यांमध्ये दिल्लीचा आरव गुप्ता आणि कर्नाटकचा एबेल जॉर्ज मॅथ्यू यांचा समावेश आहे, तर मुंबईची श्रेया मुंदडा, कर्नाटकचा भैरव मुरुगन, दिल्लीचा कणव तलवार आणि केरळची संजना फिलोचाको यांनी रौप्यपदकं जिंकली आहेत. यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना जाहीर झाला आहे. टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष रोहित टिळक यांनी आज वार्ताहर परिषदेत ही घोषणा केली. राष्ट्रीय सुरक्षा क्षेत्रातल्या विशेष योगदानासाठी डोवाल यांना हा पुरस्कार देत असल्याचं टिळक यांनी सांगितलं. स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र आणि 1 लाख रुपये असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. येत्या 1 ऑगस्ट रोजी केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते माजी आमदार डॉ कुमार सप्तर्षी यांच्यावर आज पुण्यात अंत्यसंस्कार झाले. 18 जुलै रोजी त्यांचं निधन झालं होतं. त्यांचं पार्थिव आज सकाळी कोथरूडच्या गांधी भवन इथं अंत्य

दर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं. अयोध्येतल्या राम मंदिरात देणग्यांचा अपहार झाल्याच्या आरोपांची चौकशी पुन्हा विशेष तपास पथकाकडे सोपवता येईल का याची चाचपणी करायला सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं आहे. या प्रकरणी प्रथमदर्शनी गुन्हा घडल्याचा निष्कर्ष उत्तर प्रदेश सरकारनं स्थापन केलेल्या विशेष तपास पथकानं आज दाखल केलेल्या स्थिती अहवालात काढला आहे. पुढचा तपास पोलिसांकडे असल्याचं

पुढचा तपास पोलिसांकडे असल्याचं सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयाला सांगितलं. पुढची सुनावणी येत्या 27 जुलैला ठेवली आहे. तोपर्यंत उत्तर प्रदेश सरकारनं पुढचा तपास विशेष तपास पथकाकडे देण्याबाबत निर्णय घ्यावा असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत आणि यांच्या नेतृत्वाखालच्या 3 सदस्यीय पीठानं सांगितलं. राज्य सरकारनं गंगाखेड अमरावती आणि कटोल इथल्या 115 कोटी रुपयांच्या सुधारित तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांना मंजुरी दिली आहे. परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेडमधलं श्री संत जनाबाई तीर्थक्षेत्र, अमरावतीमधलं श्री संत गाडगेबाबा समाधीस्थळ आणि नागपूर जिल्ह्यातल्या कटोल इथल्या श्री चक्रधर स्वामी मंदिर परिसराच्या कामाचा यात समावेश आहे. सरकारी कर्मचारी कर्तव्य बजावत असताना त्यांच्यावर होणारा कोणताही हल्ला खपवून घेतला जाणार नाही आणि दोषींवर कठोर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत अशी स्पष्ट भूमिका महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज नागपुरात मांडली. पुण्यातल्या मुद्रांक निरीक्षक मारहाण प्रकरणी पुणे पोलिसांनी तातडीनं कारवाई केली असून फरार आरोपींनाही लवकर अटक केली जाईल असं त्यांनी सांगितलं. हवामान. गेल्या 24 तासात कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. येत्या 2 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी तर विदर्भात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नीट पेपरफुटी, राम मंदिर यासह विविध मुद्द्यांवरून झालेल्या गदारोळामुळे संसदेचं कामकाज पहिल्याच दिवशी दिवसभरासाठी तहकूब. देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी संसदेच्या कामकाजात सहभागी होण्याचं प्रधानमंत्र्यांचं आवाहन. कॉक्रोच जनता पार्टीचा नवी दिल्लीत मोर्चा. केंद्रीय आरोग्यमंत्री JP Nadda यांच्याबरोबर चर्चा. 67व्या आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाड स्पर्धेत भारतीय संघाला 2 सुवर्ण आणि 4 रौप्य पदकं. आणि समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातात 6 जणांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: श्रोते हो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
1: आणि या निमित्ताने 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
0: उत्सव नवचैतन्याचा। वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार।
1: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर, यामिनी दळवी आणि रेशमा कारखालीस।
0: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरी वादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप।
1: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता
0: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभा देवी।
1: प्रवेश निशुल्क।
0: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण।
1: उत्सव नवचैतन्याचा।

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, नुकत्याच 72वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर झाले. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार हे भारत सरकारतर्फे देण्यात येणारे चित्रपट क्षेत्रातील अतिशय मानाचे पुरस्कार मानले जातात. हे पुरस्कार द्यायला 1954 सालापासून प्रारंभ झाला. पहिल्या वर्षीच म्हणजे 1954 साली श्यामची आई या मराठी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचं सुवर्ण कमळ मिळालं आणि मराठी चित्रपटसृष्टीने राष्ट्रीय पुरस्कारावर पहिल्या वर्षीच मोहर उमटवली. यंदाही मराठी चित्रपटांनी विविध श्रेणींमध्ये पुरस्कार मिळवले आहेत. याविषयी जाणून घेऊयात आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात. श्रोते हो, यंदाही 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये मराठी चित्रपटांनी आपल्या उत्कृष्ट कलाकृती, आशयघन कथा आणि दर्जेदार सादरीकरणाच्या बळावर मानाचा तुरा रोवला आहे. यंदा सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट म्हणून मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी, अहिल्यानगर इथल्या कलावंतांच्या हमसफर या मराठी लघुपटाला सर्वोत्कृष्ट लघुपट, घरत गणपती या चित्रपटातील नवसाची गौराई माझी या गाण्यासाठी अभय जोधपूरकर यांना सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचा, स्वरगंधर्व सुधीर फडके या चित्रपटासाठी योगेश देशपांडे यांना सर्वोत्कृष्ट पटकथा लेखकाचा, तसंच परत 41° मागावर या नॉन फीचर प्रकारात शिवपाल सिंग कांग यांना सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शनाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. श्रोते हो, मुक्काम पोस्ट बोंबिलवाडीचे दिग्दर्शक परेश मोकाशी म्हणाले की 1942 बॅकड्रॉपवर कॉमेडी करणं हे चॅलेंज होतं. बोंबिलवाडीच्या लोकांनी हिटलरला हरवलं ही कल्पनाच प्रेक्षकांना आवडली. हा पुरस्कार मराठी सिनेमाच्या प्रयोगशीलतेचा विजय आहे. या चित्रपटाचे निर्माते भरत चितोळे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं.
1: विवेक फिल्म्स निर्मित मराठी चित्रपट मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी याला 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मध्ये सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट हा मानाचा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला आहे. हा सन्मान आमच्यासाठी अभिमानाचा क्षण असला तरी त्याहून मोठी जबाबदारी पण आहे. हा पुरस्कार केवळ एका चित्रपटाचा व ठराविक व्यक्तीचा नाही तर तो या प्रवासात मनापासून सहभागी झालेला प्रत्येकाचा आहे. हमसे कलाकार, तंत्रज्ञ, संगीतकार, गायक, गीतकार, नृत्य निर्देशक, वेशभूषाकार, रंगभूषाकार, आमचे सर्व सहकारी, हितचिंतक आणि आमच्या या प्रवासावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा आहे. विवेक फिल्म्समध्ये आम्ही नेहमीच एक गोष्ट मानत आलो आहोत. चित्रपट हे केवळ

0: मनोरंजन नसते, ते आपल्या संस्कृतीचे, आपल्या माणुसकीचे आणि आपल्या सामूहिक भावविश्वाचे प्रतिबिंब असते. हा राष्ट्रीय पुरस्कार त्या विचारांचा सन्मान आहे. 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या माननीय प्रेक्षकांनी मुक्काम पोस्ट बोंबिलवाडीवर दाखवलेल्या विश्वासाबद्दल मी त्यांचाही मनपूर्वक ऋणी आहे. विवेक फिल्म्सची स्थापना करताना आम्ही एकच विचार मनाशी बाळगडला होता. चित्रपट हा केवळ मनोरंजनाचे माध्यम नसून तो आपल्या संस्कृतीचा, आपल्या माणसांचा आणि आपल्या समाजाचा भावविश्वाचा आरसा असतो. म्हणूनच आम्ही नेहमी अशा कथा निवडण्याचा प्रयत्न करतो ज्या प्रेक्षकांना मनोरंजन करतील. राष्ट्रीय पुरस्कार हा आमच्यासाठी शेवटचा टप्पा नाही, उलट अधिक जबाबदारीने काम करण्याची प्रेरणा आहे. पुढेही विवेक फिल्म्सच्या माध्यमातून मराठीसह भारतीय चित्रपटसृष्टीला अर्थपूर्ण, संवेदनशील आणि दर्जेदार चित्रपट देण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न कायम राहील.
1: श्रोते हो, ज्येष्ठ गायक संगीतकार सुधीर फडके यांच्या जीवनावर आधारित स्वरगंधर्व सुधीर फडके या चित्रपटाच्या पटकथा लेखनासाठी योगेश देशपांडे यांची निवड झाली. योगेश देशपांडे यांनी या चित्रपटाबद्दल बोलताना सांगितलं,
2: मला आनंद होतोय की नुकत्याच जाहीर झालेल्या 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट पटकथा लेखनाचा पुरस्कार मराठीकडे आलाय आणि तो मी लिहिलेल्या आपल्या मराठी सिनेमासाठी मिळालाय, याचा मला प्रचंड आनंद आहे, अभिमान आहे. स्वरगंधर्व सुधीर फडके हा चित्रपट मी लिहिला, दिग्दर्शित केला, 2024 साली तो प्रदर्शित झाला आणि त्याची तयारी साधारण मी 2.5-3 वर्ष रिसर्च आणि स्क्रीन प्लेवर काम करत होतो. ज्येष्ठ संगीतकार श्रीधरजी फडके यांच्याशी सातत्यानं विचारत होतो, बोलत होतो, काही दाखले शोधून काढत होतो. बाबूजींच्या साधारण 60-70 वर्षांचा प्रवास मांडायचा होता आणि त्यासाठी लागणारा आवश्यक जो रिसर्च असतो सिनेमासाठी, म्हणून तो खूप प्रामाणिकपणे मी करण्याचा प्रयत्न करत होतो. आणि त्यातनं फायनली एक दिवस असा आला की आता हे स्क्रिप्ट पूर्ण झालंय, ते फडके कुटुंबियांना सुद्धा आवडलंय, त्यांना मान्यता त्यांनी दिली आहे आणि कुठलीही अतिरिक्त क्रिएटिव्ह लिबर्टी वगैरे असं काहीही न ठेवता खूप छान पद्धतीनं ती बांधीव स्वरूपाची स्क्रिप्ट पूर्ण झाली. मग सुनील बर्वे असेल, मृण्मयी देशपांडे असेल, सागर तळाशीकर आहे, मिलिंद फाटक आहे, अपूर्वा मोडक आहे, ह्या सगळ्या लोकांनी काम उत्तम केलं होतं आणि तशी पात्र त्या व्यक्तिरेखा साकारण्यासाठी मला ते कलाकार मिळत गेले. आणि या सगळ्यांच्या, माझ्या तंत्रज्ञानाच्या, जे कोणी तंत्रज्ञ या चित्रपटासाठी काम करणारे होते त्या सगळ्यांच्या सहकार्यानं आणि जे विजन किंवा जे ऑब्जेक्टिव्ह माझं होतं हे फिल्म करण्याचं, ते करण्यासाठी सगळ्यांची खूप मोलाची मदत झाली असं मी म्हणेन. आणि म्हणूनच की काय, हा चित्रपट रसिक प्रेक्षकांपर्यंत यशस्वीरित्या पोहोचवण्यात सुद्धा आम्ही यशस्वी झालो. भारतासह इतर 5 देशांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. कारण बाबूजींचा चाहता वर्ग हा प्रत्येक पिढी मध्ये आहे आणि तो वय वर्ष साधारण 20 पासून पुढे 70-80 या ज्यांनी ज्यांनी बाबूजींना प्रत्यक्ष पाहिलंय, त्यांचं गीत रामायण प्रत्यक्ष ऐकलंय, अशा सगळ्या कालखंडातून जाणारा प्रेक्षक वर्गाचा एक थोडासा अंदाज घेत घेत घेत ही चित्रपट निर्मिती मी केली होती. आणि मला वाटतं त्याचं हे खरं यश आहे किंवा हे सगळ्यांच्या कष्टाचं हे यश आहे असं म्हणायला हरकत नाही. त्याबरोबरच अगदी म्हणजे लहानपणापासून घरात माझ्या हे खूप ऐकलं जायचं, बाबूजींचं गाणं, रेडिओवरची गाणी असतील किंवा टेप रेकॉर्डर असेल, या सगळ्या माध्यमांमधून ते आज झाली. आपण रियालिटी शो मध्ये सुद्धा बाबूजींची गाणी ऐकतो किंवा सोशल मीडिया सारख्या रील फॉर्मॅट मध्ये सुद्धा तरुण पिढी बाबूजींची गाणी गुणगुणताना दिसतात, याचं खरंच अभिमान वाटतो किंवा आनंद होतो. कारण तो ठेवा, ती संस्कृती, तो सांगीतिक ठेवा फार मोठा आहे जो बाबूजींनी गदिमांनी तयार केलाय. तर त्यामुळे त्या सगळ्या सांस्कृतिक ठेव्याला आपण पुनरुज्जीवित करू शकलो या चित्रपटाच्या माध्यमातून असं मला वाटतं. आणि राष्ट्रीय पुरस्कार मिळणं ही खरंच फार मोठी गोष्ट आहे, आपलं काम आणखी चांगलं व्हावं यासाठी प्रोत्साहन देणारी गोष्ट आहे, त्याबरोबरच चांगलंच काम आपल्या हातून घडावं असा एक संदेश देणारी ही गोष्ट आहे. आणि त्यासाठी प्रामाणिकपणे नक्की मी इथून पुढच्या प्रत्येक कलाकृतीमध्ये प्रयत्न करीन.
1: श्रोते हो, अहिल्यानगर सारख्या छोट्या शहरात सातत्याने लघुपटांची निर्मिती करणारे अभिजित दळवी यांच्या हमसफर या लघुपटाला पुरस्कार मिळाला. दळवी यांना दुसऱ्यांदा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. दळवी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
3: 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा झाली आणि हमसफर या आमच्या लघुपटाला बेस्ट शॉर्ट फिल्म हा पुरस्कार प्राप्त झालाय आणि त्यामुळं आमच्या सगळ्या कलाकारांमध्ये, सगळ्या टीम मध्ये एक आनंदाचं वातावरण आहे. आणि हा खरंतर आमच्या अहिल्यानगरच्या मातीतला लघुपट आहे आणि सगळ्यांची याच्यामागे खूप मोठी मेहनत आहे. खरंतर बऱ्याच दिवसापासून काहीतरी वेगळं करावं असं डोक्यात होतं. तर एखादं मुकपट ज्याच्यामध्ये संवाद कमी असतील अशी कुठली गोष्ट आपण करू शकतो असं मनामध्ये बऱ्याच दिवसापासून कथानक शोधत होतो. आणि बऱ्याच काळानंतर एक कथानक सापडलं, ते म्हणजे एक रेडिओ आणि आजोबांचं की

0: माझी एक मेमरी आजोबांची, माझे आजोबा पूर्वीच्या काळी एक ट्रान्झिस्टर वापरायचे, ज्याला रेडिओ आपण छोटा रेडिओ म्हणतो, आणि ते सकाळी उठल्यापासून जो सुरू व्हायचा तो रात्री उशिरापर्यंत तो चालायचा. त्याच्यावर राग असतील, भूपाळी असेल, त्याच्यानंतर मग दुपारी बातम्या असतील. एक दिवस तो मी रेडिओ लपवला आणि माझे आजोबा फार अस्वस्थ झाले की तो कुठे गेलाय. आणि मग जेव्हा घरच्यांच्या लक्षात आलं की मी तो लपवलाय, तेव्हा घरच्यांनी धपाटा दिला आणि सांगितलं दे परत. आणि मी आजोबांना जेव्हा तो रेडिओ परत दिला तेव्हा ते खूप खुश झाले. त्यांचं जे चेहऱ्यावरचं स्माईल होतं ना त्या रेडिओकडे बघून, ते मला आजही लक्षात आहे. मी लहान असताना समजत कमी होतं पण काही गोष्टी लक्षात राहतात आपल्या. आणि बऱ्याच वर्षांनी मी आता जेव्हा माझ्या गावी गेलो आणि जेव्हा मी तो रेडिओ बघितला तेव्हा मला ती मेमरी आठवली. आणि मग असं लक्षात आलं की खरंच अशी कथा ज्याला संवादाची गरज नाही ती मला त्या ठिकाणी सापडली. आणि त्यावरनं मी हमसफर हे कथानक डेव्हलप केलं. हमसफर म्हणजे थोडक्यात असं की प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये एक हमसफर असतो. मग कोणासाठी विचार असू शकतात, कोणासाठी मित्र असू शकतात, माणसं असू शकतात, कोणासाठी काही निर्जीव वस्तू सुद्धा हमसफर असू शकतात. एखादं जुनं घड्याळ असेल, जुनी सायकल असेल, तशी ही रेडिओ आणि आजोबांची गोष्ट आहे म्हणजे हमसफर. खर तर ह्या गोष्टीमध्ये आम्ही जेव्हा सुरुवात केली त्याच्यावर काम करायला तेव्हा पटकथा जेव्हा केली तेव्हा लक्षात आलं की ही संवादाविना होतीये. आणि ही जर संवादाविना होतीये तर आपण ह्याच्यामध्ये वेगवेगळे एक्सपेरिमेंट करूयात. आणि मग मी पहिल्यांदा हा भूमिका आजोबांची कोण करेल तर डोक्यात आलं की विजय पाटकर सरांसारखा चांगला माईम आर्टिस्ट कोणी नाही. कदाचित मी नेहमी म्हणतो की विजय पाटकर सर नसते तर आम्ही ही भूमिका दुसरं कोणी करू शकलं नसतं, ही शॉर्ट फिल्मही झाली असती कदाचित. तर विजय पाटकरांना विचारलं, त्यांनी अनेक सिनेमे केलेत, ऍड्स केल्यात, त्यांनी शॉर्ट फिल्म नव्हती केलेली. आणि त्यांनी ठरवलं की येस, आपण मी आवडली त्यांना आणि ते म्हटले मी 3 दिवस देतो आपण हे करूयात. मग ह्यामध्ये खरं सांगायची गोष्ट म्हणजे ह्यातले सगळे बाकीचे कलाकार जे आहेत ते सगळे अहिल्यानगरच्या मातीतले आहेत. पुष्कर तांबुळे आहे, प्रणित मेढे आहे, किरण डिडवाणी आहे, हे सगळे रंगभूमीवर काम करणार आहेत. कान्हा तिवारी आहे, प्रद्युम्न गायकवाड हा व्यावसायिक रंगभूमीवर काम करतो, विद्या जोशी आहेत, पूजा कानडे आहेत. तर या सगळ्या कलाकारांना मी घेऊन हे अहिल्यानगर एकांकिका स्पर्धा असेल, राज्य नाट्य स्पर्धा असेल, ह्यातले कलाकार आहेत, ह्यांना घेऊन हे मी सगळं बसवलं एकत्र. आणि खूप वर्कशॉप झाले ज्याच्यामध्ये मायमिंग आणि विदाउट डायलॉग परफॉर्मन्स कसे करता येतील याच्यावर काम केलं. ह्याच्यामध्ये ना आम्ही एरवी डायलॉगचे क्ल्यू असतात, आपण ऍक्शन म्हणतो आणि संवाद सुरू होतो आणि कटला संवादावर संपतो समजा, परंतु ह्यामध्ये संवाद असा काही भाग नव्हता. त्यामुळे आम्ही म्युझिकच्या बीट ठेवल्या होत्या, त्या म्युझिकल बीटवर आम्ही सगळे परफॉर्मन्स करून घेतले आणि त्या पद्धतीने हे शूट करत गेलो. आणि ह्याच्यामध्ये एकच कॅरेक्टर बोलतं अख्ख्या गोष्टीमध्ये, ते म्हणजे रेडिओ. बाकी सगळ्या माणसांचे व्हॉइसच नाहीयेत, कारण आजोबांच्या जवळ असलेली गोष्ट आहे रेडिओ. आणि वन डे वॉकमन येतो आणि रेडिओ मागे पडतो आणि मग रेडिओ त्यांच्या आयुष्यातनं निघून जातो आणि मग ती उणीव त्यांची कधी पूर्ण होत नाही. आणि मग ती रेडिओ मिळण्याची धडपड त्यांच्या आयुष्यातली, कारण कुठला रेडिओ नसून किंवा एक निर्जीव वस्तू नसून ती मेमरी आहे, त्यांची आठवण आहे. आणि मग त्यांना कशी सापडते आणि सापडल्यानंतर त्यांच्या आयुष्यामध्ये पुन्हा हरवलेल्या गोष्टी कशा येतात, हा सगळा प्रवास म्हणजे हमसफर आहे. आणि ह्या गोष्टी सगळ्या करताना फार एक्सपेरिमेंट करतात, म्हणजे कलाकृती बनवताना त्याचा एक उत्तम अनुभव आपण जेव्हा घेतो तेव्हाच तो उत्तम अनुभव स्क्रीनवर उतरतो आणि लोकांपर्यंत पोहोचतो. वेगवेगळ्या पद्धतीनं बऱ्याचशा फेस्टिवल्समध्ये या फिल्मला खूप चांगलं नाव मिळालं, बक्षिसं मिळाली लोकांकडनं, क्रिटिक्सकडनं, जजेसकडनं, त्याला फार छान प्रतिसाद मिळत होता. आणि त्यामुळे वाटत होतं की आपल्याला नॅशनल मिळू शकेल. जेव्हा नॅशनल ही फिल्म टाकली तर खरं तर असं माहिती नव्हतं की कधी नॅशनलचा निकाल येतो. राष्ट्रीय चित्रपटांची घोषणा ही अशी अचानक होते आणि अचानक झाल्यानंतर खूप फोन यायला सुरुवात होते. तर येणारे धडाधडा फोन आणि तो निकाल आता सुरू होतोय आपल्याला बघायचं याची एक वेगळी धाकधूक होती. आणि जेव्हा त्याच्यामध्ये नॉन फीचर फिल्म्सचे अवॉर्ड आधी घोषित होतात आणि आम्ही ते बघत होतो आणि बघताना बेस्ट शॉर्ट फिल्मला हमसफरचं नाव जेव्हा सांगण्यात आलं, त्याची घोषणा झाली, तो क्षण फार अप्रतिम होता. म्हणजे काही क्षण मनामध्ये कायमचं घर करून जातात आणि त्या आठवणी सुखाचे ठेव बनून जातात. तशी ही खरंच सुखाची ठेव आहे. जेव्हा हमसफर बेस्ट शॉर्ट फिल्म हे पुकारलं गेलं त्यावेळेस भयंकर आनंद झाला. आणि जेव्हा आमच्या सगळ्या टीमला कळलं त्यावेळेस अहिल्यानगर सारख्या ठिकाणी काम करणाऱ्या अनेक कलाकारांच्या कष्टाचा सोनं झालंय, कारण ह्याला आज राष्ट्रीय पुरस्कार मिळालाय. तर हा राष्ट्रीय पुरस्कार आम्हाला अजून चांगली ऊर्जा देईल, ज्यातनं आम्ही अजून चांगल्या कलाकृती करू.
1: श्रोते हो, नवज्योत बांदिवडेकर यांच्या पहिल्याच घरत गणपती या चित्रपटातील गाण्यासाठी अभय जोधपूरकर यांना सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचा पुरस्कार मिळाला. त्या गाण्याविषयी अभय जोधपूरकर म्हणाले,
2: नवसाची गौरी माझी हे खूपच स्पेशल सॉंग आहे. ज्याला हे रेकॉग्नेशन मिळालं तर मला खूप खूप आनंद होत आहे आणि हे ग्रॅटिट्यूड होत आहे की मी ह्या प्रोजेक्टशी जुळलो. 2 वर्षापूर्वी नवीन प्रोडक्शनची मला कॉल आला होता. नवज्योत जे डिरेक्टर आहे त्यांनी अप्रोच केला होता मला आणि त्यांनी सांगितलं की आम्ही मूवी करतात घरात गणपती आणि याच्यात गौरीचं एक आगमनचं गाणं आहे जे आपल्याला शूट करायचं आणि रेकॉर्ड करायचं, तर मला त्यांनी अप्रोच केला होता आणि ह्याचा म्युझिक खूप सुंदर दिला होता संकेत सानेनी. आणि वर्ड्स होते समीर सामंतचे. आणि ऑफकोर्स दिस प्रोजेक्ट खूप स्पेशल आहे माझ्याकरता, कारण घरी पण जेव्हा गौरी गणपती येतात तर मी नेहमीच घरी जाऊन सेलिब्रेट करायचो आणि सगळी फॅमिली एकत्र व्हायची आणि हे जे सेलिब्रेशनचा माहोल होतो त्याला एन्जॉय करायचं एक स्पेशल कोर मेमरी नेहमीच होती. तर हे जे गाणं जेव्हा रेकॉर्ड झालं आणि रिलीज झालं आणि फिल्म ऑफकोर्स खूप खूप

0: सुंदर झाली आणि पूर्ण टीमने आय थिंक सगळ्यांचा खूप बेस्ट फुट फॉरवर्ड दिला आहे आणि त्यामुळेच हा प्रोजेक्ट एवढा सुंदर झालाय आणि याला एवढं अप्रिसिएशन मिळालं, तर हे खूपच स्पेशल गोष्ट आहे की हा गाणा सगळ्यांच लाईव्ह मध्ये स्पेशल झालाय आणि ह्याला एवढं प्रेम मिळालं. त्याबद्दल पण मला खूप असं गौरव आणि आनंद वाटतं की सगळ्यांनी खूप खूप प्रेम दिला. गाण्याची रेकॉर्डिंग प्रोसेस पण खूप ब्युटिफुल होती. आधी आमचा की मध्ये एक कन्फ्युजन होतं की थोडा की खाली करायची की नाही, कारण माझ्या व्हॉइस टोनच्या करता थोडा हाय होतं गाणं. पण दुसऱ्या सेशन मध्ये आम्ही असं रिअलाइज केलं की हा की ऍक्च्युली परफेक्ट बसतोय आणि सुंदर झाली रेकॉर्डिंग आणि शूट झाला. शूट पण माझी मित्राने केला होता शैली आणि खूप खूप सुंदर सिनेमॅटोग्राफी एडिटिंग सगळं खूप छान झालंय. मी एंटायर कास्ट अँड क्रू च्या बरोबर हे ऍक्च्युली अवॉर्ड शेअर करतो, कारण स्वतःचा मी क्रेडिट नाही घेणार आहे, हे पूर्ण टीम होती ज्याच्यामुळे हे गाणं एवढे पॉप्युलर झाले आणि आजपर्यंत त्याचा रेकॉग्निशन आम्हाला मिळत आहे.
1: श्रोते हो, मराठी चित्रपट सृष्टीत वेगवेगळे प्रयोग आणि कल्पना हाताळल्या जात आहेत, याचच हे पुरस्कार द्योतक आहेत. मराठी चित्रपट सृष्टीच्या या यशस्वी वाटचालीला शुभेच्छा. राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सर्वांचं अभिनंदन करूयात. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनीमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य स्मिता दळवी, लेखन आणि समन्वय शिवानी जोशी आणि निवेदन रश्मी पाटकर.

0: नमस्कार मंडळी, आज सोमवार भारतीय सौर दिनांक 29 आषाढ़ 1948 अर्थात 20 जुलै 2026। श्रोते हो, सुरुवातीला हवामानाचा अंदाज। राज्यात सर्वत्र मॉन्सून सक्रिय आहे। येत्या 48 तासातही ठाणे, रायगड, पालघर इथे मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। आजच्या कार्यक्रमात सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना याविषयी राहुल नकाते यांची मुलाखत।
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार। आजच्या माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमात मी स्वप्निता शिंदे तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आजच्या आपल्या कार्यक्रमाचा विषय आहे सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना, आणि या संदर्भात आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत विभागीय कृषी सहसंचालक ठाणे येथील विभागीय सांख्यिक राहुल नकाते सर। सर, आजच्या कार्यक्रमात आपलं स्वागत।
2: धन्यवाद मॅडम।
1: सर, कार्यक्रमाच्या सुरुवातीला आम्हाला सांगा की सुधारित प्रधानमंत्री पीक विमा ही योजना चालू करण्यामागचा उद्देश काय आहे?
2: सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू करण्याचा मुख्य उद्देश आहे शेतकऱ्यांच्या पिकाला विम्याचे संरक्षण देणे। भारत हा कृषी प्रधान देश आहे आणि भारतामध्ये बहुतांश आपली जी शेती आहे ती निसर्गावर म्हणजेच मुख्यत्वे करून हवामानाच्या घटकावर अवलंबून आहे, आणि त्याच्यामध्ये पेरणीपासून ते काढणीपर्यंत या घटकांचा साधक तसाच बाधक परिणाम आपल्या शेतीवरती होत असतो। तर याचा विचार करूनच ही योजना आहे की जे शेतकरी आहेत ज्यांच्या शेतात

0: हवामान घटकांमुळे विपरीत परिणाम होऊन त्यांच्या उत्पादनामध्ये घट आली किंवा तफावत आली तर त्याचा त्या शेतकऱ्यांना लाभ मिळावा यासाठी ही पीक विमा योजना आहे.
1: बरं, आणि या योजनेला सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना असं का म्हटलं गेलंय?
0: आपल्या महाराष्ट्रामध्ये 2023-24 पासून सर्वसमावेशक पीक विमा योजना राबवली जात होती. त्याच्यामध्ये काय होतं तर प्रति हेक्टर 1 रुपया भरून जो आहे शेतकरी त्या योजनेमध्ये सहभागी होऊ शकत होता. परंतु आता जो आपला 3 जुलै 2026 जो शासन निर्णय आहे त्यानुसार आपल्या महाराष्ट्रामध्ये सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना राबवली जात आहे. याच्यामध्ये महत्वाचा बदल असा आहे की सुरुवातीला आपण 1 रुपया प्रति हेक्टर भरून जो शेतकरी सहभागी होत होता त्याच्याऐवजी त्याला आता त्याचा जो हिस्सा आहे पूर्ण तो भरावा लागणार आहे. आणि दुसरा महत्वाचा बदल म्हणजे याच्यामध्ये बाकीचे जे पॅरामीटर होते ते न राहता फक्त आता जी पेरणीपासून काढणीपर्यंत शेतकऱ्याचे नैसर्गिक आपत्ती कीड रोग यामुळे जे उत्पादनात येणारी घट आहे हा फक्त एकच महत्वाची जोखीम जी आहे ती या योजनेमध्ये समाविष्ट आहे.
1: बरं, या योजनेमध्ये कोणकोणते शेतकरी सहभागी होऊ शकतात?
0: या योजनेमध्ये अधिसूचित जे क्षेत्र आहे जे आपल्या शासन निर्णयामध्ये समाविष्ट आहे आणि अधिसूचित जी पिके आहेत ती पिके घेणारे सर्व शेतकरी या योजनेमध्ये सहभागी होऊ शकतात. त्याच्यामध्ये कर्जदार शेतकरी आहेत, बिगर कर्जदार शेतकरी आहेत. ही बिगर कर्जदार आणि कर्जदार या दोघांसाठी ऐच्छिक स्वरूपाची आहे, त्यामध्ये ते इच्छेनुसार भाग घेऊ शकतात. जर समजा कर्जदार शेतकरी आहे आणि त्याला या योजनेमध्ये भाग घ्यायचा नाहीये तर त्याने ते कमीत कमी 7 दिवस त्या बँकेला कळवलं पाहिजे की माझा विमा हप्ता कापू नका, मला या योजनेमध्ये सहभागी व्हायचं नाही. राहता राहिला प्रश्न कुळ शेती आणि भाडेपट्टे किंवा भाडेकराराने जे शेतकरी शेती करतात ते सुद्धा या योजनेमध्ये सहभागी होऊ शकतात. त्यांना जो त्यांचा नोंदणीकृत भाडेकरार आहे तो या पीक विमाचे जे संकेतस्थळ आहे त्यावरती तो नोंदवावा लागेल. आणि याच्यामध्ये कमीत कमी एका पिकासाठी तुमचं 10 गुंठ क्षेत्र असणं अनिवार्य आहे.
1: कोणत्या पिकांसाठी ही विमा योजना लागू आहे?
0: आपली जी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना आहे त्या योजनेमध्ये आपण तृणधान्य, कडधान्य, गळीत धान्य आणि नगदी पिके यासाठी ही योजना लागू आहे. याच्यामध्ये तृणधान्यामध्ये भात आहे, नाचणी आहे, ज्वारी, बाजरी, मका ही तृणधान्यातील पिके आहेत. तर कडधान्यामध्ये आहे तूर, मूग, उडीद आणि हरभरा. गळीत धान्यामध्ये याच्यामध्ये सोयाबीन आहे, भुईमूग आहे, तीळ आहे आणि कारळ आहे. आणि नगदी पिकांमध्ये कापूस आणि कांदा या पिकांचा यामध्ये समावेश आहे. तर या पिकांसाठी ती योजना लागू राहील. जिल्हा परत्वे पिकं जी आहेत ती बदलतात. उदाहरणार्थ आपल्या कोकण विभागामध्ये आपले 5 जिल्हे आहेत, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग. याच्यामध्ये ही योजना भात, नाचणी आणि पालघर जिल्ह्यामध्ये फक्त ही उडीद या पिकासाठी लागू आहे. खरीप, रब्बी आणि त्याच्यामध्ये उन्हाळी हंगाम ही येतो, या हंगामासाठी ही योजना लागू आहे. याच्यामध्ये काही रब्बी पिकं आहेत, म्हणजे काही पिकं आहेत की जी खरीपसाठीही आणि रब्बीसाठी पात्र आहे. एक उदाहरण म्हणून आपलं खरीप ज्वारी आहे, रब्बी ज्वारी आहे, खरीप कांदा आहे आणि रब्बी कांदा आहे. म्हणजे शेतकरी खरीप हंगामामध्ये त्या पिकासाठी लाभ घेऊ शकतात किंवा अर्ज करू शकतात आणि याच्यासाठी सुद्धा रब्बी हंगामासाठी सुद्धा ते अर्ज करू शकतात.
1: या योजनेची वैशिष्ट्य काय आहेत?
0: या योजनेमध्ये आपण पाहायला गेलं तर एक मॉडेल आहे कप आणि कॅप मॉडेल. याच्यामध्ये काय आहे तर हे जे संपूर्ण जी योजना आहे ती विमा कंपनी मार्फत राबवली जाते आणि याचे नुकसान भरपाईचं दायित्व हे विमा कंपनीचं आहे. पण ते कशा पद्धतीने असणार आहे तर कप अँड कॅप मॉडेल म्हणजे 80-110. याच्यामध्ये काय आहे, एक हंगाम आहे आणि एक जिल्ह्यांचा समूह आहे. त्या जिल्ह्यांच्या समूहामध्ये जेवढा पीक विमा हप्ता रक्कम जमा होईल त्याच्या 110% किंवा जो एकूण विमा संरक्षित रक्कम आहे त्याच्यावर एक बर्न कॉस्ट ही कन्सेप्ट आहे, त्यानुसार जो विमा हप्ता येईल याच्या 110% याच्यापेक्षा जी जास्त रक्कम असेल त्यानुसार विमा कंपनीला ते दायित्व 110% राहील. त्याच्यावरचं जे दायित्व आहे नुकसान भरपाईचं ते राज्य शासनाकडे राहील. तसेच

0: विमा हप्ता भरावा लागेल?
1: या योजनेमध्ये वेगवेगळ्या पिकांसाठी जी आहे विमा संरक्षित रक्कम जी आहे ती त्या पिकाच्या कर्जदारानुसार ठरवण्यात येते. याच्यामध्ये राज्यस्तरावरील जी पीक विमा समन्वय समिती आहे ती जी आहे ती ही विमा संरक्षित रक्कम निश्चित करते.
0: बरं,
1: याच्यामध्ये उदाहरणार्थ जे आहे कोकण विभागामध्ये आपल्याकडे ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हे 5 जिल्हे आहेत. याच्यामध्ये मुख्यत्वे करून भात, नाचणी ही पिकं घेतली जातात आणि पालघर जिल्ह्यामध्ये उडीद पिकाचा याच्यामध्ये समावेश आहे. ही पिकं खरीप हंगामासाठी आपल्या कोकण विभागामध्ये अधिसूचित आहेत. याच्यामध्ये आपला जो पूर्ण कोकण विभागामध्ये भात पीक जो आहे त्याच्यासाठी विमा संरक्षित रक्कम 65,000 रुपये आहे आणि नाचणी पिकासाठी जी रक्कम आहे ती 40,000 रुपये आहे. ही रक्कम जी आहे ती प्रति हेक्टरी आहे आणि जो आपण विमा हप्ता भरणार आहे तो ही प्रति हेक्टरी असेल. आपण मगाशी चर्चा केल्याप्रमाणे की या योजनेमध्ये समाविष्ट होण्यासाठी किमान 10 गुंठेची अट आहे. जर शेतकऱ्यांनी 10 गुंठे क्षेत्र नोंदवलं तर त्यानुसारच ती विमा संरक्षित रक्कम कमी होईल आणि विमा हप्ताही त्याचा कमी होईल. हे जे एकक आहे ते आपलं 1 हेक्टरसाठीच आहे. तर याच्यामध्ये उडीद पिकासाठी जो आहे तो 27,000 रुपये प्रति हेक्टरी ही विमा संरक्षित रक्कम झाली. या विमा संरक्षित रकमेवरच आपल्याला आपला जो आहे तो विमा हप्ता दर ठरतो. आपल्या शासन निर्णयानुसार खरीप हंगामासाठी विमा संरक्षित रकमेच्या 2% किंवा विमा कंपनी कोट करेल याच्यापैकी कमी जो असेल तो विमा हप्ता दर आपल्यासाठी ठरतो. त्याचप्रमाणे रब्बी हंगामासाठी 1.5% आहे आणि नगदी पिकांसाठी 5% आहे. उदाहरणार्थ आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये 65,000 रुपये आपली जी आहे विमा संरक्षित रक्कम आहे तर विमा कंपनीनं त्या जिल्ह्यासाठी 1% असा विमा हप्ता दर निश्चित केलेला आहे. तर त्याच्यामध्ये 65,000 च्या 1% म्हणजे 650 रुपये जो आहे तो शेतकऱ्याला 1 हेक्टरसाठी तो विमा हप्ता भरावा लागणार. हा विमा हप्ता हा खरीप हंगामासाठी असेल. खरीप हंगाम जो आहे तो आपला पूर्ण झाल्यानंतर जर देय नुकसान भरपाई असेल तर ती शेतकऱ्याला जी काही 65,000 आहे त्याच्या तुलनेमध्ये ती त्याला देय राहील. तशाच पद्धतीनं 27,000 जो आहे तो उडीदासाठीचा विमा संरक्षित रक्कम आहे. तर त्या कंपनीने पालघरमध्ये उडीदसाठी 2% जो दर आहे तो दिलेला आहे. त्या 2%नुसार 27,000 च्या 2% प्रमाणात तिथं तो जो आहे तो विमा हप्ता असेल. त्याचप्रमाणे बाकी जी पिकं आहेत आपली भात नाचणी आहे तो सर्वदूर आपला कोकण विभाग आहे त्याच्यामध्ये एकच विमा हप्ता रक्कम आहे आणि एकच विमा संरक्षित रक्कम आहे. बाकी आपण रब्बी हंगामासाठी पाहिलं तर रब्बी ज्वारी आहे त्याच्यासाठी 27,500 आहे. 27,500 ते 33,000 कारण जे बाजरीचं पीक आहे ते विविध जिल्ह्यामध्ये आहे, विविध त्यांचे कर्ज दर आहे, त्यानुसार त्यांचे जे विमा संरक्षित रक्कम आहे ती बदलते.
0: कोणत्या जोखमीकरता शेतकऱ्यांना पीक विमा देण्यात येईल?
1: याच्यामध्ये जी आपली सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना आहे याच्यामध्ये आपण एकच जोखीम जी आहे ती कव्हर करत आहोत. याच्यामध्ये काय आहे तर पेरणीपासून ते काढणीपर्यंत जे काय नैसर्गिक आपत्ती आहेत, पूर आहे, अतिवृष्टी आहे, त्यानंतर दुष्काळ असेल, भूस्खलन, कीड रोग, याच्यामुळे जे काही हंगामाच्या शेवटी उंबरठा उत्पादनाच्या तुलनेमध्ये जी काही घट येते त्यानुसार आपण त्यांना ते विमा नुकसान जे आहे ते देतो.
0: आणि या जोखमीमध्ये पीक नुकसान भरपाई ठरवण्याची पद्धत काय आहे?
1: आता याच्यामध्ये आपण एक सूत्र घेऊ आणि त्या सूत्राच्या ज्या संज्ञा आहेत त्या आपण समजून घेऊ. म्हणजे हे नुकसान भरपाई निश्चित कशी केली जाते हे आपल्याला समजेल. आता हे नुकसान भरपाई ठरवण्याचं एक सूत्र आहे उंबरठा उत्पादन वजा चालू वर्षाचे सरासरी उत्पादन भागिले उंबरठा उत्पादन गुणिले विमा संरक्षित रक्कम. आता आपण मगाशी चर्चा केली की विमा संरक्षित रक्कम काय आहे, ती कशी ठरवली जाते, तर ती विमा संरक्षित रक्कम ही एक त्याच्यामधली संज्ञा आहे. दुसरं आहे उंबरठा उत्पादन. तर उंबरठा उत्पादन काय आहे तर ते पीक आहे त्या पिकाचं त्याच हंगामातील मागील 7 वर्षांमधील जी सर्वोत्तम 5 वर्ष होती त्याचं जे सरासरी उत्पादन आहे गुणिले जोखीम स्तर. आता ही जोखीम स्तर काय संकल्पना आहे तर ती आपल्या शासन निर्णयामध्ये आपल्या सर्व पिकांसाठी आपण तो 70% ठेवलेला आहे जोखीम स्तर. तेवढी जोखीम तो शेतकरी चालून आपली शेती करतो. तर त्या जोखीम स्तराला गुणून जे उत्पन्न येईल त्याला आपण काय म्हणतो उंबरठा उत्पादन. आणि जे चालू वर्षाचं सरासरी उत्पादन, आता आपण हे चालू वर्षाचं सरासरी उत्पादन कसं काढतो तर आपल्याकडे याला एक शास्त्रोक्त पद्धत आहे त्याला आपण पीक कापणी प्रयोग म्हणतो. हे जे पीक कापणी प्रयोग आहेत हे जे आपले क्षेत्रीय कर्मचारी आहेत कृषी विभाग, महसूल विभाग व ग्राम विकास विभाग यांचे क्षेत्रीय कर्मचारी पीक कापणी प्रयोग शेतकऱ्यांच्या क्षेत्रावर घेतात. याच्यामध्ये रॅन्डम पद्धतीने ते प्लॉट निवडले जातात, ते क्षेत्र निवडलं जातं, त्याच्यावरती

सीसी एग्री ॲप हे जे आहे केंद्र सरकारचं जे ॲप आहे त्याच्या थ्रू आपण ते ऑनलाईन घेतो. ते GPS अनेबल्ड असतात, शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊनच ते प्रयोग तिथं घ्यावे लागतात. त्यावेळेस जी आपली विमा कंपनी आहे जी आपल्या विभागासाठी किंवा ती जिल्ह्यासाठी जी नेमून दिलेली आहे त्याचा प्रतिनिधीही तिथं उपस्थित असतो. तसेच ज्याच्या शेतावर ते ज्या शेतकऱ्याच्या शेतावर ते पीक कापणी प्रयोग घेतले जातात तो शेतकरीही तिथं उपस्थित असतो. असे ते पारदर्शक पीक कापणी प्रयोग घेतले जातात. त्यानुसार जे आपल्याला सरासरी उत्पादन मिळतं ते उत्पादन आपण चालू वर्षाचं सरासरी उत्पादन म्हणून घेतो.

0: जिल्ह्यासाठी असेल तिथून ते शेतकरी त्या विमा कंपनीच्या संकेतस्थळावरून नोंदणी करू शकतात. क्रॉप इन्शुरन्स ॲप आहे आणि एड AIDE नावाचं एक ॲप आहे, याच्या माध्यमातून बिगर कर्जदार शेतकरी जे आहेत ते योजनेत थेट सहभागी होऊ शकतात. याच्यामध्ये जे कर्जदार शेतकरी आहेत त्यांनी आपण मगाशी आपण बोलल्याप्रमाणे की त्यांनी ते बँकेमधून त्यांनी योजनेसाठी नोंदणी करायची. या योजनेसाठी अर्ज सादर करताना काही महत्वाची कागदपत्रे आहेत, 7/12 उतारा आहे, त्यानंतर शेतकऱ्याचं आधार कार्ड आहे, त्यानंतर पेरणी घोषणापत्र आहे आणि बँक खात्याचे तपशील आहेत, म्हणजे जर त्याला नुकसान झालं तर त्याच्या खात्यामध्ये ती रक्कम जमा होण्यासाठी त्याचे बँक खात्याचे तपशील आहेत.
1: भाडेपट्ट्यावर ज्याची शेती आहे तर त्या लोकांसाठी कसं असेल?
0: हो, त्या लोकांसाठी मग तो जो नोंदणीकृत भाडे करार आहे किंवा भाडेपट्टा आहे तो ते संकेतस्थळावरती ते नोंदवू शकतात. आणि सर्वात महत्वाचं काय आहे तर शेतकरी ओळखपत्र क्रमांक तोही त्या शेतकऱ्याकडे असला पाहिजे. आणि ह्या सर्व माध्यमं आहेतच, तसंच आपलं जे जनसुविधा केंद्र आहे CSC आपण ज्याला कॉमन सर्व्हिस सेंटर म्हणतो, यांच्या मार्फत आपण ऑनलाईन पद्धतीने कुठल्याही शुल्काशिवाय पीक विमा अर्ज आपण दाखल करू शकतो. आपले जे शासनामार्फत हे जे कॉमन सर्व्हिस सेंटर आहेत त्यांना शासन जे आहे ते प्रत्येक विमा अर्जामागं जी आहे ती रक्कम देत असतं, त्यामुळे शेतकऱ्यांनी विनाशुल्क CSC मार्फत अर्ज भरावेत. कर्जदार शेतकरी आहेत त्यांच्या बाबतीमध्ये जो हप्ता जो आहे विमा हप्ता तो थेट त्यांच्या बँकेमार्फत जो आहे कापला जाईल.
1: बरं, आणि त्यांना इच्छा नसेल या विम्यामध्ये सहभागी होण्याची तर
0: आपण मगाशी चर्चा केल्याप्रमाणे 7 दिवस अगोदर त्यांनी त्या बँकेला तसं कळवायचं आहे की मला या योजनेमध्ये सहभागी व्हायचं नाही, माझा हप्ता कापला जाऊ नये, तर ती बँक त्याच्यामध्ये त्यांना सहभागी करून घेणार नाही.
1: या योजनेत भाग घेण्यासाठीची मुदत काय आहे?
0: आता या योजनेमध्ये भाग घेण्यासाठी खरीप, रब्बी आणि उन्हाळी त्या तिन्ही हंगामासाठी वेगवेगळ्या मुदती आहेत. याच्यामध्ये खरीप हंगामासाठी 31 जुलै 2026 ही मुदत आहे, रब्बी हंगामासाठी 15 डिसेंबर 2026 म्हणजे या वर्षासाठीची 15 डिसेंबर 2026 असेल, आणि केवळ ज्वारीसाठी जी आहे ती थोडी अगोदर म्हणजे 30 नोव्हेंबर 2026 अशी अंतिम मुदत आहे. उन्हाळी पिकांसाठी जी आहे ती 31 मार्च ही अंतिम मुदत असणार आहे. आणि यावर्षीचं आपण पाहतोय की अल्निनोची परिस्थिती आहे, शेतकऱ्यांचे आपलं जे पावसाचा खंड असेल किंवा पावसाचे जे आगमन आहे आपले मान्सूनचे ते उशिरा झाले आहे, पुढे जाऊन खंड पडू शकतो, त्यामुळे ह्या सर्व गोष्टींचा जो आहे तो विपरीत परिणाम आपल्या शेती पिकांवर होणार आहे, त्याच्या उत्पादनावर होणार आहे, त्यामुळं ती जी घट येणार आहे त्या घटीपासून जर शेतकऱ्यांना थोडासा दिलासा द्यायचा असेल तर शेतकऱ्यांनी त्या योजनेमध्ये सहभागी व्हावं अशी कृषी विभागाची सर्व शेतकऱ्यांना अर्जदारांना आव्हान आहे.
1: सर, आजच्या कार्यक्रमात आलात आणि सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना या संदर्भात आमच्या सर्व श्रोत्यांना खूप छान माहिती दिली, त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि सर्व शेतकरी बांधवांतर्फे आपले खूप खूप आभार.
0: धन्यवाद.

लता मंगेशकर आणि हेमंत कुमार यांनी गायलेल्या या गाण्याबरोबरच श्रोते हो आजचा माझा वार माझा शिवार कार्यक्रम संपला. या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव यांच्यासह मी सुलभा सौमित्र आपला निरोप घेते. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 6:40 कृषीवाणी कार्यक्रमात. नमस्कार.

0: श्रोते हो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
1: आणि या निमित्ताने 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
0: उत्सव नवचैतन्याचा। वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार।
1: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर, यामिनी दळवी आणि रेशमा कारखालीस।
0: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरी वादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप।
1: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता
0: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभा देवी।
1: प्रवेश निःशुल्क।
0: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण।
1: उत्सव नवचैतन्याचा।

0: श्रोते हो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
1: आणि या निमित्तानं 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा
0: उत्सव

0: नवचैतन्याचा. वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार.
1: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर, यामिनी दळवी आणि रेशमा कारखालीस.
0: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरी वादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप.
1: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता
0: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभा देवी.
1: प्रवेश निशुल्क.
0: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण.
1: उत्सव नवचैतन्याचा.

0: रात्रीचे 8:05 झाले. आता राष्ट्रीय मराठी बातमीपत्र
1: आकाशवाणी मुंबई. सूर्यकांत आवटे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नीट पेपरफुटी, राम मंदिर यासह विविध मुद्द्यांवरून झालेल्या गदारोळामुळे संसदेचं कामकाज पहिल्याच दिवशी दिवसभरासाठी तहकूब. देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी संसदेच्या कामकाजात सहभागी होण्याचं प्रधानमंत्र्यांचं आवाहन. कॉक्रोच जनता पार्टीचा नवी दिल्लीत मोर्चा. केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांच्याशी चर्चा. पावसामुळे जम्मू काश्मीरमध्ये 2 दिवसात 23 जणांचा मृत्यू. उत्तराखंडमध्ये 4 धाम यात्रा स्थगित. आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या मोल्दोवा दौऱ्यात द्विपक्षीय संबंध दृढ करण्याबाबत सहमती. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या आजच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्षाच्या सदस्यांनी विविध मुद्द्यांवरून गदारोळ केल्यामुळे कामकाजात वारंवार व्यत्यय येत राहिला, त्यामुळे कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. अयोध्या राम मंदिर देणगी अपहार, नीट पेपरफुटी आणि इतर मुद्द्यांवरून दोन्ही सभागृहांमध्ये विरोधी पक्ष सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी केली, तसंच निषेधाचे फलक फडकावले. आजच्या कामकाजाविषयी अधिक जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधीकडून.
2: दोन्ही सभागृहांमध्ये सुरुवातीला दिवंगत सदस्यांना तसंच कतारचे दिवंगत अमीर शेख हमद बिन खलीफा अल थानी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शोकप्रस्ताव मांडण्यात आला. त्यानंतर लोकसभेत सभापतींनी प्रश्नोत्तराचा तास घेण्याचा प्रयत्न केला, मात्र काँग्रेस आणि समाजवादी पार्टीच्या सदस्यांनी निषेधाच्या घोषणा द्यायला सुरुवात केली. नंतर एकंदर 6 वेळा कामकाज तहकूब करावं लागलं. याच गदारोळात सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांची संख्या 34 वरून 38 पर्यंत वाढवण्याबाबतचं विधेयक कायदेमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी सादर केलं. या विधेयकाचा मसुदा केंद्रीय मंत्रिमंडळानं गेल्या मे महिन्यात मंजूर केल्यानंतर अध्यादेशाच्या आधारे नवीन न्यायाधीशांची नियुक्तीही झाली आहे. राज्यसभेतही गदारोळाचं दृश्य कायम होतं. पीठासीन अधिकाऱ्यांनी 2:30 5 वेळा आणि नंतर दिवसभरासाठी कामकाज तहकूब केलं. सभागृहाच्या नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी आज झाला. सुष्मिता देव, पवन खेडा, सतीश पुनिया, सुखेंदू शेखर राय आणि जेम्स सांगमा यांचा त्यात समावेश होता.
1: पेट्रोलमध्ये 20% जास्त इथेनॉल मिसळण्याचा कोणताही निर्णय घेतलेला नाही, अशी माहिती सरकारनं आज राज्यसभेत लेखी उत्तरात दिली. सखोल वैज्ञानिक आणि तांत्रिक संशोधन आणि सर्व संबंधितांशी तपशीलवार चर्चा करूनच भविष्यात याबाबत

0: मिले, हर विचार को सम्मान मिले, ये संसद की हमारी भूमिका है। मैं सभी सांसदों से बढ़ चढ़ करके इस सदन में हिस्सा लेने के लिए निमंत्रित करता हूं।
1: कॉक्रोच जनता पार्टीच्या दोन सदस्यांच्या शिष्टमंडळानं आज केंद्रीय आरोग्यमंत्री जगत प्रकाश नड्डा यांची भेट घेतली। पार्टीचे मुख्य प्रवक्ता सौरव दास आणि राष्ट्रीय प्रवक्ता आशुतोष रांका यांचा या शिष्टमंडळात समावेश होता। यावेळी त्यांनी मागण्यांचं पत्र नड्डा यांना दिलं, त्यात धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, वांगचुक यांची सुटका आणि नीट यूजी परीक्षा रद्द झाल्यानंतर आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबांना 1 कोटी रुपये आर्थिक मदत देण्याच्या मागणीचा समावेश आहे। त्यापूर्वी नवी दिल्लीत कॉक्रेज जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली जंतरमंतरपासून संसदेपर्यंत मोर्चा काढण्यात आला होता, त्यामुळे परिसरातली सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली होती, तसंच मेट्रो स्थानकं बंद ठेवण्यात आली होती। गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला। कॉक्रोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजित दिपके यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा दावा करणारं वृत्त दिल्ली पोलिसांनी फेटाळलं आहे। तसंच नवी दिल्लीतल्या सर्व आंदोलकांना शांतता राखण्याचं, संयम पाळण्याचं, शांतता आणि सुव्यवस्था राखण्याच्या कामात पोलिसांना सहकार्य करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे। दरम्यान विरोधी पक्षांचे खासदार, नागरिक संघटनांचे प्रतिनिधी आणि विविध क्षेत्रातल्या मान्यवरांच्या प्रतिनिधीमंडळानं केलेल्या विनंतीवरून ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशननं जंतर मंतरवर सुरू असलेलं उपोषण समाप्त करत असल्याचं जाहीर केलं आहे। मात्र आपल्या मागण्यांसाठी पावसाळी अधिवेशन सुरू असेपर्यंत देशव्यापी अभियान राबवणार असल्याची घोषणा या आंदोलनकर्त्यांनी केली आहे। दिल्ली उच्च न्यायालयात आज सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीबाबत सुनावणी झाली। या दरम्यान न्यायालयानं सफदरजंग रुग्णालयाला वांगचुक यांचे वैद्यकीय चाचणी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत। या अहवालात आजच्या रक्त नमुन्यांच्या विश्लेषणाचाही समावेश असावा असं मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती तेजस कारिया यांच्या पीठानं स्पष्ट केलं। वांगचुक यांना सरकारी रुग्णालयातून खाजगी रुग्णालयात हलवण्यासाठी त्यांच्या पत्नी गीतांजली अंगमो यांनी याचिका दाखल केली होती। या याचिकेवर न्यायालय उद्या अंतिम निर्णय घेणार आहे। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। सततधार पावसामुळे जम्मू काश्मीरमध्ये आलेला महापूर तसंच भूस्खलनाच्या दुर्घटनांमध्ये आज 11 जणांचा मृत्यू झाला, त्यामुळे गेल्या 2 दिवसात मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा 23 पोहोचला आहे। पूंछ तसंच राजौरी जिल्ह्यातले 7 नागरिक बेपत्ता असून अनेक नागरिक जखमी झाले आहेत। जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी पावसाशी संबंधित दुर्घटनांमुळे मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांना 6 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे। आपत्तीग्रस्त नागरिकांना तात्काळ मदत करून तिथल्या पायाभूत सुविधा शीघ्रगतीनं पूर्वपदावर आणाव्यात अशा सूचना नायब राज्यपाल मनोज सिंह यांनी आढावा बैठकीत दिल्या। मुसळधार पावसामुळे उत्तराखंडमधली चारधाम यात्रा प्रशासनानं स्थगित केली आहे। हिमाचल प्रदेशमध्येही पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे। दरम्यान आसामच्या पूर्व भागात पुरामुळे बाधित झालेल्या नागरिकांच्या मदतीसाठी भारतीय लष्करानं मदतकार्य सुरू केलं आहे। या पुरामुळे 298 गावातल्या 57,000 अधिक नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे। अयोध्येतल्या राम मंदिरात देणग्यांचा अपहार झाल्याच्या आरोपांची चौकशी पुन्हा विशेष तपास पथकाकडे सोपवता येईल का याची चाचपणी करायला सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं आहे। या प्रकरणी प्रथमदर्शनी गुन्हा घडल्याचा निष्कर्ष उत्तर प्रदेश सरकारनं स्थापन केलेल्या विशेष तपास पथकानं आज दाखल केलेल्या स्थिती अहवालात काढला आहे। पुढचा तपास पोलिसांकडे असल्याचं सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयाला सांगितलं आहे। पुढची सुनावणी येत्या 27 जुलैला ठेवली आहे। तोपर्यंत उत्तर प्रदेश सरकारनं पुढचा तपास विशेष तपास पथकाकडे देण्याबाबत निर्णय घ्यावा असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालच्या 3 सदस्यीय पीठानं सांगितलं। राम मंदिर देणगी गैरव्यवहारानंतर श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टनं देणगी मोजण्यासाठी नवीन पथक नेमलं आहे। स्टेट बँक ऑफ इंडियाच्या थेट देखरेखीखाली 2 शिफ्टमध्ये रोकड मोजणीची प्रक्रिया कालपासून सुरू झाली आहे। ट्रस्टनं शोभनाथ मिश्रा यांची मोजणी प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे। संपूर्ण प्रक्रियेवर कडक नजर ठेवण्यासाठी 4 निरीक्षक तैनात करण्यात आले आहेत। तसंच मोजणीचा दैनिक अहवाल सादर करण्याची मुख्य जबाबदारी ट्रस्टचे सुरक्षा प्रभारी KK यांच्याकडे सोपवण्यात आले आहे। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि मोल्दोवाच्या राष्ट्रपती माया सांडू

0: यांनी आज विविध क्षेत्रांमध्ये द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करायला सहमती दर्शवली. व्यापार आणि गुंतवणूक, कृषी, आरोग्यसेवा, नवीकरणीय ऊर्जा, सार्वजनिक पायाभूत सुविधा, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि नवोन्मेष यांच्यासह अनेक क्षेत्रांचा त्यात समावेश आहे. चिशिनऊ इथं झालेल्या या भेटीत दोन्ही नेत्यांनी अधिक व्यापार आणि गुंतवणुकीला प्रोत्साहन देणं, पुरवठा साखळी मजबूत करणं आणि व्यावसायिक समुदायांमध्ये अधिक घनिष्ठ संबंधांना प्रोत्साहित करण्यावर सहमती दर्शवली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नीट, पेपरफुटी, राम मंदिर यासह विविध मुद्द्यांवरून झालेल्या गदारोळामुळे संसदेचं कामकाज पहिल्याच दिवशी दिवसभरासाठी तहकूब. देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी संसदेच्या कामकाजात सहभागी होण्याचं प्रधानमंत्र्यांचं आवाहन. काँग्रेस जनता पार्टीचा नवी दिल्लीत मोर्चा. केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नड्डा यांच्याशी चर्चा. पावसामुळे जम्मू काश्मीरमध्ये 2 दिवसात 23 जणांचा मृत्यू. उत्तराखंडमध्ये 4 धाम यात्रा स्थगित. आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या मोल्दोवा दौऱ्यात द्विपक्षीय संबंध दृढ करण्याबाबत सहमती. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 वाजलेले आहेत आणि आता प्रसारित करीत आहोत लोकसंगीत. आजचे कलाकार आहेत विठ्ठल, किसन बोडगर आणि सहकारी.

0: अरे जसा लाया पोती त्या त्या पद्धतीने तुकाराम महाराजा अभंगाच्या वया मात्रा
1: एवढंच काय महाराज ज्ञानेश्वर माऊलीचा सोपान मुक्ताबाईचा सुद्धा या विठ्ठल पंताचा छेळ केला होता त्या वेळेला
0: अगदी या मार्तंड लोकांनी बरं का
1: विठ्ठल रुक्माईचं लगीन झालं
0: आणि त्या वेळेला
1: विठ्ठल देवान काय बोलत होता आपल्या रुक्मिणीला
0: स्वतःच्या पत्नीला विठ्ठल देव काय लागला होता बोलायला
1: राणे माझं परपंचात मनरामात नाही
0: लगीन झाली गोष्ट खरे पण परपंच करण्याची इच्छा आहे माझी
1: संन्यास घ्यावा कुठल्या तरी जंगलात जावा तपश्चर्या करावा
0: आणि कुठली तरी तीर्थयात्रा करावं बरं का
1: म्हणून त्या वेळेला विठ्ठल देवा अगदी

0: विठ्ठल देवाला
1: काय बोलतोदा त्या वेळेला
0: विठ्ठल देवा लग्न कारण करून परत संन्यास घेणार अगदी
1: ही सोबत नाही वर्गात तुला मानत नाही
0: शास्त्राला मान्य नाही देवधर्माला सुद्धा मान्य नाही
1: स्वतः तिरुपती वाला बोलतो विठ्ठलाला स्वतः झाशीच्याला
0: तू चित्र होऊन अजून फेडलेला नाही तू सरळ जायचं आपला परपंचाला सुरुवात कर म्हणून सांगितलं
1: एवढं सांगताना कोण बोललं विठ्ठलाला काय लागलं त्या गुरुला बोलायला
0: एकदा मी संन्यास घेतला देवा अगदी होती गंगा नदीला मिळल्यानंतर
1: काय होईल बरा
0: परत उलटी कधी होती का गुरुराया
1: स्वतः विठ्ठल लागला बोलायला त्या जागेला
0: कशासाठी मला अगदी पाठवता परपंचा त्या वेळेला
1: एवढं म्हणताना तिरुपती वल्लू काय बोलतो विठ्ठलाला
0: माझी आज्ञा म्हणून परपंचा कर्जा जा म्हणून सांगितलेलं होतं
1: एवढं सांगताना
0: विठ्ठल देव गुरुचा ऐकून जे ना
1: निघून कुठं बरा
0: निघून चालला

0: संन्यास घेणं शास्त्राला मान्य नाही, देवाधर्मापाशी मान्य नाही म्हणून सांगितलं.
1: म्हणून गुरुनं सांगितलं म्हणून स्वतः गेला,
0: स्वतः प्रपंचाला सुरुवात दोघांनी मिळून केल्याने असायला प्रपंच केल्यापासून
1: काय झालं देवा.
0: सोपान मुक्ताबाय ज्ञानेश्वर निवृत्ती
1: स्वतः विठ्ठल देवाला चार मन झाले त्या वेळेला.
0: विचार तो केला मनाला कोणता प्रकार झाला होता आनंदी देवाला.
1: कोणता झाला देवा.
0: विठ्ठल रुक्मिणीला अगदी सोपान मुक्ताबाईला निवृत्ती ज्ञानेश्वराला.
1: अरे
0: छेळ त्याचा.

0: मला
1: कुठल्या मंदिरात जाऊ द्यायचं नाही,
0: कुठल्या माणसात त्याला बसू द्यायचं नाही,
1: कुठल्या हिरीवर पाणी भरू द्यायचं नाही, असा नेम ठरवला होता धर्म मार्तंडाने आळंदीच्या लोकांनी.
0: आणि त्या वेळेला
1: स्वतः विचार तो केला मनाला.
0: आणि या विठ्ठलाने
1: चार बाळा संतीला घेतले, विठ्ठल रुक्माची जोडी
0: अगदी निगुरकुंड

0: झालेलं होतं झोपडे उभा केलते त्या शेतबेटावर
1: आणि देऊन तो लागले होते काढायला शेतबेटाला
0: दहा दिवसापासून शिती सुराचं दर्शन नाही
1: होय होय
0: आंघोळी नाही ह्या वेळेला
1: विचार केला मनाला ज्ञानेश्वर माऊलीन त्या वेळेला
0: संचार घेतला हातामध्ये आपल्या खांद्यावर टाकून ज्ञानेश्वर
1: माऊलीने काय केलं

0: ठेवायला जावंशी ना,
1: आपला संचार धरणीला ठेवला होता,
0: अगदी ठेवंशी ना,
1: आंघोळीसाठी स्नानासाठी अगदी ढोवामध्ये गेल्यानंतर
0: स्वतः ज्ञानेश्वर माऊली पाण्यामध्ये जाऊंशी ना,
1: एवढ्यात काय झालं त्या वेळेला,
0: कोणता प्रकार घडला देवा,
1: धर्म मारतण मोरेश्वर काका,
0: मोरेश्वर काका अगदी नेत्रानं बघायला
1: त्या ढोवामध्ये आंघोळी करत होता, आंघोळी करता करता पाहिलं होतं ज्ञानेश्वराला,
0: अगदी पाहूंशी ना,
1: काही बोलत होता त्या मेळाला,
0: काही लागला बोलायला,
1: अरे संन्याशाच्या कार्तिया,
0: अरे संन्याशाच्या मुला,
1: तू कशाला आलास ह्या ठिकाण्याला,
0: आणि आंघोळी करायची तुझी लाकी नाही बरं ह्या जागेला,
1: इंद्रानी बाटवाची ठरवली का काय तुम्ही ह्या वेळेला,
0: स्वतः मोरेश्वर काका बोलतो ज्ञानेश्वर माऊलीला,
1: सत्ययुगाला काय केलं होतं ज्ञानेश्वरान,
0: काय केलं देवा,
1: हो विठ्ठलाचा ज्ञान आहे
0: माझ्या, इंद्रानी बाटणार नाही बरं का,
1: कशाला आलात
0: का आहे,
1: तरी मी आंघोळीसाठी आलो असायला,
0: स्वतः ज्ञानेश्वर माऊली बोलते काकाला,
1: स्वतः विचारतो केला मनाला, मोरेश्वर काका आंघोळी करता करता ज्ञानेश्वराच्या जवळ येऊनशी ना,
0: अगदी जवळ येऊनशी ना,
1: कानपाड

0: त्या धरणीचा संचार खांद्यावर घेतला.
1: लागला होता ध्याय दही रडायला अगदी डोळ्यात धारा लागल्या त्या गळायला.
0: आनंदीच्या वाटेने माऊली चाललेली होती
1: आणि त्या वेळेला
0: एवढ्यात मोरच्या बाजूला अगदी या नदीवर काय झालं होतं.
1: काय झालं देवा?
0: हा 12 ब्राह्मणाची मुलं
1: अगदी खेळायला लागले. ते खेळायला अगदी पटंगणाला
0: मुलांनी पाहिलं होतं ज्ञानेश्वराला.
1: स्वतः मोरीजूर काका बोलतो काय बाळाला?
0: अरे बाळा हो ह्या वेळेला
1: काय बघता रे वेड्याओ?
0: परत नदीवर आला नाही पाहिजे.
1: हनून मारून बेदम केलं पाहिजे या ज्ञानाला बरं का?
0: मोठ्या माणसाचा नाल मुलाला अवका अवकाशा साईला.
1: स्वतः म्हाताऱ्याचा ऐकल्याबरोबर बाळ पळत धावत गेले ज्ञानाच्या जवळ.
0: ज्ञानाच्या मागे या जवळ.
1: ज्ञानाच्या मागे या जवळ.

0: ये आकाश।
1: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी। रात्रीचे 10:13 झाली आहेत। प्रसारित करत आहो नाद ब्रह्म शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम। या कार्यक्रमात पंडित राम मराठे

50 मिनिटांनी. दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचं प्रसारण अखंड सुरू असेल. अस्मिता वाहिनीच्या प्रातकालीन पहिल्या सभेत पुन्हा आपली भेट उद्या पहाटे ठीक 5:50 मिनिटांनी. तोपर्यंत निरोप घेऊया. शुभरात्री. जय हिंद.